सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 21 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 11 जून 2026. सकाळची 5:53 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात आम्ही मंगलवाद्यानं करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 5:55 झाली आहेत. रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना आता ऐका. विभागीय रेल अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 गाडी आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45

त्यानंतर 22403 पांडेचरी न्यू दिल्ली एक्सप्रेस 6:45 आणि 7:10 12724 तेलंगणा एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12261 हावरा दुरांतो एक्सप्रेस 4:10 गाडी 3:20 उशिराने धावते आहेत. 04134 बेंगलुरू कानपूर सेंट्रल एक्सप्रेस 7:20 ही गाडी आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 गाडी 10 उशिराने धावते आहेत. 12768 संत्राकाची नांदेड एक्सप्रेस 8:10 12777 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:25 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर दुरांतो एक्सप्रेस आणि 8:20 12410 गोंडवाना एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 सकाळी 9:00 16032 अंदमान एक्सप्रेस आणि 9:20 12113 नागपूर गरीब रथ एक्सप्रेस 9:30 12721 दक्षिण एक्सप्रेस या सगळ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 03254 चेरापल्ली पटना एक्सप्रेस 9:20 गाडी आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 9:30 12905 पोरबंदर शालिमार एक्सप्रेस या दोन्ही गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 गाडी 35 उशिराने धावते आहेत. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 आणि त्यानंतर 01457 पुणे नागपूर सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस 6:30 आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 03252 बेंगलुरू दानापूर एक्सप्रेस रात्री 12:45 गाडी 9:20 उशिराने धावते आहेत. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 आपल्या निर्धारित वेळेवरच. अधिक माहितीसाठी दूरभाष क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आता संपली. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 43.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 4.1 अंशांनी अधिक होतं. तर कमीत कमी तापमान होतं 28.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.3 अंशांनी अधिक होतं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 44 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलत. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणारं हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तर श्रोतेहो काही क्षणांची प्रतीक्षा हिंदी बातम्यांसाठी.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत एकनाथ महाराज यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलत. संगीत होतं राम फाटक यांचं. अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया किशोरी आमोणकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची ही भक्तिरचना. संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

किशोरी आमोणकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेव आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची भक्तिरचना. संगीत दिलंय मधुकर फाटक यांनी.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं हे भक्तिगीत. संगीत दिलंय वसंत प्रभू यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची ही भक्तिरचना. संगीत दिलंय मधुकर पाठक यांनी.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो अर्चना या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्ती गीत.

0: पराक्रमावर।
1: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्ती गीत आत्ताच आपण ऐकलं आणि श्रोते हो, याबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत। आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळची 6:30 झाली आहेत। श्रोते हो, चिंतन या कार्यक्रमात आज ऐकूया सवड याविषयी तृप्ती मुलमुले यांचे विचार।

0: सवड. आजच्या धावपळीच्या जगात सवड हा शब्दच जणू हरवत चालला आहे. प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे, पण वेळ मात्र कोणाकडेच नाही. सकाळ उगवते ती घाईने, दिवस सरतो तो धावपळीत, आणि रात्र येते ती थकव्याने. अशा वेळी मनाला एखाद्या शांत क्षणाची, निवांत श्वासाची ओढ लागते. तीच तर सवड असते. सवड म्हणजे केवळ रिकामा वेळ नव्हे, ती मनाला मिळालेली विश्रांती असते. अंगणात शांतपणे बसून पावसाच्या सरी ऐकणे, जुन्या आठवणीत हरवून जाणे, किंवा एखादे आवडते पुस्तक हातात घेऊन निवांत वाचत राहणे, या छोट्या क्षणात सवडीचे खरे सुख दडलेले असते. पूर्वीच्या काळात माणसांकडे वेळ होता. संध्याकाळी घरासमोरच्या ओट्यावर बसून गप्पा रंगत असत, आजी गोष्टी सांगत असे, आई निवांतपणे फुलांच्या वेण्या गुंफत बसत असे, आणि चंद्रप्रकाशात मन अगदी हलके हलके होत असे. त्या दिवसात साधेपणा होता, पण त्यात समाधानही होते. आता मात्र माणूस सतत कुठल्या ना कुठल्या धावपळीत गुंतलेला दिसतो. निसर्ग मात्र अजूनही सवडीने जगतो. नदी घाई न करता वाहते, चंद्र शांतपणे आकाशात फिरत राहतो, आणि झाडांची पानं मंद वाऱ्यावर अलगट डोलत राहतात. फूल उमलतानाही कोणतीच घाई करत नाही. निसर्ग आपल्याला नकळत शिकवत असतो की जीवन सुंदर व्हायचे असेल तर थोडी सवड मनाला द्यावी लागेल. सवड मिळाली की मन स्वतःशी बोलू लागतं. रोजच्या गोंधळात हरवलेले विचार पुन्हा जागे होतात. एखादे गाणे मनाला स्पर्शून जाते. एखादी जुनी आठवण नकळत डोळ्यात पाणी आणते. सवड म्हणजे मनाच्या दारावर अलगद येऊन थांबलेली शांतता असते. आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, पण माणूस मात्र स्वतःपासून दूर गेला. मोबाईलच्या पडद्यामागे अडकलेल्या डोळ्यांना हिरव्यागार झाडांची ओढ राहिली नाही. म्हणूनच प्रत्येकाने दिवसातून थोडासा वेळ स्वतःसाठी राखून ठेवायला हवा. त्या क्षणात आपण पुन्हा जगायला शिकतो. सवड ही आयुष्याला मिळालेली सुंदर भेट आहे. ती माणसाला केवळ विश्रांती देत नाही, तर जगण्याचा खरा अर्थही शिकवते. कारण सतत धावणाऱ्या जीवनालाही कधीतरी थांबून श्वास घ्यावा लागतो. त्या शांत थांबण्यातच मनाला खरं सुख सापडतं. निवांत बसावे कधी तरुवल्लरी सवे, सवळ काढू कधी शोधू क्षितिज नवे. खिडकीत बसून चंद्र पाहणं, एखादं आवडतं गाणं ऐकणं, किंवा शब्दांविना फक्त शांत राहणं, यातही आयुष्याचं सुंदर तत्व दडलं आहे. सवड मिळाली की आठवणीही अलगद दार ठोठावतात. आईच्या ओव्या, जुन्या गप्पा, पावसात भिजलेले बालपण, सगळं पुन्हा मनात हळूच दरवळू लागतं. आजच्या जगात माणूस इतका धावतोय की त्याला स्वतःसाठीच वेळ उरत नाही. पण सवड ही केवळ रिकामी वेळ नसते, ती मनाला पुन्हा जिवंत करणारी शांत जागा असते. एखाद्या जुन्या पुस्तकातून येणाऱ्या पानांच्या सुगंधासारखी ही भावना असते. सवडीतच माणूस निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवू शकतो. चंद्रप्रकाश, पक्ष्यांचा आवाज, हे सारे क्षण सवडीशिवाय जाणवतच नाहीत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात थोडी सवड जपली पाहिजे. कारण आयुष्य हे फक्त धावण्यात नसते, तर कधी वेळेच्या उंजळीत निवांत विसावण्यातही असते. सवड म्हणजे मनाच्या अंगणात अलगद उमललेले पांढरे जाईचे फूल. क्षणशः कणशः चैव विद्यामर्थम च साधयेत, म्हणजेच क्षणाक्षणांनीच जीवन समृद्ध होत जाते.
1: पडती शब्द काली चिंतनाचे काली
2: चिंतन. या कार्यक्रमात आत्ताच आपण सवड याविषयी तृप्ती मुलमुले यांचे विचार ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:35 झाली आहेत. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी यात आपण ऐकाल. पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी या माहितीचा भाग पहिला. 6:45 आरोग्यम धनसंपदा यात प्रोस्टेट कॅन्सर डॉक्टर जुनेद शेख यांची

वैदेही चौरे याविषयी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा, सादरकर्त्या संगीता रजपुरे. त्यानंतर 6:50 परिसर, यात आपण ऐकाल स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा भाग तिसरा, सादरकर्ते सचिन लाडोळे. हे दोन्ही कार्यक्रम निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र, आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 सुगम संगीतात आपण ऐकाल कनका गडकरी यांच्या आवाजात हिंदी गीत. सकाळी 8:40 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, शीर्षक साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया नाटकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्र

आणि अमळनेर, निवेदन विजया नाटकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सकाळी 9 वाजता सूचनापत्र, 9:05 मराठी चित्रपट संगीत, 9:30 शासन आपल्या दारी, यात जिल्हा रेशीम कार्यालय नागपूर येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांची श्यामली राऊत हिने घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सकाळी 10 वाजता हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, प्रायोजक कळमकर हॉस्पिटल रामदासपेठ, विषय ॲस्टिओपोरोसिस, तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर. 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 10:35 आपण इंग्रजी भाषण ऐकाल, विषय टॉक ऑन इंटरनॅशनल योगा डे, सादरकर्त्या अपूर्वा जगदळे. 11 वाजता गाता रे मेरा दिल, 11:30 आजचे पाहुणे, यात सायकोलॉजिस्ट चेतना हिमांदी यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते सतीश रेवे. 12:00 महाराष्ट्र प्रसारण सेवेत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यात तिची उद्योग भरारी याविषयी साधना फडकर यांची मुलाखत, आणि त्यानंतर साहित्य विश्व, यात भारती सुदामे यांचं ललित आपण ऐकाल, सादरकर्त्या संगीता रजपुरे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र. 1:00 प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटी, 1:40 जिल्हा वार्तापत्र, यात ठाणे जिल्हा वार्तापत्र आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 1:45 भावधारा, 1:55 आपण ऐकाल ऐसी अक्षरी रसिके. 2:30 आणि 5:02 नाद ब्रह्म. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवाणी, यात करिअर मंत्र या मालेत संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर अमर कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत, सादरकर्ते अतुल साखरकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 6:15 मराठी चित्रपट संगीत, 6:30 कामगार सभा, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राहून, 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं वावर, यात सुरुवातीला गोष्टी गावगाड्याच्या, कौटुंबिक संवाद मालिका, लेखन रवींद्र भुसारी, त्यानंतर आमचा कृषी माल आमचा ब्रँड यशोगाथावर आधारित हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 लोकसंगीत, 9:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट्स, 9:30 कंट्री वेड, 9:45 इनसाईट्स, आणि रात्री 10 वाजता नाद ब्रह्म. हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. रात्री 10:30 मराठी नभोनाट्य आपण ऐकाल, मोगऱ्याच्या फुलासाठी, लेखक डॉक्टर प्रदीप जोशी, सादरकर्ते सतीश पप्पू. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 6:40 झाली आहेत. कृषीवाणी यात ऐकूया. पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी या माहितीचा भाग पहिला या अल्पशा विश्रांतीनंतर.
1: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, सोयाबीन हे आपल्या भागातील एक महत्वाचं पीक. शेतकरी बंधूंनो, या खरीप हंगामात आता सध्या पाऊस सुरू न झाल्यानं खरं तर पेरणीला उशीर होतोय. आपल्या परिसरात मात्र 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला तरच आपण पेरणीला सुरुवात करावी. आता बरेचदा आपण बघतो की खरीप हंगामासाठी आपण बियाणं जे वापरतो ते घरच्या घरी तयार केलेलं बियाणं देखील वापरू शकतो, कारण बाजारातलं बियाणं हे थोडं महाग पडतं आणि म्हणूनच बरेचसे लोक सोयाबीनची विक्री ही बाजारात न करता काही प्रमाणात बियाणं म्हणून आपल्याकडे ठेवून पेरणीसाठी वापरतात.

0: आता आपल्याकडे जर सोयाबीन असेल तर सोयाबीनला चाळणीनं गाळून घ्यावं, सोबतच त्याची उगवण क्षमता आपण तपासून घ्यावी. उगवण क्षमता ही 75% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर वाणानुसार आपल्याला एकरी 24 ते 26 किलो बियाणं वापरावं लागेल. ही उगवण क्षमता जर तुलनात्मक कमी असेल, म्हणजे ती जर 60% असेल, तर जितकी उगवण क्षमता कमी असेल अंदाजे तेवढं किलो बियाणं पेरणीसाठी जास्त वापरावं. साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचं प्रमाण हे 10% जास्त नसावं. बियाणू साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्यांचा वापर करावा, त्यावर आपलं सोयाबीनचं पोतं ठेवावं, जेणेकरून खालची ओल बियाण्याला लागणार नाही आणि बियाणं खराब होणार नाही. बियाण्याची साठवणूक करताना जास्तीत जास्त 5 पोत्यांची थप्पी आपण लावावी. यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवण शक्ती ही कमी होण्याची शक्यता असते. बियाणं पोत्यामध्ये साठवताना चारही बाजूनं हवा खेळती राहील अशा रीतीनं आपण ती साठवणूक करावी. बियाणं साठवणूक करायचं ठिकाण हे थंड ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, परंतु त्यासाठी कूलरसारख्या गोष्टींचा आपण वापर करू नये, अन्यथा बियाण्यांची आर्द्रता वाढते आणि त्यामुळे बियाणं खराब होतं. उगवण शक्ती तपासण्यासाठी अगदी साध्या आणि सोप्या पद्धती ज्या आहेत त्याचाच आपण वापर करावा. लक्षात घ्या, उगवण शक्ती कोणत्याही परिस्थितीत 70% एवढी असायला हवी आणि त्या दृष्टिकोनातून पेरणीसाठी आपण प्रति एकरी 24 ते 26 किलो बियाणं आपण वापरावं. लक्षात घ्या, सोयाबीनला वाणानुसार साधारणपणे एकरी 24 ते 26 किलो प्रति एकर बियाणं वापरण्याची शिफारस ही डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केलेली आहे. याशिवाय आपल्याला पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करायची असते, तर ही बीज प्रक्रिया कशी करावी या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: कृषीवाणी यात आताच आपण ऐकलत पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी या माहितीचा भाग पहिला. निवेदन केलं होतं सचिन लाडोळे यांनी. शेतकरी बंधूंनो, आता एका हवामानाचा अंदाज. विदर्भात बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा यात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉ जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग तिसरा, सादरकर्त्या संगीता रजपुरे. आणि त्यानंतर 6:50 परिसर यात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा भाग तिसरा, सादरकर्ते सचिन लाडोळे. आणि त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या आम्ही दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करू. सुरुवातीला मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोतांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
1: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत. तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोगतज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोगतज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो. मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नोड्युल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. तर ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो PSA रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्वाचा रिपोर्ट आहे. हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडेच PSA एक रिपोर्ट केला.

0: जातो, ज्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गार्डमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो. त्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचं आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर हे एक सर्वात महत्वाची तपासणी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी MRI करून घेतो. सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले, मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये सिटी स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे. तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
1: आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत, तर स्टेज 1 आणि स्टेज 2 याला काय ट्रीटमेंट केली?
0: हे बघा, स्टेज 1 आणि स्टेज 2 जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाथीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, तशामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
1: म्हणजे यात सर्जरी हा
0: मुख्य भाग आहे. जर तो लोकलाइज म्हणतो आपण स्टेज 1 आणि स्टेज 2 आहे आणि बाकीही त्याची लॉन्गविटी, पेशंट फिट आहे सर्जरीसाठी, पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
1: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
0: नाही नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे. काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
1: स्टेज 3 आणि 4 ट्रीटमेंट बद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग तिसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
2: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता, याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर

0: आणण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक सीबीडी वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टींशी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
1: बरोबर.
0: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
1: खूप छान मॅम.
0: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
2: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
2: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7 वाजलेत. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आता ऐका. आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 ला सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी निवेदन संपलं.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ. अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आज तागायत कटिबद्ध आहे.

श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067250101 आणि 2529266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, काही क्षणांची प्रतीक्षा पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातम्यांसाठी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या

0: परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जा

राज्याची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठ, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपूर इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीत आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर

0: यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
1: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये, आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 29 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात, सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे, अशी विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे ते म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींनी सामाजिक समरसतेसाठी प्रेम श्रद्धा संस्कार समाज मनामध्ये रुजावे यासाठी अविरत प्रयत्न केले. आईच्या संस्कारांची शिदोरी त्यांच्यासोबत होतीच, पण महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरभारतीची तर युवा पिढीला राष्ट्रनिष्ठ करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना त्यांनी केली. साधना साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र असं विपुल लेखन त्यांनी केलंच, पण नाशिकच्या तुरुंगामध्ये ज्याला मातृप्रेमाचं महन मंगल असं स्तोत्र म्हटलं जातं असं श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. साने गुरुजींच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि

0: तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प। या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय। शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित कराल?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणामुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये, आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे। तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे। गेल्या अनेक शतकापासूनचा हवामान बदल बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतो आहे आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे। हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल, अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली। आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे। आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत। यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे, म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे। आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे। अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे।
0: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा पण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
1: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनोचं संकट उभं राहिलेलं आहे आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत, त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील। याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो आहे त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येते, अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात। ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं। आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं, अशा अनेक अंगानं शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतात, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत, दिसून आलेलं आपल्याला।
0: हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो,
1: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे। आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते। त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो। आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती, कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत। पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत।
0: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं। यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
1: अगदी बरोबर आहे की आता आपण असं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतोय, भूगर्भावर काय होतं, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतं, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतं, हे परिणाम कळत आहे आपला। आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे? मग हे उपाय जे आहेत ना, यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी

0: करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणाऱ्या नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो. असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग ते सुरुवातीपासून चालू होतं म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं ते अगदी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं. हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. मी शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन ह्या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, त्या क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा CRT आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा.
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भरभरीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही सगळी पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला. कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्याच भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण. तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थान जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भावे जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे एक केल्यानंतर मग आम्ही विचार करतो होतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही का, ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की तुम्ही जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः. कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू ती कमी कमी करत्या, हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणती घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृदसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृदसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृदसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये. त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृदसंधारणावर भर देतो आहे आणि तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते. ते पूर्व मशागतीचं पहिले ती काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे. अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रणा टोकन करा, म्हणजे कमीत कमी हळूहळू झाली तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा. म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळेला मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान.

0: पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंभ आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंभ केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो. आणि ज्यावेळेला खंड पडतो, जसं की या वर्षी शक्यता आपला येलदेनो होण्याची, त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोतेहो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी

त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात.
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित केलं. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 7:40 होत आहेत. ऐकूया सुगम संगीतात कनका गडकरी यांच्या आवाजात हिंदी गीत.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात कनका गडकरी यांच्या आवाजात हिंदी गीतं आपण ऐकत आहात. पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात कनका गडकरी यांच्या आवाजात हिंदी गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात ऐकूया ही शेवटची रचना.

0: Envision Nation First. In a document titled Nation First, the core mantra issued to mark 12 years of the current government. The centre emphasised its vision of Rashtra Pratham and asserted that it is no longer just the sentiment, but the lifeblood of India leads the pioneer. For the first time in its dealings with the Trump administration, India summoned a top US diplomat in New Delhi following an attack earlier in the day by American forces on a commercial ship off the coast of Oman, cites the Indian Express under the headline, Three Indians Missing After Attack, Delhi Summons U.S. Diplomat. Army Chief General Upendra Dwivedi reviews operational readiness of troops, reports the Asian Age, announcing the first built-to-suit data center capacity in India for Meta, the Financial Express mentions. Reliance Meta deepened ties with AI data center deal. Pact highlights new infra model for AI build-out. The Times of India in its editorial piece titled Control Shift, AI is not destroyed the job market but changing it. There will be jobs aplenty if you update your skills. In white collar circle, this is the best of times. And finally, human contribution to global warming highest ever in 2025, says an annual study called Indicators of Global Climate Change. The findings are a further reminder to the rapidly rising global temperatures, writes the Indian Express. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to chair 11th Governing Council meeting of Niti Aayog in New Delhi today. Prime Minister says lifting more than 25 crore people out of poverty during past 12 years of NDA government shows that its policies are correct and moving in right direction. Indian Chamber of Commerce plans to channel investments worth 1 lakh crore rupees into West Bengal. IMD forecasts heavy rainfall in places over northeast, sub-Himalayan West Bengal, Odisha, Kerala and Mahi today. US military strikes multiple targets in Iran in latest escalation of tensions in West Asia. And Prime Minister Modi praises performance of Indian sportspersons and urges the nation to set ambitious targets for Olympics. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
3: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
4: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन। पश्चिम बंगालमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार। वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू। आता सविस्तर बातम्या। भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला। जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला। नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं। या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे। योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं। इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं। देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा, CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं.

0: या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत ऍट 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हॉर्मुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा

मराठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारामध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं जातं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा

0: संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमळणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
3: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृतिदिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. 1930 त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी

0: ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्य संग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
1: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरी सर्व अण्णा म्हणत असतो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत. आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला, आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th शिकले. आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले. आणि मग 2 त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असतो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा मला परिचय, हा सहवास ज्याला म्हणावं, जवळचा खूप. तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत. आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे. आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजन लहान आहे, मोठी होशील तेव्हा कळे. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 राहायला मिळाला, की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं, तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 सतत महाराष्ट्रभर फिरत होते. आणि अधूनमधून कधीतरी घरी यायचे, तेव्हा सहवास. पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं, तेव्हा अप्पांबरोबर म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते. आणि चंद्रभागेच्या नदीत पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते. आणि मी त्या वाळूत बसून पेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंचं, आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज, तर तो अजून कुठंतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडत आहेत. आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य, ते समोरून गेलं नाही. आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी, अशी पुसटशी अंधुकशी आठवण.
0: श्रोते हो, 11 जून 1949 साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं. त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात,
1: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते. तेव्हा फार छान वाटलं की आता पेपरमध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय, प्रिय सुधा, असं त्या

0: साहजिकच अगदी आनंद वाटेल ना की पेपरमध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ती पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे. शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका आणि ती पत्र, थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं, किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असते, पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार. आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये छापून आणत होते. एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसजशी वाचते तेव्हा मला पुष्कळदा असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं काही लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्र जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अपार चिंता त्यांना होती. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटले की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो. आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलोय आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे वाढायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही, माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
3: गुरुजी व अमळनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचं

0: सई एक गाव. त्या काळी 600-600 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होतं. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होतं, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला. गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला, तर त्याचेही भूमिगत लोक पिंगळवाडीमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालूय वगैरे वास्तुपुस्तक केली, अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजाण्यामागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना,
2: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 धुळे जेलमध्ये होते. येवल्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून भाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमध्ये BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंमलनेरच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग्य झाले. आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमलनेर प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्षे मुठ्ठे गल्लीत वसंतराव मुठ्ठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळगत गाणे शिकवत. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते. त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तका लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
3: भगवद्गीतेच्या 16 अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र

0: उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान नि कलामय प्रेममय व्हावा, हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खसरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला जनमनात गांधी संचरला. कधी सांगत स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
4: साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 9 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026. प्रजासत्ताक दिन 2027 निमित्ताने जाहीर करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकने शिफारशी सादर करण्याची प्रक्रिया 15 मार्च 2026 रोजी सुरू झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन अथवा शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातील. त्यासाठी ऑनलाईन पोर्टल आहे https://awards.gov.in. पद्म पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घोषित केले जातात. हे पुरस्कार उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी प्रदान केले जातात. तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरिक सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रांमधील उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरी अथवा सेवेसाठी ते दिले जातात. वंश, व्यवसाय, पद अथवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी, इतर सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत. पद्म पुरस्कारांचे जनतेचे पद्म मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी स्वतःच्या नामांकन

0: मानांकनासह इतर व्यक्तींसाठी नामांकने शिफारशी सादर कराव्यात. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करता येतील. नामांकन अथवा शिफारस करताना नमूद केलेल्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यानुसार सर्व संबंधित तपशील भरणे आवश्यक आहे. यात संबंधित व्यक्तीने आपल्या क्षेत्रात केलेली उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवा याचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख असावा. याबाबतचे तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://mha.gov.in आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर https://padmaawards.gov.in अवॉर्ड्स अँड मेडल्स पुरस्कार आणि पदके या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारासाठी संबंधित नियम आणि अटी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. https://padmaawards.gov.in aboutawards.aspx या संकेतस्थळावर आपल्याला मिळू शकतात.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 9:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. पळवा पळवी या चित्रपटासाठी ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांना. गीत दादा कोंडगे यांचं आणि संगीत दिलंय राम लक्ष्मण यांनी.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पळवा पळवी या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं दादा कोंडगे यांचं गीत. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

केशव बडगे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आकरीत या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया आकाशगंगा या चित्रपटासाठी आशा भोसले यांना. गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे आणि संगीत दिलंय राम लक्ष्मण यांनी.

माफ करा, लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आहे. गदी माडगुळकर यांचं संगीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, आणि चित्रपट आकाशगंगा.

आकाशगंगा या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं तर लता मंगेशकर यांना, गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेव आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिलंय राम लक्ष्मण यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात आत्ताच आपण ऐकलं तर आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया तूच माझी राणी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांना. गीत राजेश मुजुमदार यांचं आणि संगीत दिले वसंत देसाई यांनी.

आत्ताच आपण ऐकलं संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आता ऐका. गुरुवार दिनांक 11 जून अर्थात आज ठीक सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 तथा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.

मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 9:30 झाली आहेत. शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. शासन आपुल्या दारी.

0: श्रोतेहो नमस्कार. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतेहो, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती जाणून घेत असतो. तर अशा भागात आपण जिल्हा रेशीम कार्यालय नागपूर यांच्या कार्याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात. शेतकरी आणि उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधींविषयी आपण जाणून घेऊयात. आणि यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री स्वप्नील तायडे. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, यापूर्वी शासन आपल्या दारी या मालिकेअंतर्गत रेशीम शेती याविषयी बरीच अशी माहिती सांगितलेली आहे, बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण आता या पलीकडे जाऊन रेशीम शेतीविषयी माहिती जाणून घेऊयात. तर या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा राहील की जे शेतकरी बांधव आहेत आपले, त्यांना जर रेशीम शेतीची सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला भांडवल खर्च किती लागू शकतो?
1: याच्यामध्ये दोन घटक महत्वाचे आहेत. पहिला घटक म्हणजे तुती वृक्षांची लागवड करणे, दुसरा घटक म्हणजे कीटक संगोपन गृहाची बांधणी करणे. या दोन गोष्टींशिवाय रेशीम शेती यशस्वी होऊ शकत नाही. आणि या दोन गोष्टींचं एकंदर अंदाजित खर्च जर आपण पकडला तर त्याच्यामध्ये जो एक एकर क्षेत्रावरती आपल्याला तुती वृक्षांची लागवड करायची आहे, जवळपास एक 6

0: 10,000 झाडं त्यामध्ये आपली बसतात. ज्या हिशोबाने आम्ही त्याचं मोजमाप सांगतो त्या पद्धतीने जर लागवड केली तर 6,000 झाडं ती बसतात. आणि जे कीटक संगोपन गृह आपल्याला बांधायचं आहे ते असतं 1,000 चौरस फुटाचं. 50 फूट त्याची लांबी आहे आणि 20 फूट रुंदी आहे. 1,000 चौरस फुटाचं खूप काही पक्क बांधकाम त्यामध्ये नाहीये. आजूबाजूला 1-3 फुटाची भिंत आपण घेत असतो विटांची आणि वर 3 पत्र असतात. 1 मधातली उंची 13-14 फूट आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते बघितलेलं सुद्धा असेल. तर हे 50x20 आहे. तरी एक अंदाजित खर्च 3-3.5 लाखापर्यंत शेतकऱ्याला अपेक्षित आहे. 1 एकरवरती तुती झाडं लावायची आहेत आणि हा 1,000 स्क्वेअर फूट जो आपण कीटक संगोपन गृह बांधतोय यामध्ये आपलं प्रत्यक्ष कीटक संगोपन होणार आहे. तर या दोन्ही गोष्टींना मिळून आणि प्लस एक कीटक संगोपन साहित्य आपल्याला काही खरेदी करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचा एक अंदाजित खर्च 3-3.5 लाख रुपये आहे
1: सुरुवातीला. तर एवढी गुंतवणूक शेतकरी बांधवांना सुरुवातीला करावी लागते. तर आपण हा जो खर्च सांगितलेला आहे तर हा खरंच आपल्या शेतकरी बांधवांना परवडणार आहे का, आपल्याला काय वाटतं?
0: शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती पाहिल्यास हा खर्च निश्चितच जास्त वाटू शकणारा आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा खर्च एकच वेळा करायचा आहे. कारण तुती वृक्षाची लागवड केल्यानंतर ते वृक्ष अशा पद्धतीचा आहे की त्याला दरवर्षी पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एक वेळा तुती वृक्षाची लागवड केली की पुढचे किमान 10-12 वर्ष पुढचं सगळं काही त्याच झाडाच्या माध्यमातून तुमचं होणार आहे. म्हणजे इतर पारंपरिक पिकांमध्ये जसं दरवर्षी तुम्हाला मशागत करावी लागते, बियाणं विकत घ्यावं लागतं, सगळी प्रोसेस पुन्हा पुन्हा करावी लागते, तसं इथं करण्याची आवश्यकता नाही. कीटक संगोपन गृह सुद्धा त्याला काहीच होत नाही. ते एक वेळा बांधलं तुम्ही किती एक वेळा झालं तुमचं. हा खर्च सुरुवातीला थोडासा जास्त वाटू शकतो शेतकरी बांधवांना, परंतु त्यांनी तोही विचार करावा की हा एकच वेळा करायचा.
1: मग यातून साधारण वार्षिक उत्पन्न किती मिळू शकतं?
0: आकडा खूप मोठा आहे, परंतु मी जाणीवपूर्वक एक प्रिकॉशन घेतो की मुद्दामून मी मोठा आकडा सांगणार नाही. पण पारंपरिक शेतीची जर परिस्थिती आज बघितली, मी जवळपास 4-5 जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे मी पश्चिम विदर्भातही काम केलेलं आहे, त्यानंतर मराठवाडा भागात सुद्धा मी काम केलेलं आहे आणि आता मी पूर्व विदर्भात काम करतोय. चंद्रपूरमध्ये सुद्धा मी 2 वर्ष अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे. तर परिस्थिती एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांची मी बघितलेली आहे, जी वेगवेगळी पिकं घेतात. तर वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून माझा अभ्यास असं सांगतो मला की पारंपरिक पिकांमधून शेतकऱ्याला वार्षिक एकरी 40-50 हजाराच्या वर उत्पन्न निघत नाही, हा माझा अभ्यास आहे. आणि हे स्वतः शेतकरी आम्हाला सांगतात. उदाहरणार्थ आता आपण आपल्या नागपूर जिल्ह्याचं जर बघितलं तर तुम्ही बघा, भिवापूर, मौदा, रामटेक या भागामध्ये धान तर आहेच पण मिरचीचं पीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक घेतात. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही इकडे सावनेर, नरखेड, कळमेश्वर या भागात जर गेले तर तिकडे संत्रा मोसंबी आहे. त्या शेतकऱ्यांसोबतही आमचा संपर्क असतो. हिंगणा तालुका झाला आपला, नागपूर ग्रामीणचा काही भाग झाला, इकडे कापूस आहे, इतर पारंपरिक पिक आहे, तूर आहे वगैरे वगैरे. या सगळ्या शेतकऱ्यांशी मी बोलल्यानंतर ते स्वतः मान्य करतात की काहीही झालं तरी एक सरासरी 40-50 हजार एकरी उत्पन्नच आम्हाला निघतं. खर्च वजा जाता सांगतोय मी, खर्च वजा जाता निव्वळ नफा हा 40-50 हजार रुपयेच आहे, त्याच्या पलीकडे नाही. रेशीम शेतीमधून किमान 1.5-2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत, हे किमान सांगतोय मी. मी आकडा जाणीवपूर्वक कमी सांगतोय, माझजवळ आकडे मोठे सुद्धा आहेत पण मी सांगत नाही. 1.5-2 लाख रुपये एकरी निव्वळ नफा. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जसं आता पारंपरिक पिकं जी आहेत, दोनच वेळा, एक खरीपाचं पीक होतं तुमचं आणि एक रब्बीचं होतं, दोनच पिकं शेतकऱ्याजवळ असतात. त्यातही जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याचा प्रश्न आणखीन गंभीर असतो. पण आपण जो बागायतदार शेतकरी आहे त्याच्याकडे दोनच पीक आहेत, खरीप आणि रब्बी. इथे तुम्ही 1 एकर क्षेत्रावरती जर लागवड केली तर वर्षभरात 4-5 वेळा उत्पन्न घेऊ शकता. कारण एकच महिन्याचं पीक आहे. एक महिन्याचं पीक असल्यामुळं वर्षभरात तुम्ही 4 आणि 2 एकरवरती जर त्या शेतकऱ्याने लागवड केली तुती झाडांची तर तो 7-8 पिकं वर्षभरात घेऊ शकतो. एकरी 1.5-2 लाख रुपये उत्पन्न हे घेणारे लोक आहेत. आता एखादा शेतकरी आहे ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे, आम्ही कधीच त्याला असं म्हणत नाही की तुझ्याकडे 5 एकर जमीन आहे मग तू पूर्ण 5 एकर रेशीम शेती कर. कुठेतरी पारंपरिक शेतीला एक जोडधंदा, 1 एकर 4 एकरवरती तुझं जे काही पारंपरिक सुरू आहे ते सुरू राहू दे. परंतु काही नैसर्गिक आपत्ती आली, काही इतर गोष्टी आल्या, काही एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव आला किंवा ऐन वेळेवरती बाजार भावाचं तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्याच हातात नाही, असं जर काही झालं तर त्याच्याजवळ एक काहीतरी पर्याय उपलब्ध असला पाहिजेत. आणि तो अतिशय चांगला पर्याय हा रेशीम शेती.
1: तर सर, आपल्या नागपूर जिल्ह्यातील असे काही शेतकरी बांधवांचे उदाहरण आपल्याला सांगता येईल का, जे प्रगत शेतकरी ज्यांनी रेशीम शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे?
0: निश्चित. आता काही काही उदाहरणं तर अशी आहेत की मी सांगितल्यानंतर बरेच लोक

0: म्हणतील की काहीतरी आकाशवाणीवर जातात आणि काय बोलतात काय. आता बघा, चौथा महिन्यातली पावती आहे म्हणजे एप्रिल महिन्यातली. 18/4/2026 कोष विकलेत या शेतकऱ्याने. शेतकऱ्याचं नाव आहे शिवाजी झोडे. शिवाजी झोडे म्हणून शेतकरी आहे, देवळी गुजर, तालुका नागपूर ग्रामीण येथील. त्यांनी एका महिन्याचं उत्पन्न सांगतोय, मी वर्षाचं सांगत नाही आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं की त्यांनी अंडीपुंजापासून 1 महिना कीटक संगोपन केलं, त्यातून त्यांना 234 किलो कोष तयार झाले आणि त्या कोषांना भाव मिळाला 691 रुपये प्रति किलो.
1: किलो
0: आणि एका महिन्यात त्या शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे 1,60,576 रुपये. ही पावती आहे. अशी किमान 4 पिकं 5 पिकं घेऊ शकतो आपण. आता हे जर गणित काढलं आपण, तर हे गणित कुठं जातं हे बघा तुम्ही. पण मी
1: हो.
0: तरी

0: गणित काढलं आपण, तर हे गणित कुठं जातंय बघा तुम्ही. पण मी
1: हो
0: तरी काय सांगितलं की 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न आपण पकडूयात. आता हे एकच पीक जर म्हटलं तर हेच 1.5 लाखाच्या वरच आहे. अशी बरीच उदाहरणं आपल्याजवळ आहे. आता बघा, एक चौथ्याच महिन्यातली एक पावती आहे मधजवळ, ही सगळ्यांनी सोबत बॅच घेतली होती. कारण काय की सोबत बॅच घेतली म्हणजे काय की माल नेऊन विकायला एकमेकांना सोबत
1: सोयीस्कर जात
0: सोयीस्कर जातं, एकच गाडी केली सगळ्यांचा माल घेऊन गेले सोयीस्कर जातं. आता ही दुसरी जी पावती आहे ही आहे शैलेश रमेश वासनिक, राहणार साकारला, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर. 16/4/2026 यांनी हे कोष विकलेले आहेत बीड येथील बाजारपेठेत. यांचं उत्पन्न आहे एका महिन्याचं 1,02,690 रुपये असं म्हणून आहे. पण मी शेतकऱ्यांना सांगू शकेल की एखाद्या क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्याचा जो काही पगार असतो त्या बरोबरीचं हे उत्पन्न आहे.
1: सरकारी नोकरदारांना जेवढा पेमेंट मिळत नाही त्याच्यापेक्षा
0: चांगलं उत्पन्न
1: आहे.
0: तिसरा शेतकरी जो आहे मंगेश दिनेश बेहनिया, राहणार खानगाव, तालुका काटोल. त्यांचं 16/4/2026 त्यांनी कोष विकले 88,500 रुपयांचं त्यांचं उत्पन्न आहे एका महिन्याचं. त्यानंतर आणखीन काटोल तालुक्यातले आमचे शेतकरी आहेत विजय अण्णाजी गोतमारे, त्यांनी 16/4/2026 कोष विकले 50,486 रुपये उत्पन्न. तर अशा पद्धतीनं आपल्याजवळ बरेचशी उदाहरणं आहेत. इथे वेळ कमी असतो म्हणून सगळ्यांची नावं घेता येणार नाही. ही आता या मागच्या चौथ्या महिन्यातले जे काही चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत त्यांचीच नावं मी इथे सांगितली. अशी बरेच शेतकरी आपल्या नागपूर जिल्ह्यात सुद्धा आहेत.
1: सर माझा पुढला प्रश्न असा राहील की आपण रेशीम विभागाचं जे प्रमुख कार्य आहे आणि नागपूर जिल्ह्यात हा विभाग जो आहे आपला रेशीम संचालनालय, तो कोणत्या पद्धतीने काम करतो?
0: मुळात रेशीम संचालनालय नागपूर याचं मुख्यालय म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यालय हे नागपूर येथेच आहे. आणि मुख्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज चालत असतं. तर आता यामध्ये काय की मुळात रेशीम शेती ही महाराष्ट्रामध्ये अपारंपरिक आहे. येथील बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्याविषयी पाहिजे तितकी माहिती नाही. माहिती असेल तर मग ते कसं करावं, त्याचं तांत्रिक ज्ञान, त्याचं प्रशिक्षण वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अडचणीच्या त्या शेतकऱ्याला. तर आमचं काम हे आहे की सगळ्यात मुळात म्हणजे रेशीम शेतीविषयी प्रचार प्रसिद्धी करणे. आमचे संचालक महोदयांनी रेशीम विभाग आपला दारी म्हणून एक कार्यक्रम राबवला आणि त्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन घरोघरी सुद्धा फिरलेलो आहे. जवळपास नागपूरमधल्या 242 गावांमध्ये आम्ही गेलो. तर आमचं काम हे आहे बेसिक लेव्हलवरती की रेशीम शेतीची प्रचार प्रसिद्धी करणे की बाबा रेशीम शेती म्हणजे नेमकं काय, ती कशी फायद्याची आहे, इतर पिकांच्या तुलनेत तुला यातून कसा जास्त पैसा मिळेल आणि तू कसा आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतो. मुळात इथून आम्ही सुरुवात करतो. मग जर त्या शेतकऱ्याला ते पटलं की ठीक आहे आपण करूयात, आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही, तर मग त्याची रितसर नोंदणी करून घेणे, त्याची ती सगळी कागदपत्रं वगैरे जे काही लागतात आवश्यक असतात ती घेऊन त्याची नोंदणी करणे. नोंदणी केल्यानंतर मग प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्याची प्रशिक्षण घेतो. तर आम्ही तुती रोप वाटिका लागवड पूर्व प्रशिक्षण आधी घेतो. ते प्रशिक्षण झाल्यानंतर मग रोप वाटिकेची लागवड जे शेतकरी इच्छुक असतात ते करतात. त्यानंतर मग आपल्या खरीप हंगामामध्ये लागवडीचा आपला जो सीझन असतो त्यापूर्वी आम्ही प्रत्यक्ष लागवड पूर्व प्रशिक्षण घेतो. मग त्यानंतर लागवड होते. लागवड झाल्यानंतर पुढचा टप्पा जो आहे की एक ती झाडं त्यांची वाढ व्हायला 1-4 महिन्याचा कालावधी असतो. कारण आपण लावल्यानंतर ती वापरात यावी त्याला इतका पाला यावा त्याला 4 महिने किमान कालावधी जातो. तर मग नंतर त्या 4 महिन्याच्या दरम्यान आम्ही त्याला पुन्हा त्याच्याकडे व्हिजिट्स करून हे करून त्या झाडांची काय परिस्थिती आहे, व्यवस्थित वाढ होते आहे की नाही, काय त्याच्यावरती काही बुरशी आली आहे का, काही रोग आलाय का, हे आमची टेक्निकल टीम ही दौरे करत असते. जेव्हा कीटक संगोपन गृह उभारायचं आहे तर मग ते कशा पद्धतीने उभारलं पाहिजे, किती लांबी, किती रुंदी, उंची किती ठेवायची, कशा पद्धतीनं त्यात रॅक, हे प्रत्येक टप्प्यावरती आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन पूर्णपणे आमच्या कार्यालयामार्फत केलं जातं. दुसरा मुद्दा म्हणजे अभ्यास दौरे सुद्धा आम्ही काढतो. म्हणजे आता उदाहरणार्थ नागपूर जिल्ह्यातले शेतकरी त्यांनी नागपूरची सगळी परिस्थिती बघितलेलीच आहे. मग यापेक्षा चांगलं कुठं बाहेर जाऊन त्यांना दाखवता येईल का आपल्याला? म्हणजे आता उदाहरणार्थ पूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा 1 नंबरवर आहे, त्यातही बीड जिल्हा सगळ्यात आघाडीवर आहे. मग चला बाबा तुम्हाला बीडचे शेतकरी दाखवतो, ते कसं करतायत, काय करतायत, त्यांच्यात तुमच्यात काय फरक आहे वगैरे, अभ्यास दौरे काढणे प्रॅक्टिकली. त्यानंतर मग वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यातून जे काही लाभ त्यांना मिळतात त्यासाठी विभागाच्या माध्यमातून त्यांना ती मदत केली जाते आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं, जे काही आर्थिक सहाय्य असेल ते. तर अशा पद्धतीनं आमचा विभाग काम करत असतो आणि प्रत्येक टप्प्यावरती जिथं अडचण येईल तिथं त्याला मार्गदर्शन करणे.
1: सर, नागपूर जिल्ह्यात

0: रेशीम उद्योगाची सध्याची परिस्थिती कशी आहे आणि या क्षेत्रात वाढीसाठी किती अशा संधी आहेत ज्या उपलब्ध आहेत आपल्या शेतकरी बांधवांसाठी?
1: आताच मी ज्या पद्धतीने तुम्हाला बोललो की महाराष्ट्रामध्ये आघाडीवर मराठवाडा विभाग आहे आणि त्यातही सगळ्यात आघाडीवर जिल्हा जर म्हटला तर बीड जिल्हा आघाडीवरती. त्या तुलनेत जर आपण नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये थोडीशी रेशीम शेतीला पाहिजे तेवढी वाढ रेशीम शेतीविषयी अद्याप झालेली नाही. हे आमच्यासाठीही थोडंसं दुःखदायकच आहे. आम्ही प्रयत्न करतोय परंतु पाहिजे तसा शेतकऱ्यांकडून रिस्पॉन्स रेशीम शेतीसाठी अद्याप पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीये. आपल्या पूर्व विदर्भामधले हे जे चार जिल्हे आहेत भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर महाराष्ट्र राज्यामध्ये टसर आणि तुती या दोन प्रकारचे रेशीम होतात. त्यापैकी फक्त हे चार जिल्हे जे आहेत तिथे टसर बद्दल काम होतं. आपल्या नागपूर जिल्ह्यात पूर्णपणे तुती रेशीम विषयी काम होतं. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आता सध्या हयात 200 एकरवर आपली लागवड हयात आहे आणि नवीन नोंदणी जी आता या पुढच्या वर्षी करणार आहे त्या पुढच्या वर्षीसाठी जवळपास आपल्याकडे 122 एकरची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे. यामध्ये विषय कसा आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन रेशीमला आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर सांगितलं की इकडे 4-5 तालुके कळमेश्वर नरखेड सावनेर काटोल इथे संत्रा मोसंबीची आपल्याला कॉम्पिटिशन आहे मोठ्या प्रमाणात. त्यानंतर मौदा रामटेक भिवापूर या भागात मिरचीची कॉम्पिटिशन आपल्याला आहे. तसंच नागपूर ग्रामीण तालुका जर आपण म्हटला तहा नागपूर आता किती विस्तार झालेला आहे तर इथं खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग आलेले आहेत तीही कॉम्पिटिशन आपल्याला आहे. तर अशा परिस्थितीत थोडेसे हर्डल्स आपल्याजवळ असताना सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे जे काही शेतकरी प्रामाणिकपणे करतायत मी तुम्हाला आता 4-5 नावं सांगितलेलीच आहेत तर त्यांचे रिझल्ट चांगले आहेत. तर आणखीन यामध्ये चांगली वाढ होईल यासाठी आपण 100% प्रयत्न करू आणि तो प्रयत्न आमचा सुरू आहे.
0: सर, तुती लागवड आणि रेशीम किडीच्या संगोपनासाठी शासनाकडून कोणतं प्रशिक्षण आणि तांत्रिक असं मार्गदर्शन आहे जे शेतकरी बांधवांना दिलं जातं?
1: मी सांगितलंच ना तुम्हाला की प्रत्येक
0: या व्यतिरिक्त अजून काही सांगता येईल का?
1: या व्यतिरिक्त आता बघा आपल्या विद्यापीठाचं CSBR म्हणून केंद्र आहे इथं अंबाझरी तलावाच्या बाजूला. CSBR म्हणून आहे आपलं नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत ते येतं. तर तिथं 15 दिवसाचं आपलं प्रशिक्षण असतं. शेतकऱ्यांनी यायचं स्वतः तिथं पूर्ण म्हणजे ज्या पद्धतीनं ते भविष्यात त्यांच्या शेतामध्ये काम करणार आहे तशा पद्धतीनं तो पाला तोडून आणायचा फांद्या तोडून आणायच्या त्या अळ्यांना खाऊ घालायच्या त्या अळ्या कशा पद्धतीनं त्यांची वाढ होते ते बघायचं. म्हणजे असं लाईव्ह सगळं काही प्रशिक्षण तिथं CSBR केंद्रात सुद्धा आपल्याकडून दिलं जातं.
0: नक्कीच
1: त्याचा स्टायपेंड सुद्धा मिळतो शेतकऱ्यांना.
0: तर हे जे प्रशिक्षण राबवल्या जातं तर यासाठी शेतकरी बांधवांचा प्रतिसाद कसा आहे?
1: हा, तर काय माहिती आहे का, आता CSBRचा अनुभव माझा असा आहे की आपला नागपूर जिल्हा विस्तारलेला खूप आहे. CSBRचं केंद्र फक्त नागपूरमध्येच आहे. आता एखादा नरखेड मधला जर शेतकरी असेल तर तो 15 दिवस प्रशिक्षण घेण्यासाठी नागपूरमध्ये येऊन राहण्याची किंवा 15 दिवस त्याच्या घरची सगळी कामं सोडून इथं आपल्याला हे करण्याची त्याची मानसिकता नसते त्याची तयारी नसते. हे CSBRचं हे नागपूरमधलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आपल्याकडं मैसूरला सुद्धा प्रशिक्षण केंद्र आहे सेंट्रल सिल्क बोर्डचं जे केंद्राचं जे आहे जसं आपलं महाराष्ट्र राज्याचा आमचा विभाग आहे तसा रेशीमसाठी केंद्र शासनाचा सुद्धा एक विभाग आहे CSB म्हणून सेंट्रल सिल्क बोर्ड. तर तिथं सुद्धा प्रशिक्षण असतात. इव्हन म्हणजे ज्याला आम्ही बाल कीटक संगोपन म्हणतो बाल कीटक संगोपनाचे 3-3 महिन्याचे प्रशिक्षण सुद्धा असतात. फक्त विषय तोच आहे की एक शेतकरी म्हटल्यानंतर काय की इतके दिवस आपलं सगळं काही कामकाज सोडून एक 8 दिवस जरी म्हटलं तर त्याचा खोळंबा होतो तिकडे. तर ती एक अडचणीची गोष्ट असते पण आता प्रत्येक ठिकाणी अडचणी आहेत तशी इथंही तीच आहे.
0: पण काही शेतकरी बांधव असेही आहेत की ते या सगळ्या अडचणींवर मात करून प्रशिक्षण घेतात आणि म्हणजे शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळवतात.
1: नक्की नक्की.
0: सर, रेशीम विकासाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया जी असते ती एकूणच कशा पद्धतीची असते?
1: बरोबर, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण अगदी आता जून महिना सुरू झालेला आहे आणि आता यावर्षी अल्निनोमुळे जरा पाऊस लांबलेला आहे. सर्वसाधारणपणे 10-15 तारखेपर्यंत पूर्व आपल्या नागपूर भागात पाऊस येत असतो पण आज यावेळी तो लांबणार आहे थोडासा. तर ज्या शेतकरी बंधूंना रेशीम शेती करायची आहे त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा. माझ्या कार्यालयाचा पत्ता आहे उमरेड रोड शीतला माता मंदिर आहे तिथे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं कार्यालय आहे तिथेच आमचं जिल्हा रेशीम कार्यालय आहे. तिथं जर तुम्ही आले तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. जर काही शेतकऱ्यांना थेट माझ्याशी संपर्क करायचा असेल तर मी माझा संपर्क क्रमांक सुद्धा देऊ शकतो 98 81 620 602. मी पुन्हा रिपीट करतो

0: अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सहाशे वीस सहाशे दोन जर तुम्ही फोनवर जरी संपर्क केला तरी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. याच्यात काही नाही, एक बेसिक कागदपत्र जी असतात 7-12-8, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, तुमचे पासपोर्ट साईज फोटो, आणि एक आम्ही एक फॉर्म देत असतो, तेवढा तो फॉर्म भरून द्यायचा आहे आमच्याजवळ, आणि तुमची नोंदणी होऊन जाईल. आणि नोंदणीनंतर मग ही पुढची प्रक्रिया सुरू होईल. तर आता खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की रेशीम शेती करायची आहे, त्यांनी लवकरात लवकर जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क करावा आणि नाव नोंदणी करून घ्यावी.
1: नक्कीच सर, आपण आता तर सांगितलंच आहे की आपल्या कार्यालयामार्फत शेतकरी बांधव तिथे येऊन नोंदणी करू शकतात, आणि मगाशी आपण उल्लेख केला की आपल्या विभागामार्फत यासाठी प्रचार प्रसिद्धीचं सुद्धा काम करण्यात येतं. तर अशा कुठल्या माध्यमातून जर काही प्रशिक्षण असेल किंवा शेतकऱ्यांना अजून याविषयीची माहिती हवी असेल तर आपण कशा पद्धतीने याचा प्रचार प्रसिद्धीचं काम करता?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढे आमचे शेतकरी आहेत तेवढ्या सगळ्यांचे, कारण काय की आमच्याकडे मोजके शेतकरी आहेत, खूप काही जास्त संख्या नाहीये. तर सगळ्यात पहिले तर आम्ही, आमच्याकडे नोंदणी झाली म्हणजे त्यांचे आम्ही ग्रुप तयार करून घेतो. त्या ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे जरी प्रत्यक्ष आम्ही त्या शेतकऱ्याला दररोज भेटू शकत नसू तरी आमच्या प्रत्येक सूचना त्या शेतकऱ्यापर्यंत दररोज जात असतात. माझ्या फोनमध्ये आता यावर्षी ज्यांनी नोंदणी केली त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांचा माझ्याजवळ ग्रुप तयार आहे. तुम्ही युट्यूबवरती गेलात, रेशीम शेती टाकली की तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतात, आणि तुम्ही त्यातूनही ते बघू शकता की जे काही मी बोलतोय ते कितपत खरं आहे खोटं आहे काय, ते व्हिडिओ तुम्हाला बघून तेही ठरवता येईल. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आता कुठेतरी जावंच लागेल किंवा कोणाला तरी भेटावंच लागेल याची तेवढी आवश्यकता नाहीये.
1: बरोबर,
0: जर तुम्ही तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर.
1: जी रेशीम शेतीबद्दलची माहिती आहे ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचत असते
0: आणि त्यात आकाशवाणी सुद्धा आमची खूप मदत करते. आता बघा, आता या आकाशवाणीच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांपर्यंत आज पोहोचू, तर हाही एक चांगला पर्याय आहे.
1: सर, महिला बचत गट, बेरोजगार युवक आणि अल्पभूधारक जे शेतकरी आहेत तर यांच्यासाठी रेशीम उद्योगात कोणत्या अशा विशेष संधी उपलब्ध आहे आपल्याला काय सांगता येईल?
0: चांगला प्रश्न विचारला तुम्ही. काय की आता तुंब वाढत जसं जसं चाललंय तसं तसं शेती कमी होत चाललेली आहे. 20-25 वर्षापूर्वी जो एखादा शेतकरी 10-15 एकरचा मालक होता तो आता 3-4-5 एकरवर आलेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की कमीत कमी जमिनीमधून, कमीत कमी शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळवायचं आहे, तर त्याच्यासाठी रेशीम शेती खूप चांगला पर्याय. तर ती शेती कमी होत असताना आपण जर केवळ पारंपरिक पिकांवरच अवलंबून राहिलो तर विषय कठीण होत जाणार आहे.
1: बरोबर,
0: कमी होत चाललेल्या शेतीत उत्पन्न वाढवायचं असेल तर काहीतरी जोड व्यवसाय आपल्याला स्वीकारावाच लागेल.
1: बरोबर,
0: आणि त्या जोड व्यवसायामधला सगळ्यात चांगला पर्याय तो म्हणजे रेशीम शेती. दुसरा मुद्दा म्हणजे वाढती बेरोजगारी. शेवटी लोकसंख्या इतकी झपाट्यानं वाढत चाललेली आहे की सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील हे शक्यच नाही. बरोबर आहे, तर तिथे कुठेतरी त्या बेरोजगार तरुणांनी सुद्धा या रेशीम शेतीकडे एक रोजगाराचं चांगलं साधन म्हणून बघण्याची गरज आहे. कारण एक महिन्याचं पीक आहे, म्हणजे जवळपास पगारी सरकारी नोकर किंवा कोणताही खासगी सेवक म्हणा त्याला ज्या पद्धतीने एक महिन्यानंतर पगार मिळतो तसं इथं सुद्धा शक्य आहे. नाही काही तर वर्षातून 4 पगार तरी मिळणार आहेत. त्यांनी बेरोजगार तरुणांनी सुद्धा इकडे एक रोजगाराची चांगली संधी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. उरला विषय महिलांचा, तर मी बघतो की पारंपरिक शेतीमध्ये महिला आता मदत करतात, खूप जास्त तिथं शारीरिक श्रम जास्त आहेत. त्या तुलनेत रेशीम शेतीमध्ये शारीरिक श्रम तितके नाहीत, की जे महिलांना अगदी सहजासहजी, कारण कीटक संगोपन गृहात आपलं ते काम चालणार आहे.
1: बरोबर,
0: जास्तीत जास्त म्हणजे सावलीत काम करायचं आहे. तुम्हाला आता आपल्या इकडे विदर्भात तर खूप जास्त ऊन आहे, तर त्यामुळं सावलीत काम करायचं आहे. महिलांसाठी जास्त शारीरिक श्रम यात नाहीये, त्यामुळे सहजासहजी महिलांसाठी सुद्धा हे खूप छान आहे.
1: आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जो लागणारा वेळ आहे तो इतर शेतीपेक्षा याच्यामध्ये थोडा कमी लागतो.
0: कमी कमी, निश्चित कमी लागतो.
1: त्याच्यामुळे महिला आपल्या ज्या भगिनी आहेत त्या आरामात हा व्यवसाय करू शकतात, हे पीक घेऊ शकतात.
0: महिलांनी जर यामध्ये सहभाग घेतला तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न निघतं, हा अनुभव आहे आमचा.
1: नक्कीच. सर, एकूणच असं म्हणता येईल की आपले जे शेतकरी बांधव आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कारण न देता, कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचा सूर असतो की चांगलं पीक मिळत नाही किंवा आर्थिक संकट आलं आहे किंवा आपण आता बघतो की पर्यावरणामध्ये खूप समतोल आपल्याला दिसतो आहे, असमतोल दिसतो आहे, तर ही कारणं न देता तुम्ही योग्य पीक निवडलं आणि जी तुम्ही पिकं घेता, पारंपरिक पिकं घेता, त्याला एक पूरक व्यवसाय आपले बरेच शेतकरी बांधव करतात. जसं आपण बघतो की कुक्कुटपालन करतात, त्यासारखे अनेक व्यवसाय करतात. तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जर रेशीम शेतीच आपण जर केली, आपल्या शेतकरी बांधवांना केली, तर नक्कीच त्यांना एक चांगलं उत्पन्न यातून मिळू शकतं. एकूणच सर, आज आपण रेशीम शेतीबद्दल खूप छान अशी माहिती सांगितली आणि नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना उपयुक्त अशीच आहे आणि आपल्या विभागामार्फत सुद्धा

0: खूप चांगल्या अशा योजना राबविण्यात येतात आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत त्या पोहोचवल्या जातात. तर इतकी छान माहिती दिली, इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि त्यांची कार्यपद्धती याविषयी महत्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली होती जिल्हा रेशीम कार्यालय नागपूर येथील स्वप्नील तायडेसर यांनी. तर यासोबतच शासन आपल्या दारी ही मालिका आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह आपल्याच आवडत्या या कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आता ऐका. आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. अर्थात आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601 आणि 25292266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी निवेदन संपलं.

श्रोते हो एक निवेदन, श्रोते हो जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्ती गीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.

8 meters अर्थातच 585 kilohertz वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन।

0: શ્રોતેઓ નમસ્કાર. કળામકર હોસ્પિટલ, લોકમાં સ્ક્વેર, રામદાસપેઠ, નાગપુર. હેલો ડૉક્ટર, યા લાઈવ ફોન ઇન કાર્યક્રમાચા આજચા વિષય આહે ઓસ્ટિઓપોરોસિસ. આપલ્યા પ્રશ્નાના ઉત્તરે દેતીલ ડૉક્ટર આર બી કળામકર. શ્રોતેઓ, તુમચ્યા કાહી શંકા અસતીલ કિંવા કાહી પ્રશ્ન અસતીલ તર તુમ્હી આમાલા થેટ પ્રશ્ન વિચારૂ શકતા. ત્યાસાઠી આમચે ફોન નંબર્સ આહેત 6940067 2560101 આણી 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. डॉक्टर आरबी कळमकर, नमस्कार.
1: मॅडम नमस्कार.
0: सर, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय?
1: ॲक्च्युली मागच्या कार्यक्रमामध्ये आपण याच्यावरती डिस्कशन केलं होतं, पण खूप लोकांचे खूप सारे प्रश्न होते आणि त्याच्यामुळे काय होतं की ते डिस्कशन अर्धवट राहते, म्हणून मी पुन्हा या विषयावरती आपण आज डिस्कशन करून राहिलो. तर माझी एक तर श्रोत्यांना ही विनंती आहे की पहिले 15-20 मिनिट प्रश्नांना का विचारू, म्हणजे काय होईल की काहीतरी डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर, कारण पुष्कळदा काय होते की जे त्यांना प्रश्न विचारायचं आहे त्याचं उत्तर त्यांना कदाचित त्या पिरियडमध्ये मिळून जाईल त्या डिस्कशनमुळे, आणि त्याच्यानंतरही जर त्यांना प्रश्न असतील तर मग त्यांनी विचारावे. नाही तर काय होतं की आपण काही सांगून राहिलो त्याच्यात प्रश्न येतो, मग ते लिंक तुटून जाते आणि त्याच्यामुळे मग ते योग्य प्रकारचं डिस्कशन होतच नाही. तर बेसिकली हा जो आजार आहे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हे तुम्ही सिम्पल भाषेमध्ये म्हणायचं म्हणजे जे हाड आहेत, बोन आहे, हे ठिसूळ होणे, तर कमजोर होणे. तर कसं आहे, हाडांचं खूप महत्त्वाचं काम आहे शरीरामध्ये. तुमच्या शरीराला स्ट्रेंथ मिळते, तुमच्या शरीराला मोबिलिटी, तुम्ही हालू चालू शकता, फिरू शकता, हे बोन्समुळे शक्य आहे, बोन्स आणि मसल्स. तर हे जे बोन्स कमजोर होतात त्याच्यामुळे पुष्कळदा काय होतं की अशा लोकांना सिम्पटम काही विशेष राहत नाही, पण फ्रॅक्चरची जी आहे पॉसिबिलिटी खूप जास्त वाढते. आणि जर कमीत कमी इंजुरीमुळे सुद्धा जर फ्रॅक्चर झालं असेल, फॉर एक्झाम्पल एक आपल्या माणसाच्या हाईटवरून माणूस पडला आणि तेवढ्याशा इंजुरीने जर त्याला फ्रॅक्चर झालं, याचा अर्थ असा आहे की त्याला बहुतेक त्याचे बोन्स कमजोर आहे. म्हणून अशा वेळेस मग आपण ते ऑस्टिओपोरोसिसचं पूर्ण इव्हॅल्युएट करायला पाहिजे. आणि आजकाल काय होतं की जसं फ्रॅक्चरमध्ये इस्पेशली जे स्पाईन फ्रॅक्चर, म्हणजे मणक्याचे फ्रॅक्चर्स आणि हिप फ्रॅक्चर्स, म्हणजे ते फिमरचे नेक ऑफ फिमर म्हणतात त्याला, त्याचं फ्रॅक्चर हे, अच्छा, नेक ऑफ फिमरचं जे फ्रॅक्चर आहे हे खराब फ्रॅक्चर आहे. काय होतं की पुष्कळदा एक तर पेशंट बेड रिडन राहतो आणि त्याच्यानंतर त्याला ऑपरेट करावंच लागते, ऑपरेट करून त्याला फिक्स करावं लागते. फिक्स केल्यानंतर फ्रॅक्चर जे हील होतात ते तर आपोआपच होतात, पण त्यांना तुम्हाला बरोबर व्यवस्थित अलाईन करून ठेवावं लागते, तेव्हा ते हील होतील. आणि आजकाल ऑर्थोपेडिक सर्जन जे आहे ते त्याच्यामध्ये जे मेडिसिन देतात जे त्यांना प्रॉपर हिलिंग व्हायला पाहिजे, प्लस जे ऑस्टिओपोरोसिस असेल हे पकडूनच आपण त्याच्यामध्ये काही मेडिसिन देतो, ज्याच्यामुळे जे बोन्स आहे ते मजबूत होतात. कारण ज्या व्यक्तीला एकदा फ्रॅक्चर झालं मिनिमम ट्रॉमामुळे, तर अशा व्यक्तीला पुन्हा सेकंड फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त राहते, इस्पेशली पहिले 1-2 वर्षामध्ये. आणि काय होतं की हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे हे मोस्टली जसं जसं वय तुमचं वाढत जाते तसतसं ऑस्टिओपोरोसिसची शक्यता वाढत जाते. कारण बोनचं रिमॉडेलिंग जे आहे हे कंटिन्युअस चालू असते. बोन हे ॲक्टिव्ह अवयव आहे शरीरामध्ये आणि जवळजवळ 10% ब्लड सप्लाय बॉडीचा हा बोनला जातो. त्याच्यामध्ये काय असतं की ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट असे दोन प्रकारचे सेल्स असतात. ऑस्टिओब्लास्ट हे बोन बनवते आणि ऑस्टिओक्लास्ट जे आहे हे बोन ऍब्सॉर्ब करते. तर ही प्रक्रिया

0: नेहमी चालू असते आणि त्याच्यामुळे काय आहे की ऑलमोस्ट 99% कॅल्शियम शरीरातलं हे बोन्समध्ये राहते. साधारण 2 किलो कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्याच्यापैकी 99% त्याच्यामध्ये राहते आणि त्याच्यातलं कॅल्शियम बोनमधलं रक्तामध्ये जाणे आणि बाकी टिश्यूमध्ये जाणे आणि परत रक्त बोनमध्ये जाणे ही प्रक्रिया सतत चालू असते. कॅल्शियमचं खूप इम्पॉर्टन्स आहे शरीरामध्ये. सगळ्या प्रकारचे जे मेटाबॉलिक आहे सेल्सचं जे मेटाबॉलिझम आहे मसल्सचं आहे सगळ्या ठिकाणी कॅल्शियमची आवश्यकता आहे. तर ते आयोनिक कॅल्शियम जे आहे ते आवश्यक असते आणि ते बोनमधून ब्लडमध्ये आणि ब्लडमधून बोनमध्ये हे चालू असते. ही प्रक्रिया सतत चालू असते. आता कसं आहे आजचा एक इंटरनॅशनल खेळ दिवस आहे मला वाटते आज. तर त्याच्यामध्ये कसं आहे की खेळाचं महत्त्व हे खूप जास्त आहे आणि लहान मुलांना आणि तरुण लोकांना हे जितके जास्त खेळत राहतील तितके त्यांचे मसल्स आणि बोन्स हे मजबूत होतील.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांचं एक फाउंडेशन जे आहे बोन्सचं हे चांगलं पक्कं होईल आणि त्याच्यामुळे त्यांना म्हातारपणामध्ये जे ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होण्याची शक्यता आहे ती कमी होईल.
1: अच्छा.
0: स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर एकदा त्यांची मासिक पाळी बंद झाली त्याच्यानंतर काय होतं की जे हॉर्मोन्स आहे सेक्स हॉर्मोन्स ते कमी होतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे बोन्स आहे हे ठिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस होते त्याच्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. म्हणजे आफ्टर द एज ऑफ 50 लेडीजमध्ये याचं प्रमाण जास्त होते म्हणून आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की मग आपल्याला फ्रॅक्चर होऊ नये कारण ऑस्टिओपोरोसिस आहे तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त राहते. म्हणून ऑस्टिओपोरोसिस होऊ नये आणि फ्रॅक्चर होऊ नये याच्याकरता खूप सारे आपण सांगू आज की काय काय करायला पाहिजे. एकतर एक ऑर्थोपेडिक सर्जननी असे हे दिलं आहे पुस्तकामध्ये खूप सारे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता जे चेअर्स आहे समजा आता ज्या चेअर्सला व्हील्स आहे त्याच्यावर कोणी बसायला गेलं आणि जर त्या चेअरला पकडलं नाही तर ती चेअर पाठीमागे सरकू शकते आणि ते खाली पडू शकते. तर एवढीच्या सुद्धा इंजुरीमुळे अशा लोकांना फ्रॅक्चर होऊ शकते कारण त्यांचे बोन्स कमजोर झालेले आहे ऑस्टिओपोरोसिसमुळे. सिंपल आहे असं टेबल आहे असं कोणी सरकणार कारण त्याला व्हील्स आहे असं टेबल आहे त्याला तुम्ही जर टेकून राहायचा प्रयत्न केला तुम्ही पडू शकता. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही बाहेर जाल तुमचा पाय घसरून तुम्ही पडू शकता म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतोवर बाहेर जाणं अवॉइड करायला पाहिजे. मोस्ट ऑफ दी हे जे एजेड लोकांना जे फ्रॅक्चर्स होतात घरी पडल्यामुळे हे मोस्टली बाथरूममध्ये होते.
1: बरोबर.
0: तर ते बाथरूममध्ये काय एक तर बाथरूमची जी फ्लोअर आहे ही स्लिपरी नाही पाहिजे ही एकदम चोपडी नाही पाहिजे ती ओली नाही पाहिजे त्याच्यावरती साबण साबणीचा फेस वगैरे पडलेला नाही पाहिजे. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या खूप आवश्यक आहे हे प्रिव्हेंट करण्याकरता. एकदा फ्रॅक्चर झाल्यानंतर मग त्याच्यात खूप सारे प्रॉब्लेम येतात. दुसरं कसं आहे की जसं आता म्हाताऱ्या लोकांना जसं टॉयलेटमध्ये सीटमध्ये कमोडवरती बसले आहे उठतानाही त्रास होतो आणि बाजूला एक बार लावून घेतला त्याला पकडून ते उठू शकतात म्हणजे जेणेकरून ते पडणार नाही. आणि अशा लोकांना काय की जसं पुष्कळ लोक काय करतात बाथरूममध्ये वगैरे भिंतीला टेकून मग ते चड्डी वगैरे घालण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये ते पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त आहे. वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज ऑफ फ्रॅक्चर हे आहे आणि पुष्कळ काय खाली पडून जातात माहीत पडत नाही म्हणून एक तर शक्यतोवर समजा घरामध्ये दोनच लोक आहेत दोघंही लोक म्हातारे आहेत एजेड आहे शक्यतोवर मग बाथरूम आतून बंद नका करू म्हणजे काही तुम्ही पडले वगैरे तर लोकांना बाहेरच्याला मदत करता येईल. तर ह्या खूप साध्या साध्या गोष्टी आहे पण खूप महत्त्वाच्या आहे जेणेकरून आपण हे ॲक्सिडेंट्स अवॉइड करू शकतो. आणि दुसरं कसं असते की आपल्याला मुलांना तर आजकाल काय झालं आहे की स्क्रीन टाईम पोरांचं खूप वाढलेलं आहे. पहिले टी व्ही आला नंतर मोबाईल आले आणि याच्यामुळे काय आउटडोअर गेम्स जे आहे शारीरिक श्रम ज्याच्यामध्ये होते असे जे व्यायाम आहे हे खूप कमी होऊन गेले आणि त्याच्यामुळे दुसरं काय की जंक फूड तुमचे जे खाऊन राहिले तुम्ही ते हेल्दी नाही आहे त्याच्यामुळे तुमची ओबेसिटी वाढते मसल्स कमजोर होतात आणि बोन्स कमजोर होतात. त्याच्यामुळे अशा मुलांना त्याच्या उत्तरार्धातमध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये हे ऑस्टिओपोरोसिस लवकर होण्याची शक्यता जास्त आहे.
1: अच्छा.
0: म्हणून हे याचा ट्रीटमेंट आपल्याला लहानपासूनच करावं लागेल प्रिव्हेंशन ऑफ ऑस्टिओपोरोसिस. म्हणून लहान मुलांमध्ये त्यांनी खेळलं पाहिजे बाहेर खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे आणि तरुणांना आणि शिवाय ॲडल्ट्सला सगळ्यांना पण म्हणजे व्यायामाचं महत्त्व सगळ्यांसाठीच आहे फक्त मुलांकरताच नाही आहे. आणि इवन जसं जितके जसजसं तुमचं वय वाढत जाते तसं तुम्हाला झेपेल तेवढा व्यायाम करा. खूप जास्त व्यायामही करू नका जेणेकरून तुम्ही कुठे जाऊन पडले काही झालं तर कुठे प्रॉब्लेम होतो. ॲक्टिव्ह राहा तर ते हे ॲक्टिव्ह खूप महत्त्वाचं आहे कारण कसं आहे जर तुम्ही इमोबाईल राहाल समजा कोणी पॅरालिसिस आहे बिस्तऱ्यावरती पडलेलं आहे पुष्कळ दिवसापासून तर यांचे जे ऑस्टिओपोरोसिस खूप रॅपिडली होते त्यांचे बोन्स कमजोर होतात

0: तो उनकी हड्डियाँ भी कमज़ोर हो जाती हैं। तो और भी कई सारे बीमारियाँ, जैसे कुछ जेनेटिक बीमारियाँ हैं जिसमें टर्नर सिंड्रोम बोलते हैं, क्लाइनफिल्टर सिंड्रोम बोलते हैं, जिसमें जो क्रोमोसोम्स रहते हैं 6 क्रोमोसोम्स, XO मुझे नॉर्मल जो रहता है, जो लेडीज़ में XX रहता है और जेंट्स में XY रहता है, अगर ये X0 रहा तो उसको बोलते हैं टर्नर सिंड्रोम, या XXY रहा तो उसको बोलते हैं क्लाइनफिल्टर सिंड्रोम। तो ये इसमें जो सेक्सुअल एब्नॉर्मलिटी, इसमें भी ये ऑस्टियोपोरोसिस होता है।
1: अच्छा।
0: फिर जो भी जैसा एनोरेक्सिया नर्वोजा करके एक बीमारी है, जिसमें वो साइकेट्रिक बीमारी है, जिसमें भूख नहीं लगती उनको, खाते नहीं वो, तो उनका डाइट प्रॉपर नहीं रहता, मतलब माल न्यूट्रिशन इज वन ऑफ द कॉज, कि भाई उनका न्यूट्रिशन बराबर नहीं है, इसके कारण उनकी हड्डियाँ कमज़ोर हो जाती हैं। फिर उसके बाद में जो थायराइड, जैसे हाइपर थायराइडिज्म जिसकी अगर है, उसके वजह से भी हड्डियाँ कमज़ोर हो जाती हैं, या जिसको हाइपोथायरॉयडिज्म है लेकिन वो थायराइड हार्मोन ज़्यादा प्रमाण में ले रहे हैं, तो उसमें क्या हो जाता है कि हड्डियाँ कमज़ोर हो जाती है। इसलिए थायराइड की अगर आप ट्रीटमेंट ले रहे हैं तो उसका रेगुलर आप TSH मेजर करते रहना चाहिए। आपको ये डिसाइड करना है कि आपका जो थायराइड का डोज है वो बराबर है कि नहीं है। फिर पैराथायराइड ग्लैंड्स रहते हैं, लीवर की बीमारियाँ हैं, किडनी की बीमारियाँ, क्रॉनिक डिसीजेस, ये सारे डिसीजेस में ये होता है। कैंसर है, कैंसर मल्टीपल मतलब सेकेंडरीज रहते हैं, मतलब ब्रोन में स्प्रेड होता है कैंसर। मल्टीपल माइलोमा नाम का एक कैंसर है जो बोन में जाता है, जिसकी वजह से मल्टीपल फ्रैक्चर्स होते हैं, और ठीक है ना,
1: अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो। डॉक्टर कळमकर, एक फोन येतोय, हॅलो।
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग सर।
0: गुड मॉर्निंग
2: सर, मला एक विचारायचं, माझं मेनोपॉज 40 मध्येच झालं आणि आता माझं वय 50 आहे, आणि रोज एक कॅल्शियमची टॅबलेट डॉक्टरनी सांगितलेली आहे, तर रोज घ्यायची की कसं काय, म्हणजे त्याच्यामुळे काही बॉडीवर रोज घ्यायची की नाही,
0: आणि
2: काय प्रिकॉशन, म्हणजे काय घ्यायचं की ऑस्टियोपोरोसिस न हो म्हणून।
0: एक्झॅक्टली, कसं आहे तुमचं जे अर्ली मेनोपॉज जे आहे त्यांना ऑस्टियोपोरोसिसची शक्यता वाढते। 40 वर्षे तुम्हाला मेनोपॉज झाला आहे, तुमचं वय 50 वर्षे आहे, 10 वर्ष तुम्ही ऑलरेडी चांगले काढलेले आहे। आता तुम्ही येत्यानंतर कॅल्शियमची तुम्ही एक गोळी घेऊन आले, साधारणपणे 1000 ते 1500 मिलीग्रॅम हे डेली रिक्वायरमेंट आहे कॅल्शियमचं। आता हे तुम्ही डाएटच्या फॉर्ममध्ये घ्या, जसं मी सांगितलं की दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ वगैरे जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम राहते, फळं आहे, भाजीपाला आहे याच्यामध्ये राहते, ॲडिशनल तुम्ही घेऊन राहिले त्याच्यामध्ये नुकसान काही नाही, पण जास्तीचा डोस घ्यायला नको, म्हणजे जास्त जर कॅल्शियम जर त्याच्यामुळे थोडासा हार्टचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता, म्हणजे हार्टचे जे कोरोनरी आर्टरीज वगैरे आहेत तिथे कॅल्शियम डिपॉझिट होते, आणि जे हार्टमध्ये जे कोरोनरी आर्टरीजमध्ये जे प्लेक्स बनतात त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होते, म्हणून हार्टची पॉसिबिलिटी वाढते। इवन जे हार्टचे व्हॉल्स आहेत, जे डिजनरेशन जर वयाप्रमाणे होते त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम डिपॉझिट होण्याची शक्यता जास्त होते, म्हणून वाजवीपेक्षा जास्त कॅल्शियम पण नको। दुसरी गोष्ट कसं आहे, जास्त जर कॅल्शियम झालं म्हणजे स्टोन्स फॉर्म होण्याची शक्यता, किडनीचे स्टोन, त्याच्यामुळे कॅल्शियम जे आहे तुम्ही घ्या, पण तिथे हे पहा की तुमचा डोस जो आहे तो बरोबर आहे की नाही आहे,
1: म्हणजे प्रमाणात घ्या,
0: 1000-1500 पर्यंत ठीक आहे, जास्त कॅल्शियम नका घेऊ। त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे, कारण व्हिटॅमिन डी मुळे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होते आणि त्याचं प्रॉपर डिपॉझिशन बोनमध्ये होते, आणि व्हिटॅमिन डी ची लेवल चेक करा, साधारणपणे 30 ते 50 या लेवलमध्ये व्हिटॅमिन डी असलं पाहिजे। 20 कमी असलं म्हणजे तुम्हाला डेफिशियन्सी आहे, 20 ते 30 आहे म्हणजे इन्सफिशियन्सी आहे, आणि 30 वरती जे आहे तर ते नॉर्मल आहे। तर त्या या वयामध्ये साधारणपणे 50 जवळपास ठेवा, म्हणजे तुम्हाला कॅल्शियम जी आहे कमी होणार नाही आणि ऑस्टियोपोरोसिस होणार नाही।
1: डॉक्टर कळमकर, आणखी एक फोन येतोय, हॅलो।
3: जी मुझे बोलना था, बैक पेन रहता ही है और मुझे है माइल्ड डिस्क बल्ज डेफिकेशन एट एनुलर फिशर एट L4-L5 और डिस्क बल्ज एट C5-C6।
0: एज कितनी है?
3: 37 है सर, ये 1 साल पहले का MRI है, लेकिन अभी भी बैक पेन गया नहीं है, तो ये ऐसे ही रहेगा क्या?
0: नहीं, कैसा है मैडम, देखो आपकी एज कम है, 37 की एज में आपको डिस्क प्रोलैप्स हो गया है, इसका मतलब ये हुआ कि आपका एक्सरसाइज वगैरह जो है बहुत कम रहता है। एक तो आप क्या है कि फॉरवर्ड बेंडिंग अवॉइड करिए, आप सामने की तरफ झुक के कोई चीज़ अगर उठाएंगे तो आपको जो डिस्क है वो पीछे सरकने के चांसेस ज़्यादा रहते हैं। डिस्क पीछे सरक जाती है तो उसमें जो नर्व रूट्स वगैरह जो है या स्पाइनल कॉर्ड है उसके ऊपर प्रेशर आता है, और आपको जैसे सर्वाइकल भी इन्वॉल्वमेंट है, लंबर भी इन्वॉल्वमेंट है, तो आपको ये स्पॉन्डिलोसिस जल्दी हुआ, यानी आपका एजिंग जो है वो जल्दी हो रहा है।

0: तो अभी उसके लिए वो एक्सरसाइज आते हैं जो बैक एक्सटेंशन एक्सरसाइज बोलते हैं, तीन चार प्रकार के एक्सरसाइज जिसमें धनुरासन, चक्रासन ये वगैरह इस टाइप के एक्सरसाइज आपको करना पड़ेगा, तो इससे आपको पेन रिलीफ रहेगा। पेन किलर भी ले सकते हैं लेकिन पेन किलर आपको सेफ लेना पड़ेगा, क्योंकि प्रोलॉन्ग पेन किलर से आपकी किडनी खराब होने के चांसेस ज़्यादा रहते हैं, और पेन किलर से दूसरे भी प्रॉब्लम आते हैं, एसिडिटी बढ़ती है, फिर उसको अल्सर हो सकता है। इसलिए पेन किलर उतने ही लेना जितने आवश्यक है, और वो भी डॉक्टर्स से कंसल्ट करके लेना, सेफ पेन किलर लेना, लेकिन एट द सेम टाइम आप एक्सरसाइज अच्छा रखिए, आपकी बोन हेल्थ अच्छी रखिए, प्रॉपर कैल्शियम विटामिन डी वगैरह, क्योंकि क्या है सिर्फ इसमें सिर्फ डिस्क जो सरक रही है उसके कारण पेन है ये बोलना डिफिकल्ट रहता है। कई बार जो बोन्स को अटैच्ड मसल्स है, लिगामेंट्स है, उस जो फैसेटल जॉइंट्स रहते हैं, तो ये सारी चीज़ें हैं इन्वॉल्व होने के कारण पेन रहता है। इवन जैसा इन्होंने बताया, इनका अगर एक्सरे किया, इनका ये MRI में मिला होगा उनको जो फाइंडिंग्स जो उन्होंने बताया, तो उनका अगर एक्सरे भी करना चाहिए, एक्सरे में क्या आप लोगों को डेंसिटी मालूम पड़ जाता है कि बोन की डेंसिटी कैसी है, तो उसमें कई बार ऑस्टियोपोरोसिस रहा तो उसके कारण भी पेन रहता है बैक एक। तो उसके लिए फिर जैसा मैंने बताया कि कैल्शियम विटामिन डी वगैरह ये सप्लीमेंट करेंगे, एक्सरसाइज करेंगे, तो ये पेन उनका कम हो जाएगा।
1: श्रोते हो, आपण ऐकता आहात करमकर हॉस्पिटल लोकमत स्क्वेअर रामदास पेठ नागपूर। हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। आजचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस। आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर RB कळमकर। श्रोते हो, तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266। नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा STD कोड जरूर लावावा। डॉक्टर कळमकर, मला सांगा की हा आजार अनुवंशिक आहे का?
0: नाही, अनुवंशिक नाही म्हणत आहेत, पण त्याच्यामध्ये कसं आहे, मी आता सांगितलं काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटी जे आहे ते जेनेटिक राहू शकतात, पण जनरली हे अनुवंशिक नाही राहत। पण आता काही काही वेळ आपल्याला ज्याला फ्रॅक्चर्स आहे आणि ज्याला ऑस्टिओपोरोसिस आढळून आलं, अशामुळे एक तर तुम्हाला ड्रग हिस्ट्री घ्यायला पाहिजे, पेशंट कोणती औषधे घेऊन राहिले आणि त्याला आणखीन काही असोसिएटेड आजार आहे का। आता डायबिटीस जो आहे, आता डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे सोसायटीमध्ये, इन जनरल डायबिटीसमध्ये सुद्धा ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त आहे, नंबर वन। नंबर टू, काही काही ड्रग्स असे आहेत जे डायबिटीसमध्ये घेतात त्याच्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते। एक SGLT2 इनहिबिटर आहे, कॅनाग्लिप्सोलिन, त्याच्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते। त्याच्यानंतर कॉमनली यूज ड्रग्ज आहे जसं कॉर्टिकोस्टिरॉइड्स। कॉर्टिकोस्टिरॉइड्स हे जे ड्रग आहे हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे आणि हे खूप साऱ्या कंडिशन्समध्ये वापरले जाते। फॉर एक्झाम्पल ब्रॉन्केल अस्थमा आहे, COPD आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, किंवा अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, किंवा जे काही SLE आहे म्हणजे ऑटोइम्युन डिसीज आहे, अशा खूप साऱ्या कंडिशन्समध्ये हे कॉर्टिकोस्टिरॉइड्स वापरले जातात। आणि काय होतं की कॉर्टिकोस्टिरॉइड्स पुष्कळ लोक त्याच्यावर डिपेंडेंट होतात आणि मग ते घेतल्याशिवाय ते राहतच नाही। आणि आता मी मागे एक पेशंट पाहिला होता, मध्ये माझ्याकडे आला, ते डॉक्टरने पाठवलं, कारण तो माणूस, त्याला पहिले भूक लागत नव्हती आणि त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी ते स्टिरॉइडची गोळी, त्याला कोणीतरी सांगितलं की तुम्ही हे गोळ्या खा आणि तुमची भूक वाढेल, तर त्यांनी त्याची भूक वाढली आणि त्याला चांगलं वाटायला लागलं आणि तो खात 20-25 वर्ष त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याला ते सोडायचं त्याच्याकरता तो आला होता। तर ते खूप आवश्यक आहे की स्टिरॉइड वगैरे जे आहे हे पाहायला पाहिजे आपल्याला की किती आवश्यक आहे आणि जर आवश्यक आहे तर किती डोस त्याला कमीत कमी डोजमध्ये ठेवलं पाहिजे, कारण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहे।
1: पण कुठलीही गोष्ट कंटिन्यू करताना तुम्ही पहिले डॉक्टरचा सल्ला घ्या। डॉक्टर फोर येतोय, आपण आपली चर्चा अशी ठेवू। हॅलो,
2: डॉक्टर साहेब, माझे दोन प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की लठ्ठपणाचा आणि बोन स्ट्रेंथचा काही संबंध आहे का? म्हणजे जे लोक लठ्ठ असतात त्यांचे बोन स्ट्रॉंग असतात आणि जे रोड असतात त्यांचे बोन वीक असतात, असं आहे का? कारण जे लोक लठ्ठ असतात त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीच्या ऍब्सॉर्प्शनला मदत होते, पण कोलेस्ट्रॉल जास्त झालं की बॅलन्स कसा काय मेंटेन करायचं? म्हणजे डी व्हिटॅमिन वाढवायला कोलेस्ट्रॉल घ्यायचं की नाही घ्यायचं?
0: नाही नाही, तसं नाही आहे। कसं आहे तुमची ते मिसइंटरप्रेट करणार, एक तर काय होते की जे लोक कमजोर आहे म्हणजे रोड आहे त्यांचं वजन कमी आहे या लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे? तर ज्यांच्यामध्ये मसल मास कमी आहे, फॅट कमी आहे, या लोकांना ऑस्टिओपोरोसिस जास्त होते। ओबेस

0: ॲसिडिटी ज्यांना आहे त्यांना ऑस्टिओपोरोसिस कमी जरी असलं तरी पण होत नाही असं नाही आहे, त्यांनासुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते. म्हणून तुमचं वेट जे आहे हे जास्त पण नको आणि कमी पण नको, हे तुमचं नॉर्मल वेट पाहिजे. तुमच्या जे नॉर्म्स डिसाइडेड असतात की बा या व्यक्तीचं, हां, उंचीनुसार तुमचं वेट किती पाहिजे हे डिसाइडेड असते, त्याप्रमाणे ठेवायला पाहिजे आणि मोस्टली ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. जर तुम्ही लठ्ठ आहे आणि ॲक्टिव्ह नाही आहे तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस होईल, आणि अशा लोकांना जर फ्रॅक्चर झालं तर मग खूप मोठे प्रॉब्लेम येतात. कारण हे जे लठ्ठ लोक असतात या लोकांना ऑपरेट करणं वगैरे खूप सारे प्रॉब्लेम येतात. म्हणजे ॲक्च्युली इस्पेशली हिप फ्रॅक्चर जी आहे हे खूप जास्त प्रॉब्लेम येतात अशा लोकांना. आणि आम्ही पाहिलं की ओल्ड एजमध्ये ज्यावेळेस हिप फ्रॅक्चर होते त्यावेळेस त्या लोकांचे काय होतं की लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होऊन जाते.
1: बरोबर.
0: म्हणजे ऑलमोस्ट 50% लोक एक वर्षाच्या आतमध्ये मरतात. काही ना काही दुसरे बरेचसे आजार त्यांना होतात. दुसरं कसं आहे की ऑस्टिओपोरोसिस ज्या लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, हे तुम्ही पाहात काही लोक असे वाकून चालतात.
1: बरोबर.
0: कारण काय होतं की त्या लोकांचे जे व्हर्टिब्रल आहे म्हणजे मणके जे आहे यांचे कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होते, त्यांची हाईट कमी होते. तर त्या कोणत्याही व्यक्तीची जर हाईट 1 इंचापेक्षा जास्त कमी झाली असेल, जसजसं वय वाढत जाते तुमची हाईट जर कमी झाली असेल, त्यांनी ऑस्टिओपोरोसिस करता इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. कारण तुमची व्हर्टिब्राची हाईट कमी होते आणि जो समोरचा जो पार्ट आहे व्हर्टिब्राचा हा तिथे वेजिंग होते, तो पार्ट जास्त नॅरो होतो आणि त्याच्यामुळे तो समोर वाकतो. आणि हे वाकल्यामुळे काय होते की त्या माणसाची पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते, त्याची जी स्वतःची इमेज आहे ही चेंज होऊन जाते.
1: थोडासा शरीराला वाक,
0: हा, वाक येतो आणि त्याच्यानंतर तो असं वाकून चालतो. त्याच्यानंतर काय होते की त्या लोकांना मानेचं पण दुखणं राहते. पण मानेचं दुखणं याच्यामुळे नाही की त्याला मानेच्या म्हणजे मानेच्या मणक्याचं फ्रॅक्चर नाही होत म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे, परंतु त्यांच्या ह्या शरीराच्या ॲबनॉर्मल पोझिशनमुळे त्याचे मानेचे जे स्नायू आहे ते ॲबनॉर्मल, म्हणजे त्याला मान अशी एक्सटेंड करून ठेवावं लागते. असं समोर वाकलाय त्याला मान समोर करावं, त्याच्यामुळे त्याला कंटिन्युअस ते मसल्स जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट होत असतात, त्याच्यामुळे त्याला मानेचं दुखणं होते.
1: तर प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणखीन एक फोन येतोय. हॅलो
2: हॅलो हॅलो हॅलो मॅडम.
1: हॅलो, नमस्कार, बोला.
2: नमस्कार मॅडम, डॉक्टरांना नमस्कार.
0: नमस्कार
2: डॉक्टर. माझा मुलगा 18 वर्षाचा आहे आणि त्याचं नॉकनीचं ऑपरेशन झालं. मी सांगितलं होतं ते हाड वाकलं आणि म्हणून त्याचं ऑपरेशन सांगितलं. तर 15 दिवस झाले त्यांनी पाय असा वाकवला नाही काय नाही. आणि आता डॉक्टर टाके काढायला गेलो, डॉक्टर म्हणे 90 डिग्री वाकला पाहिजे तरच उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही. तर मग आता त्याची काय काळजी घ्यावं लागेल?
0: त्या डॉक्टरनी त्याचं ऑपरेशन केलेलं आहे, त्यांचे इन्स्ट्रक्शन बरोबर पाळा. कसा आहे हा स्पेसिफिक प्रश्न त्या पेशंटकरता आहे, हा त्या डॉक्टरने ज्यांनी ऑपरेशन केलेलं आहे त्यांनाच विचारा, तेच तुम्हाला बरोबर गाईड करतील. कारण कसं आहे याच्यामध्ये फिजिओथेरपी खूप महत्त्वाची आहे. ज्या कामाकरता तुम्ही ऑपरेशन केलं आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला जर बरोबर पाहिजे असेल तर तुम्हाला ती फिजिओथेरपी करणे खूप आवश्यक आहे. व्यायामच जर तुम्ही नाही केला, मुवमेंट्सच नाही झाली, तर मग त्याचा फायदा काय? म्हणून त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे की त्यांनी व्यायाम करायला पाहिजे, फिजिओथेरपी करायला पाहिजे. तर हे आता आपण बोलत होतो की काय होतं की मग ती बोनी बॉडी इमेज तुमची चेंज होऊन जाते आणि त्या माणसाला मग डिप्रेशन होते.
1: अच्छा.
0: कारण तिची पूर्ण बॉडी इमेज म्हणजे एकेकाळी जो असं ताठ मानेने चालला समोर आणि आता तो वाकून चालू लागते, त्याची स्वतःची इमेज खराब होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्याच्या डिप्रेशन होते. म्हणून हे सगळं टाळण्याकरता आपण एक तर जास्तीत जास्त व्यायाम करायला पाहिजे, जास्तीत जास्त तुम्ही स्पाईन हा कडक ठेवायला प्रयत्न करायला पाहिजे.
1: हां.
0: आता याच्यामध्ये काय होते की जसं आता फॉर एक्झाम्पल अशा लोकांना मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, कॉम्प्रेशन फ्रॅक्चर, मग याला ब्रेस वगैरे लावतात की त्याला
1: सपोर्ट,
0: हां, सपोर्ट बेल्ट वगैरे लावतात जेणेकरून त्याला सपोर्ट मिळतो. त्याच्यानंतर त्याला जास्तीत जास्त थोडंसं रेस्ट पण देतात बॉडीमध्ये, सो दॅट म्हणजे त्याला एकदम समोर वाकून जे आहे ते नाही राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे फिजिओथेरपी वगैरे हे करून त्याला सपोर्ट देऊ शकता. बाकीचं जे आपण सांगितलं की प्रॉपर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स आणि एक्सरसाइज हे जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि जे ड्रग्ज आहे ज्यांच्यामुळे आता समजा ब्रेस्ट कॅन्सरची ड्रग आहे किंवा प्रोस्टेट कॅन्सरची ड्रग आहे, ह्या सगळ्या ड्रग्जमुळे सुद्धा हे ऑस्टिओपोरोसिस होते. तर हे असे ड्रग्ज प्रॉपरली घेतले पाहिजे. त्याच्यानंतर स्मोकिंग, नो स्मोकिंग. स्मोकिंग केल्याने ऑस्टिओपोरोसिस होते.
1: अच्छा.
0: स्मोकिंग बिलकुल करायला नाही पाहिजे. अल्कोहोल अनदर कॉज, अल्कोहोल बिलकुल घ्यायला नाही पाहिजे, त्यांनी सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते. त्याच्यामुळे अच्छा दुसरं काय आहे की पुष्कळ लोक काय करतात, दारू पिऊन मग ते गाड्या बिड्या चालवतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होते. ऑलरेडी त्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे, पुन्हा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे ते मग ते फ्रॅक्चर हील होत नाही आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन होतात.

0: कशाला दर रुपयाची, त्याच्यामुळे
1: म्हणजे व्यसन
0: काहीच
1: करूच
0: नाही,
1: नका ना.
0: बिलकुल नाही, कशाला पाहिजे. तर म्हणजे एक तर दुसरं एक पुष्कळ काही काही मेडिसिन आहे, जसं हिपॅरिन आहे, काही काही लोकांना असं थ्रोम्बोप्लेबायटिस असते कोणाला, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस राहते ज्यांना, म्हणजे व्हेन्समध्ये क्लॉट्स तयार होतात, अशा लोकांना लॉंग टर्म हिपॅरिन वगैरे द्यायची आवश्यकता पडू शकते. या लोकांनासुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते. तर हे ड्रग इंड्युस्ड आहे, पुष्कळ सारे मेडिसिन्स आहे. तर ड्रग्सची हिस्ट्री घ्यायला पाहिजे, किंवा अशी तर काही ड्रग्स चालू नाही आहे जेणेकरून.
1: हा तसा विषय खूप विस्तृत आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं सचिन कोंकणे आणि सुभाष शास्त्रकार यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. मी मंजुषा आंबुलकर, डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो डॉक्टर. आजचा विषय होता ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली होती डॉक्टर आर बी कळमकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 10:30 झाली आहेत. आता ऐकूया वेकअप सीड या चित्रपटातील शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हे गीत. गीत जावेद अख्तर यांचं आणि संगीत दिलंय शंकर एहसान लॉय यांनी.

0: शक्ति निरंतरम. डू नॉट परफॉर्म आसनास फोर्सिबली. एज एंड हाउ मच योर बॉडी परमिट्स, डू इट अकॉर्डिंगली एंड डूइंग इट कंसिस्टेंटली इज वेरी इंपॉर्टेंट. डाएट दैट इज आहार, विहार दैट इज रिक्रिएशन, शेष्ट मीन्स एक्शंस एंड स्वप्न अवबोध दैट इज स्लीप और वेकफुलनेस शुड बी इन अ बैलेंस्ड स्टेट टू रिमूव मटेरियल सोरोज एंड इट अलाउज स्पिरिचुअल डिसिप्लिन टू सक्सीड. बैलेंस्ड एंड रेगुलेटेड लाइफस्टाइल इज एसेंशियल फॉर ओवरऑल हेल्थ एंड स्पिरिचुअल प्रोग्रेस. अकॉर्डिंग टू भगवद गीता दिस बैलेंस्ड अप्रोच डिस्ट्रॉयज ऑल मेंटल फिजिकल एंड स्पिरिचुअल पेन. ग्लोबली योगा इज प्रैक्टिस्ड ओवर 300 मिलियन पीपल. फीमेल्स टिपिकली मेकअप 72% ऑफ द पॉपुलेशन. योगा इज द सेफेस्ट exercise with almost negligible injury rate. It needs only a carpet to practice yoga, which makes it cost effective also. Our country is blessed with this yogic treasure, which is communicated worldwide, and it will surely create a harmony between all the countries very shortly. Let us all pray for global world peace on the occasion of International Yoga Day. 9 mantras to lead a yogic life. Focus on the inner world. Practice healthy habits. Prioritize your health. Follow your soul. Change your perception and follow self-discipline. Urge to meditate for attaining mental peace. Limit your needs, that is practice samadhan. Follow these mantras and experience the state of Sachit Ananda through the practice of yoga. All. Thank you.
1: आताच आपण इंग्रजी भाषण ऐकलं तर विषय होता इंटरनॅशनल योगा डे. सादरकर्त्या अपूर्वा जगदाळे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 10:50 झाली आहेत.
2: श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067250101 आणि 2529266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
3: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 0724.

कळण्यासाठी पत्ता असा आहे, विनय रमेश सूर्यवंशी मानकर यांच्या घरी किरायाने पारडी किंवा पोलीस स्टेशन पारडी नागपूर येथे संपर्क साधता येईल. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे वय वर्ष 46 हे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 4 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण साधी आहेत. यांना मराठी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास कळण्यासाठी पत्ता असा आहे, आकाश गजानन मानकर, मुक्काम पोस्ट टेंभूरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती किंवा पोलीस स्टेशन भांडेवाडी नागपूर इथे संपर्क साधता येईल. अमरकुमार मुन्नालाल कुशवा हा वय वर्ष 26 तरुण आपल्या राहत्या घरून निघून गेला आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहेत. यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाचा तरुण कुठे आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता असा आहे, सुरुची योगेश गायधने, आनंदयोग अपार्टमेंट, दत्तात्रय नगर, नागपूर किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा नागपूर इथे संपर्क साधता येईल. संजय मोतीराम चांदेकर हे 45 वर्षाचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत. उंचीच्या 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, ओळखीसाठी डाव्या हातावर इंग्रजीमध्ये यस हे अक्षर गोंदवलेले आहेत. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतं. अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता असा आहे, मीरा संजय चांदेकर, गल्ली क्रमांक 5, नंदनवन झोपडपट्टी किंवा पोलीस स्टेशन नंदनवन इथे संपर्क साधता येईल. राखी रणजित गेहलोत वय वर्ष 22 ही तरुणी 15 मेपासून बेपत्ता आहेत. उंची 5 फूट 4 इंच, बांधा किरकोळ, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहेत. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता असा आहे, ललिता गेहलोत, संजय नगर, पांढराबोडी, हनुमान मंदिर अंबाझरी किंवा पोलीस स्टेशन अंबाझरी इथे संपर्क साधता येईल. हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन आता संपलं. आता ऐका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 22973 गांधीधाम पुरी एक्सप्रेस 10:50 गाडी 20 मिनिट उशिराने धावते आहेत. 12615 GT एक्सप्रेस 11:25 आपल्या निर्धारित वेळेवरच. 12809 हावरा मेल 11:15 गाडी 20 मिनिट उशिराने धावते आहेत. 03252 बेंगलुरू दानापूर एक्सप्रेस 12:45 गाडी 10:50 उशिराने धावते आहेत. 01457 पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 6:30 12:15 20825 वंदे भारत एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेवरच धावते आहेत. 20813 पुरी एक्सप्रेस 10:55 गाडी 1:10 उशिराने धावते आहेत. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 20 मिनिट उशिराने धावते आहेत. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 गाडी 1:40 उशिराने धावते आहेत. 12865 लोकमान्य टिळक पुरी एक्सप्रेस 1:35 गाडी 20 मिनिट उशिराने धावते आहेत. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 गाडी 10 मिनिट उशिराने धावते आहेत. 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 गाडी 1 तास उशिराने धावते आहेत. 22816 अर्नाकुलम बिलासपूर एक्सप्रेस 2:05 गाडी 25 मिनिट उशिराने धावते आहेत. अधिक माहितीसाठी दूरभाष क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आता संपली. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 43.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 4.1 अंशांनी अधिक होतं, तर कमीत कमी तापमान होतं 25.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.9 अंशांनी कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास आकाश ढगाळलेलं राहून वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विशेष सूचना, पुढील 24 तासात विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्याबरोबरच उष्णतेमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता
हवामान खात्या

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झ वर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 11 वाजलेत. मराठी फिल्मी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो नमस्कार। साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने, महाराष्ट्रातील महान स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि संवेदनशील कवी लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृती दिन। साने गुरुजींना विनम्र अभिवादन। ऐकूया साने गुरुजी यांचे देशभक्तीने ओथंबलेले काही गीत, अर्थात सुरुवातीला ऐकूया भारत देशाला विश्वाच्या पाठीवर बलशाली आणि महान बनवण्याची प्रेरणा देणारे हे गीत, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो।

श्रोतेहो, समूह स्वरात आताच आपण साने गुरुजी यांची रचना ऐकलीत. मंडळी, साने गुरुजी यांनी आता उठू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण हे गीत लिहिलंय. सामाजिक समता आणि क्रांतीचा संदेश देणारं हे गीत आजही स्फूर्तीदायक आहेत. भारत माता माझी लावण्याची हे गीत मातृभूमीच्या सौंदर्याचं आणि वैभवाचं वर्णन करणारं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत म्हणजे जणू काही वैश्विक प्रार्थनाच म्हणावी लागेल. माणुसकी आणि प्रेम प्रगट करणारं हे गीत आजही मनाला प्रेरणा देतं. आता ऐकूया शशी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात साने गुरुजी यांचं हे गीत. संगीत दिलंय वसंत पवार यांनी.

शशी या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं तर लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांना, गीत होतं साने गुरुजी यांचं आणि संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. श्रोतेव गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दिले सुधीर फडके यांनी.

सुधीर फडके यांच्या आवाजात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात जावई विकत घेणे आहे या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय सुधीर फडके यांनीच.

जावई विकत घेणे आहे या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं सुधीर फडके यांना, गीत जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, साने गुरुजी यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या गावी प्रताप हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून

रुजू झाले. साने गुरुजी यांचा पत्री हा पहिला कविता संग्रह. देशभक्ती आणि देशप्रेम हे त्यांच्या लेखनाचं विशेष. त्यांनी लिहिलेल्या अनेक देशभक्तीपर आणि मानवी मूल्यावर आधारित कविता गाणी आजही मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहेत. गदारे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया देवा पुढे माणूस या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांना. गीत मादा देवकाते यांचं आणि संगीत दिलंय विश्वनाथ मोरे यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देवा पुढे माणूस या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं मादा देवकाते यांचं गीत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोतेव, अत्यंत संवेदनशील अशा महान स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत, लेखक, कवी, गीतकार साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात शेवटी ऐकूया डेबू या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांना, गीत जगदीश खेबोडकर यांचं आणि संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात डेबू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 11:30 झाली आहेत. आजचे पाहुणे या कार्यक्रमात ऐकूया सायकॉलॉजिस्ट चेतना हिमांदी यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सतीश रेवे.

0: श्रोते हो नमस्कार. आजचे पाहुणेच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण 12 जून आणि 13 जूनला काय दिनविशेष आहे हे जाणून घेऊया. श्रोते हो 12 जूनला वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर हा संपूर्ण जगभरात पाळला जातो आणि यावर्षीची थीम आहे रेड कार्ड टू चाइल्ड लेबर फेअर प्ले फॉर चिल्ड्रन डिसेंट वर्क फॉर ॲडल्ट्स. श्रोते हो दरवर्षी 12 जून रोजी जगभरात जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणजेच वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर हा दिवस पाळला जातो. बालमजुरीचं समूळ उच्चाटन करणं आणि सर्व मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 12 जून 2002 रोजी केली होती. बालकामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणं आणि बालमजुरी पूर्णपणे संपवण्यासाठी आवश्यक जागतिक प्रयत्न वाढवणं हा यामागचा हेतू होता. मुलांचं बालपण परत मिळवणं, कारण ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तक असायला हवं त्या वयात त्यांना कामावर जाण्यास भाग पाडलं जातं, हे शोषण थांबवायला हवं. मुलांना कामावरून काढून त्यांना शिक्षणासाठी शाळेत जाण्यास प्रवृत्त करायला हवं. जर तुम्हाला तुमच्या परिसरात एखादं मूल कामावर जसं की हॉटेल्समध्ये, दुकानांमध्ये, गॅरेजमध्ये राबलं जात असतानाचं दिसलं तर जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा कामगार आयुक्तांच्या कार्यालयात आपण माहिती देऊ शकतो. समाजातील लोकांना बालमजुरीच्या दुष्परिणामांची जाणीव सुद्धा करून देणं आपलं कर्तव्यच आहे. आणि श्रोते हो जगभरात 13 जून रोजी अल्बिनिझम म्हणजेच इंटरनॅशनल अल्बिनिझम अवेअरनेस डे सुद्धा पाळला जातो. यावर्षीची थीम आहे प्राऊडली इन माय स्किन सेलिब्रेटिंग ऑल स्किन टोन्स. अल्बिनिझम हा एक जन्मतःच असलेला दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे ज्यामध्ये शरीरात मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य तयार होण्याचं प्रमाण कमी होतं किंवा ते अजिबात तयार होत नाही. त्यामुळे व्यक्तीचे केस, त्वचा आणि डोळे अत्यंत फिकट किंवा पांढरट असतात. हा आजार संसर्गजन्य नाही. हे अनुवांशिक जनुकांमध्ये झालेल्या बदलांमुळे होऊ शकतं. जर आई आणि वडील दोघांमध्येही अल्बिनिझमचे जनुक असतील तर त्यांच्या अपत्याला हा विकार होण्याची शक्यता असते. श्रोते हो आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे सायकोलॉजिस्ट चेतना हिमांदी यांना आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर. चला तर आपण आधी चेतना हिमांदी यांचं स्वागत करूया आणि मग त्यांच्याशी बातचीत करूया. चेतना मॅम, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल आणि मी खरंच खूप आभारी आहे याबाबत.
0: आणि सगळ्यात आधी आपल्याकडून आम्हाला इमोशन्स म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे.
1: साध्या भाषेत जर आपण समजून घेतलं तर इमोशन्स म्हणजे एक फिलिंग्स जी आपल्याला एक ह्युमनला आतून येते आणि त्याला आपण मग प्रकट करतो. लाईक तर इमोशन्स हा आधी बॉडी लेवलला येतो. जर खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपण ज्या वेळेला खुश होतो तर खुश होणारा व्यक्तीच्या फेसवर तुम्हाला एक

0: हास्य दिसतं, म्हणजे तो बॉडी लेवलला आलेला असतो आणि त्यानंतर मग त्याच्या आतल्या ज्या भावना आहे ते त्याच्या एक्सप्रेशन्स थ्रू किंवा त्याच्या बोलण्या थ्रू ते व्यक्त होते. त्यावरून आपण एक अंदाज धरतो की हा व्यक्ती खुश आहे. हा एक टाईप झाला इमोशन्सचा. तर इमोशन्स म्हणजे एक सायकोलॉजिकल लेवलला आणि फिजिकल लेवलला एक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा वेगवेगळ्या व्यक्तींसोबत आलेली एक फिलिंग आहे.
1: नक्कीच.
0: ठीक आहे,
1: खूप छान सांगताय तुम्ही आम्हाला इमोशन्स बद्दल. मग इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय हे आम्हाला सोप्या शब्दात जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं.
0: हा फारच छान विषय आहे इमोशनल इंटेलिजन्स, कारण की आता एआयच्या काळामध्ये आपण ईआय बद्दल बोलतोय. ठीक आहे, तर एआय मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की आता आपण सगळे जे टूल्स आहेत त्यामुळे आपण टेक्निकली तर खूप साऊंड होत चाललेलो आहे, पण इमोशनली व्यक्ती लिटरेट नाही आहे. मी लिटरेट वर्ड वापरते की इमोशनली आपण लिटरेट नसल्यामुळे काय होतं, बरेचदा जिथे आपल्याला रिस्पॉन्ड करायचं असतं तिथे आपण रिॲक्ट करतो. तर इमोशनल इंटेलिजन्स हा एक टर्म्सच असं आहे की तुम्हाला तो इमोशनली इंटेलिजंट करतो आहे, म्हणजे तो आता काहीतरी तुम्हाला असं सांगणार आहे की काहीतरी वोकॅबरी देणार आहे की जेणेकरून यू कॅन अंडरस्टँड युअर इमोशन्स इन दॅट लेवल, की तुम्ही लोकांशी डील करताना कुठल्याही परिस्थितीला जाणून घेताना तुम्ही या टर्मिनॉलॉजीचा फार छान वापर करून आपल्या जीवनाला प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ याला खूप छान पद्धतीने एक व्हॉट वी कॅन से चॅनलाइज करू शकता, म्हणजे तुमचे स्वतःचे इमोशन तुम्ही रेग्युलेट करू शकता.
1: नक्की.
0: तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला मिळालेला अवेअरनेस स्वतः थ्रू किंवा काउन्सिलिंग थ्रू किंवा कुठल्या तरी वेगळ्या टूल्स थ्रू, त्याच्याबद्दल आपण बोलूच या पुढे जशी जशी आपले म्हणजे चर्चा पुढे जाणार. पण इमोशनल इंटेलिजन्स इट इज नॉट लाईक दॅट की तुम्ही आता लगेच इंटेलिजंट होणार आहे किंवा असं काही नाही आहे की म्हणजे आता इमोशन्स समजलेले आहे तर लगेच तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करू शकणार आहे, पण तुम्ही अवेअर होणार आहात.
1: हो,
0: तुमच्या इमोशन्स बद्दल अवेअर होणार आहे. दॅट इज ऑल अबाउट द इमोशनल इंटेलिजन्स.
1: नक्कीच, म्हणजे प्रॅक्टिसनी आपण ते साध्य करू शकतो.
0: हो, थ्रू आउट युअर लाईफ.
1: येस,
0: एक आयक्यू ला तरी लिमिट असते. जर इंटेलिजन्स क्वेश्चंट जर तुम्ही जर हे केला विषय तर तिथे तरी एक लिमिटेशन राहणार की एक पर्टिक्युलर एज नंतर व्यक्ती कदाचित आपल्या आयक्यू ला वाढू शकणार नाही. पण इक्यू हा असा आहे की जसं आपण म्हणतो पांढरे केस होता होता त्याला जास्ती समज आली.
1: येस,
0: किंवा मॅच्युरिटी वाढते. तर हे का बरं आलेली असते, अनुभवानी आलेली असते, सिच्युएशननी आलेली असते, व्यक्तींसोबत राहता राहता आलेली असते. तर इमोशनल इंटेलिजन्स हा त्याचाच पार्ट आहे आणि हा फारच म्हणजे इम्पॉर्टंट घटक आहे, फॅक्टर आहे, जो समजून घेणं आणि इम्प्लिमेंट करणं आजच्या धावपळीच्या जगात फारच महत्वाचं आहे.
1: हो, पण मग कधी कधी आपण म्हणतो चेतना मॅम की सिक्स्थ सेन्स होता म्हणून मी असं रिॲक्ट केलं आणि मग ती गोष्ट चांगली घडल्या जाते कधीतरी, किंवा गट फिलिंग होतं, मग ह्याच्याशी काही ते रिलेटेड आहे का?
0: ती परत एक्सपिरियन्सेस आहे.
1: हो,
0: जर आपण जर बघितलं गट फिलिंग कुठनं येते, अनुभवानी आलेली असते, बिलीफ सिस्टम असतं, कल्चर असतं, व्यक्ती कुठल्या कंडिशनमध्ये स्वतःला लहानपणापासून तो मोठा झालेला आहे. तर गट फिलिंग म्हणजे शेवटी तुम्ही प्री फ्रंटल कॉर्टेक्सचाच वापर केलेला, म्हणजे लॉजिकल थिंकिंगच असते त्यात.
1: yes.
0: पण आपल्याला एक आपण त्यात टर्म टाकून दिलाय की ही तर माझी गट फिलिंग आहे असं. म्हणजे मला वाटतं की मी अगदीच हे नाही सांगणार, पण इव्हिडन्स बेस हेच म्हणणार की तो एक लॉजिकलच आपला रिझनिंग असतो.
1: नक्कीच,
0: त्या पर्टिक्युलर व्हॉट वी कॅन से थॉटला किंवा सिच्युएशनला,
1: अनुभवातनं शिकत शिकत.
0: येस, डेफिनेटली.
1: आणि मग चेतना मॅम, आयक्यू आणि आपण आताच आयक्यू बद्दलही आम्हाला सांगितलं आणि ईक्यू, मग ह्यात नेमका काय फरक आहे हे सांगा ना आम्हाला.
0: आयक्यू जर आपण विचार केला, आता आयक्यू ही म्हटलं तर बऱ्याच लोकांचं असं असतं की अकॅडमिकली हा हुशार आहे किंवा यांनी खूप ग्रो केलेला आहे तर हा व्यक्ती खूप जीवनात पुढे जाणार आहे. पण असं काही नसतं. आयक्यूचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात की त्या फॅक्टर्सनुसार तो व्यक्ती जज होतो की त्याचा आयक्यू कसा आहे. म्हणजे त्यात मग तुमचं जनरल रिझनिंग आलेलं, जनरल थिंकिंग आलेलं, ऑब्झर्वेशन आलेलं, क्रिटिकल थिंकिंग आलेलं, अनालिटिक थिंकिंग आलेलं, असे बरेचसे व्हॉट वी कॅन से द सेक्शन्स असतात. त्या सेक्शन्सच्या आधारावर आपण एखाद्याचा आयक्यू जज होतो. आयक्यू इट इज नॉट लाईक दॅट की हाऊ मच यू स्कोअर. इट इज लाईक दॅट की त्या व्यक्तीनी किंवा त्या कॅन्डिडेटनी सगळ्या फॅक्टर्सवर कसं ओव्हरकम केलेलं आहे. म्हणजे जर आपण सिम्पल एक्झाम्पल घेतलं, एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा एम्प्लॉई तो एंट्री घेताना कदाचित त्याचा रिझल्ट बघितला जाणार, पण काम करता करता काय त्याचं बघितलं जाणार, म्हणजे हाऊ स्टेबल दॅट पर्सन इज, हाऊ इज हँडलिंग विथ द क्लायंट्स, हाऊ इज कॉर्डिनेटिंग विथ द

0: सबऑर्डिनेट्स हे सगळं बघितलंय, कलिग सोबत तो कसा आहे. तर मग इथे इक्यू फार महत्वाचा आहे.
1: हो
0: आयक्यूनी तर त्याला एंट्री दिलेली, पण मग इक्यूनी काय केलेलं की तो तिथे कसं डील करू शकणार, त्या सराउंडिंगमध्ये कसा वावरू शकणार, हे इक्यूनी दिलेलं आहे त्याला. तर दॅट इज द मेजर डिफरन्स. आयक्यू जेवढं महत्वाचं आहे, इक्यू पण तेवढ्याच महत्वाचं आहे जीवनामध्ये.
1: नक्कीच. मग आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आयक्यू हवा की इक्यू हवा?
0: इक्यू नक्कीच हवाय, पण इक्यू एका लेवलपर्यंतच हवाय. आफ्टर दॅट यू नीड टू आयक्यू एका लेवल करता हवाय. आणि इक्यू आपल्याला मला वाटते फॉर लॉंग रन जर आपल्याला चालायचं आहे तर आपल्याला इक्यूलाच म्हणजे व्हॉट वी कॅन से त्याला नरिश करण्याची गरज आहे, त्याला नर्चर करायची गरज आहे आणि त्याच्यावर वर्क करण्याची जास्त

0: करायची गरज आहे आणि त्याच्यावर वर्क करण्याची जास्ती गरज आहे. कारण की आपण रिपिटेटिव्ह वर्क करता करता तर कोणाला पण ते काम तो शिकूनच घेणार हो, पण त्या काम करताना जर त्याला फ्रस्ट्रेशन येतो आहे, अँगर येतो आहे, किंवा तो इरिटेड होतो आहे, किंवा जेलस फील करतो आहे, तर मग या फॅक्टर्सला हाऊ ही कॅन डील. तर हे तर सगळे इमोशन्सचेच फॅक्टर आहेत
1: हो नक्कीच.
0: तर त्याला आय क्यू तिथे कामात तर येणार आहे, पण ई क्यू ही त्याला साईड बाय साईड म्हणजे व्हॉट वी कॅन से त्याला त्याला डेव्हलप करण्याची गरज आहे किंवा त्याच्याशी त्याला लिटरेट होण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आणि चेतना मॅम, मग आपल्यात ई क्यू कमी आहे हे आपण कसं ओळखू शकतो आणि काय आपण सांगू शकाल याविषयी आम्हाला?
0: ई क्यू जर आपण लेमेन अप्रोचनी बघू, जर एक सर्वसाधारण व्यक्तीच्या हिशोबाने जर आपण बघितलं, तर एखादी व्यक्ती सतत अँगर शो करतो आहे किंवा इरिटेड होतो आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींनाही तो रिॲक्ट करतो आहे, तर इथे कुठेतरी गरज राहू शकते की आपण म्हणजे एक चेक करून, टेस्टिंग थ्रू, सायकोमेट्रिक टेस्टिंग म्हणतात ज्याला, तर त्याच्या थ्रू तुम्ही करू शकता. एक चांगला एक्सपर्ट किंवा सायकोमेट्रिक टेस्टिंगला कुठले काउन्सलर्स आहे तर ते करून तुम्ही सहज हे करू शकता. त्याला इम्प्रूव्ह पण आपण करू शकतो. बरेचशा थेरपीज आहेत, तर त्या थेरपी थ्रू पण जसं माइंडफुलनेसची आहे किंवा इमोशनल रेग्युलेशन करता काही टेक्निक्स आहे, त्या तुम्ही अडॉप्ट करू शकता सो दॅट यू कॅन इम्प्रूव्ह युअर इक्यू लेवल.
1: नक्कीच. आणि चेतना मॅम, इमोशनल इंटेलिजन्स विषयी तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगताय. इथे आपण एक म्युझिकल ब्रेक घेणार आहोत आणि आपल्या आवडीचं गाणं आपण ऐकूया. तर कुठलं गाणं आपण ऐकणार?
0: एक किशोर कुमारचं आहे, आने वाला पल, दॅट सॉन्ग आय वुड लाईक टू लिसन.
1: नक्कीच. आणि खूप प्रेशियस गाणं आहे असंही म्हणू शकतो. आणि सुंदरसं गीत आपण सगळ्यांसोबत ऐकूया आपल्या आवडीचं.

0: दिलाय. मग काही इमोशन्स असे असतात जो व्यक्ती डेव्हलप करतो त्याला तो स्वतः मिनिंग देतो. मला राग येतो, मला फार राग येतो. तर तो राग फक्त राग नसतो, त्या रागाच्या मागे पण होऊ शकते की त्याचे काही फेल्युअर्स असेल, त्याचं काही फिअर असेल, त्याची काही इन्सिक्युरिटीज असेल. तर कुठलाही राग, लोभ कुठल्याही रिलेशनमध्ये ज्या वेळेला येतो तर ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतो, तो एकच नसतो. म्हणजे राग आलाय तर त्या रागाच्या मागे काहीतरी कारण असू शकते, ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट थिअरी म्हणतो, की त्या इफेक्टचा काहीतरी कॉज नक्कीच असणार. तर अशा वेळेला मला वाटते की इमोशन्सचा मेन कॉज हा शोधायला हवा. इंटरपर्सनल आहे तर त्या याच्यात मी हेच म्हणेल की तुम्ही त्या व्यक्तीशी बोलून त्याला सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करा आणि डेफिनेटली तिथनं काही ना काही सोल्युशन निघणार. पण जर इमोशनल नबनेस जर आलेला आहे की तो व्यक्ती काहीच बोलत नाही आहे, हे मी रिलेशनशिप वाईज सांगते, हे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये येऊ शकतात अशा म्हणजे परिस्थिती. पण हे इंटरपर्सनलमध्ये आपण या पद्धतीने इक्यूचा वापर करू शकतो आणि त्या गोष्टीचा वापर करून आपण आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड करू शकतो.
1: मग जर म्हणजे जर कोणामध्ये कलह झाला काही कारणांमुळे किंवा मतभेद झाले, मग त्यावेळेसही जसं तुम्ही म्हणताय तीच प्रॅक्टिस सगळ्यांना कामात येईल.
0: हो, आपण ऍक्च्युली ज्या वेळेला इमोशन्स फ्लो होतात, जर बघितलं असेल राग येणाऱ्या व्यक्तीचा पहिला इमोशन्स लेवल कुठे दिसतो आपल्याला, त्याचे डोळे ताणतात किंवा तो काहीतरी, बरेच जण फिजिकली पण म्हणजे ऍक्ट करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे बॉडी लेवलला येतच इमोशन्स तुमचे बॉडी लेवलला येतं. तर तिथे तुम्हाला एक दोन तीन मिनटं पॉज घेण्याची गरज आहे. एक पॉज घ्या, एक सिम्पल एक्सरसाइज म्हटलं तर ब्रीथिंगच सगळे सांगतात की यू शुड टेक ब्रीथ. त्याचे बॉक्स टेक्निक आहे, भरपूर टेक्निक्स आहे. आता तर एआयचा जमाना आहे, यू कॅन सर्च ऑल्सो की कितीतरी ब्रीथिंग टेक्निक्स आहे दॅट वी कॅन फॉलो टू कंट्रोल युअर अँगर. बट आता अँगर कंट्रोल केल्यावर नेमकं होतं का तुमच्या मेंदूमध्ये? अँगर कंट्रोल तुम्ही ज्या वेळेला करता तर ज्या कॉर्टिसोल लेवल म्हणा किंवा जेही तुमचे इमोशन्स फ्लो होत आहे तो काही सेकंड करता होल्ड होतो. होल्ड केलं म्हणजे तुमचं एक बौद्धिक मेंदू जो असतो, जो विचार करतो, लॉजिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, तो विचार करण्याची त्याची क्षमता वाढते. आणि जसं प्रीफ्रंटल तुमचं कॉर्टेक्स ऍक्टिव्ह झालं म्हणजे तुम्हाला ही समज येते की इथे राग दाखवण्याची गरज नाही आहे, इथे मला जरा थांबायची गरज आहे, थांबून बोलण्याची गरज आहे. जिथे पॉज घेतला तिथे सोल्युशन येणार. तुम्ही पॉज न घेता तुम्ही फक्त रिॲक्शन मोडमध्येच कंटिन्यूअस जर राहिलात तर ते कलहचाच फॉर्म होणार आणि तिथनं तुम्हाला सोल्युशन्स न मिळता तिथे तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसणार. आणि तो लूप जर एकदा क्रिएट झाला तर त्या लूपमध्ये तुम्ही अडकून वारंवार काय म्हणणार की अशी परिस्थिती आल्यावर मला राग येतो, किंवा आपण दुसरा व्यक्ती बघणारा असा म्हणा ऑब्झर्वर, तो तर फार रागीट व्यक्ती आहे. त्याच्या रागाचा तुम्ही सोल्युशनही त्याला दिलेलं नाही आणि त्यांनी त्याच्या रागावर वर्क केलेलं नाही आहे. म्हणजे त्याला तो इलिटरेट आहे इमोशन्स वाईज, म्हणजे त्यांनी ती वोकॅबरी शिकलेलीच नाहीये की मला या, तो फक्त अँगर बघतोय, मला राग येतो, मला राग का बरं येतोय. त्यांनी आधी कॉजवर वर्क करावं, सो दॅट ही विल डेफिनेटली गेट द सोल्युशन इन हर लाईफ.
1: नक्कीच मोठे मोठे प्रश्न सुटतील जर सगळ्यांनी असं फॉलो करायला सुरुवात.
0: हा, आपण करत नाही कारण की आपण वरून, म्हणजे आपण म्हटलं ना व्हॉट इनसाईड तेच आउटसाईडला दिसतं, तेच इमोशन्स असतात आमचे. आपण आतून, इफ यू स्टार्टेड फिलिंग की आता या क्षणात जर आपण विचार केला की मी फार आनंदी आहे तर आपण वातावरण, म्हणजे तुम्ही आतमध्ये जसा विचार करताय तसंच तुम्ही प्रकट करता बाहेर पण. तर इमोशन्स हे आतूनच येतात आणि मग ते बाहेर शो होतात. तर जर तुम्हाला राग येत आहे तर तिथे थांबायची गरज आहे, जॉयफुल आहात तिथे, काही करायची गरजच नाही आपल्याला.
1: नक्की आहे ना. तर इग्नोर पण करता आलं पाहिजे का?
0: इग्नोर इमोशन्सला म्हणताय?
1: नाही, म्हणजे जर का कोणी आपल्याला, आपण जर असं कुठे कलहात पडतो आहे किंवा अननेसेसरी गोष्टींमध्ये जिथे खूप शाब्दिक बाचाबाची होणार आहे अशा ठिकाणी इग्नोर करणं आणि शांत राहणं हे पण शिकता आलं पाहिजे का? मग
0: आता हा म्हणजे मला असं वाटतं लॉजिकल थिंकिंगचाच पार्ट झालेला आहे की कुठे तुमची शक्ती तुम्ही द्यायला हवी आणि कुठे
1: थांबायला
0: हवं. तर हा अप टू यू पीपल, म्हणजे हा व्यक्तिगतच आहे की जर तुम्हाला लढाई करण्याची शक्ती आहे इन दॅट लेवल की तुम्ही लढू शकता. आता राग तर चांगल्या चांगल्या पद्धतीने यूज झाली आहे. जर हिस्टॉरिकल जर आपण बघितलं काळामध्ये तर लोकांनी, भगतसिंगनी एक चांगल्या पद्धतीने आपल्या अँगरचा वापर केला. तर अँगरला आपण वाईट नाही म्हणू शकत प्रत्येक वेळेला.

0: चेतना मॅम, म्युझिकल ब्रेक नंतर आता हे विचारावंसं वाटतंय की कधी कधी नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, परिस्थितीमुळे काही तणावाची शक्यता निर्माण होते, किंवा काही इंटरपर्सनल रिलेशनशिप असतात त्यामुळे पण तणाव निर्माण होऊ शकतो. मग अशा वेळेस इक्यू कसा वापरावा?
1: जसा आपला पहिलाच प्रश्न होता, इमोशन्स म्हणजे काय. मला असं वाटतं की या सगळ्या सिच्युएशन्समध्ये व्यक्तींनी पहिले तर इमोशन्स काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. इमोशन्स येतात कुठनं?
0: हो,
1: आता इमोशन्सचे भरपूर लेयर्स असतात आणि इमोशन्सचे टाईप्स पण असतात. जर आपण लहान बाळाला बघितलं, तोही आपल्या आईकडे बघून हसतो, त्याला तर कोणी शिकवलेलं नसते. त्याला सिक्युरिटी फील होते आईला बघून, किंवा त्याच्या अवतीभोवती जेही लोक असतात त्याला बघून. तर याला आपण युनिव्हर्सल इमोशन्स म्हणतो, जे तुम्हाला पूर्ण जगामध्ये सारखेच

0: तर तो अँगर कुठे यूज होतोय हाही आपल्याला म्हणजे ती समज हवी. म्हणून मी म्हणत इमोशनल लिटरसी इज इम्पॉर्टंट. वोकॅबरी आपल्याकडे आल्यानंतर त्या वोकॅबरी म्हणजे मी वारंवार काय म्हणते, अँगर आहे, फियर आहे, डिस्गस्ट आहे, जॉयफुलनेस आहे, शेम आहे, गिल्ट आहे, रिसेंटनेस आहे, हे जे सगळे जे टर्म्स आहेत हे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. हे नेमके आले कुठनं आहे, मला फिअर येतोय तो कुठला, का बरं फिअर येतोय, हे तुम्हाला समजण्याची गरज आहे असं मला वाटते. तर कुठलेही फॅक्टर्स वाईट किंवा चांगलं आपण म्हणू नाही शकत, कारण की ज्या गोष्टीने तुम्हाला जॉय वाटतंय होऊ शकते पुढच्या त्या कुठल्या व्यक्तीला त्यामुळे जॉय फील नाही होऊ शकत.
1: हो,
0: त्याचा एक लेवल वेगळा राहू शकतो, एक समजचा लेवल किंवा
1: त्याला नाण्याला दोन बाजू असतात.
0: हा, लाईकवाईज. तर असं गरजेचं नाही की ज्याच्यामुळे एखाद्याला जी गोष्ट राईट वाटत आहे त्या सगळ्यांना राईट वाटेल असं नाही, आणि एखाद्याला रॉंग वाटली आहे म्हणून ते पूर्ण जगात रॉंग असेल असं नाही आहे. तर लाईकवाईज प्रत्येक इमोशन्सला त्याचा बेस काय आहे आणि त्याचा कॉज काय आहे समजून घेणं फार गरजेचं आहे.
1: मग हे विचारायचं आहे चेतना मॅम आता की जर लहान मुलांना आपण वाढवतो आहे, त्यांचं संगोपन करतो आहे, मग लहानपणापासून त्यांचा इक्यू कसा वाढवता येईल, पालकांना काय सांगाल?
0: इमोशनली अवेलेबल राहायला हवं. पालकांनी नेहमी मुलांसोबत इमोशनली अवेलेबल राहायला हवं. ते ज्या वेळेला बोलतात, आपण बरेचदा काय करतो, ए तू गप्प बस किंवा तू इथनं जा, आता मी कामात आहे किंवा मी कामात आहो, आपण नंतर बोलूया, आपण त्याला टाळतो. ज्या वेळेला त्यांना आपलं अटेन्शन हवं असतं त्यावेळेला आपण त्यांना निग्लेक्ट करतो. आणि बरेचदा आपण त्यांच्या छोट्या छोट्या चुकांना ज्या वेळेला पॉइंट आउट करतो किंवा त्यांना वारंवार टोकतो, तर तिथनंच एक शेम म्हणून जो इमोशन आहे तो डेव्हलप होतो. तो आला होता कुठनं, तो तर बाळ म्हणजे आई किंवा वडिलाशी अटॅच होण्याचा प्रयत्न करत होता किंवा एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करत होता, पण कुठेतरी त्याला तिथे निग्लेक्ट करण्यात आलं. किंवा होऊ शकते आता आई वडीलही आजकाल म्हणजे जॉब करतात किंवा वेळ नसतो, तेही काही असं म्हणजे डेलिबरेटली करत नाही, बट स्टील कॉन्शियसनेस फार गरजेचं आहे. कॉन्शियसली जर कुठलंही काम केलं आयुष्यामध्ये तर मला वाटतं की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक फॅक्टरवर खूप छान काम करू शकतो आपल्या माइंड बॉडी लेवलला असं मला वाटतं.
1: नक्कीच.
0: तर मुलांचेही सेम तसंच आहे.
1: मग कधी कधी आता असंही होतं की एखादं व्यक्तिमत्व खूप भावनिक असतं, मग आजच्या युगात भावनिक असणं हा विकनेस आहे का?
0: नाही. ते उलट ऍसेट आहे एका व्यक्ती करता की इमोशनल किंवा इमोशनॅलिटी हे विकत घेणार सारखी काही असं म्हणजे काय म्हणू शकतो वस्तू नाही.
1: नक्कीच.
0: तर ज्याला मिळाली आहे त्यांनी त्याला जोपासावं, पण अवेअरनेस, लिटरसी आणि त्याला रेग्युलेट हे करता त्याला यायला हवं. कारण की खूप इमोशनल व्यक्ती आपण बरेचदा म्हणतो ना, हा इमोशनल आहे म्हणून याचा सगळे गैरवापर करतात, मग त्याला गिल्ट यायला लागतं की मी एवढा इमोशनल का, मला सगळं मूर्ख बनवतात किंवा मी बेवकूफ बनतो दरवेळेला. तर नाही, अवेअर व्हायचं आहे ते इमोशन्स कुठे तुम्हाला द्यायचे आहे, तुम्हाला समज राहायला हवी. आणि त्या इमोशन्सला तुम्ही कसं म्हणजे चॅनलाइज करता येईल तुमच्या आयुष्यामध्ये. बरेचसे क्षेत्र असे असतात, जसं आता मी एक सायकोलॉजिस्ट आहे किंवा काउन्सिलर, जर माझ्यामध्ये एम्पथीच नसणार तर हाऊ आय कॅन डील विथ माय क्लायंट्स.
1: नक्कीच.
0: तर इमोशन्स, मी इमोशनल आहे म्हणून तर मी त्यांना समजू शकते. तर मी याला माझं मी काय समजणार, मी हे घेऊन चालणार की दिस मी ग्रॅटिट्यूड फील करणार की मला असं देवानी एक इमोशनल मन दिलेलं आहे. तर इमोशनॅलिटी इज नॉट ॲट ऑल अबाउट की त्याच्यामुळे काही ते चांगलं नाही आहे किंवा इमोशन्सला दाबायला हवं किंवा इमोशनल एक्सप्रेस नाही करायचं असं काहीच नाही आहे. इमोशनली आपल्याला एक्सप्रेस व्हायचं आहे, पण तेच आहे परत, तुम्हाला व्यक्ती, जागा आणि कुठे ते एक्सप्रेस करायचं आहे हे तुम्हाला त्याची समज यायला हवी. लिटरेट, परत मी म्हणत आहे, इमोशनली लिटरेट होणं फार गरजेचं आहे, नाहीतर इमोशन्स कधीच वाईट नसतात.
1: नक्कीच चेतना मॅम, आपण खूप छान आम्हाला सगळं सांगताय. आता हे विचारायचं आहे, आजवर आपण बऱ्याच केसेस हँडल केल्या आहेत, तर बिईंग अ सायकोलॉजिस्ट इक्यूची कमतरता असलेले व्यक्ती कसे दिसू शकतात किंवा काय पर्सनॅलिटी असते त्यांची हे जाणून घ्यायला आवडेल.
0: असं आपण ओव्हर म्हणजे असं वरवरून आपण या गोष्टीला नाही मापता येणार आहे, कारण की कुठल्याही याला आपण वर्बली आपण स्टेटमेंट नाही देऊ शकत. याच्याकरता बरेचसे असेसमेंट असतात, सायकोलॉजिकल असेसमेंट असतात, सायकोमेट्रिक टेस्टिंग असते, त्याच्या थ्रू आपण इझिली स्कोअर काढून कुठला एरिया त्या व्यक्तीचा वीक आहे किंवा कुठले फॅक्टर्स त्याला जास्त डॉमिनंट आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. आणि इक्यू एक स्कोर

0: घेऊ शकतो.
1: नक्की. चेतना मॅम, हे विचारायचं आहे की मग कधी कधी आपण असं वाटतं आपल्याला की आपल्या अवतीभोवतीचं वातावरण खूप निगेटिव्ह आहे, मग त्यात स्वतःला आपण पॉझिटिव्ह कसं ठेवायचं आणि कसं चार्ज ठेवायचं?
2: गरजच नाही आहे आपलं स्वतःला खूप पॉझिटिव्ह म्हणजे ठेवण्याची ऑल द टाईम. कारण की बरेच लोकांना तुम्ही या विषयावर ऐकलं पण असेल की बरेच जण म्हणतात काही आहेत जे सतत मोटिवेटेड करतात आपल्याला आणि काही म्हणतात गरज नाही आहे. आता नेमकं आपल्याला काय करायचं? सतत मोटिवेटेड राहणं खरंच आजच्या काळात आहे का पॉसिबल? नॉट पॉसिबल. कारण की आपण डिफरंट शेड्समध्ये जगत असतो दिवसभरात. तर एकाच मूडमध्ये दिवसभर राहणं एक नॉर्मल बिंगला पॉसिबल नाही आहे. तर हां, पण जसं आता तुमचा प्रश्न आहे की निगेटिव्ह वाईब्सपासून कसं स्वतःला वाचवायचं, परत लिटरसीज, परत घुमून फिरून आपला तो जो प्रश्नाचं उत्तर आहे एकाच जागेवर येतो. म्हणून व्हॉट आय एम सेईंग की तुम्ही लिटरेट व्हा, वोकॅबरीला समजून घ्या, त्याचे कॉज अँड इफेक्ट समजा आणि त्यानुसार तुमचं इंटेलिजन्स वाढवा, इमोशनल इंटेलिजन्स.
1: नक्कीच, है ना, सगळीकडे म्हणजे राऊंड कॉर्नर सारखं इमोशनल इंटेलिजन्स सगळीकडे आहे.
2: हा, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट डील करायला हेच लागतंय.
1: हो,
2: तुम्हाला आयक्यू कोणीच जज करत नाही. ऑल द टाइम नो वन इज जजिंग युअर आयक्यू, बट इक्यू दिवसभरात तो जज होतो.
1: हो,
2: है ना. एक आपण ऑफिसला जातो, रिटर्न आल्यावरही आपल्याला त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता न आठवतात, त्याचे व्यवहार आठवतात, है ना, तो कसा वागला हे आठवतं. तर म्हणजे शेवटी इक्यू हा जास्त सुपेरियर झालेला आहे.
1: हो,
2: एक आपण ऑब्झर्वेशननी पण म्हणू शकतो. आता याचे एव्हिडन्स तर भरपूर आहेत, पण एक जनरल याच्यामध्ये एक लेमेन जे आपण कन्क्ल्युजन काढूया, तर इक्यू आपल्याला जास्त प्रबळ वाटतोय.
1: नक्की,
2: आयक्यूचे.
1: आणि चेतना मॅम, जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छित आपण?
2: आजचा जो विषय आहे, मला वाटते की आजचा काळ जो आहे तो एआयच्या म्हणजे दौर मध्ये सुरू आहे सध्या. आणि मी इथे प्रत्येक वयोगटातल्याच लोकांना म्हणजे सांगू इच्छिते की आज प्रत्येक वयोगट आय थिंक खूप जास्ती म्हणजे टेक्निकली किंवा मोबाईल याच्यावर आहे आणि एआयचा फार वापर करतोय. तर एआय तर हे आपण टेक्नॉलॉजी म्हणून घेऊया, पण इक्यू ही तुमची टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला चालवण्याची,
1: स्वतः डेव्हलप करायची,
2: स्वतःला डेव्हलप करायची. तर इक्यूवर जर वर्क आपण करणं स्टार्ट केलं तर स्पेशली ॲडोलसंट किंवा टीनेज जे आहे त्यांना मी सांगू इच्छिते की इमोशनली फार ते डिटॅच होत आहे किंवा त्यांना त्यांचा एक स्पेस हवा असतो. पण ॲज अ म्हणजे पॅरेंट्सनी मला वाटते की इमोशनली थोडं अवेलेबल राहून त्यांना समजून घेऊन, कारण की ते त्या ट्रॅपमध्ये नाही गेले पाहिजे. त्यांनी त्याला फक्त यूज, त्यांना ॲज अ टूल म्हणून यूज करता यायला हवं. आणि त्यामुळेच इक्यू हा फार मेजर रोल प्ले करणार आहे आयक्यूच्या काळामध्ये असं मला वाटतं. तर इक्यूवर वर्क करायला हवं आणि पॅरेंट्सनी मुलांना सपोर्ट करायला हवं. आता पॅरेंट्सला कोण सपोर्ट करणार? तर यू कॅन टेक ॲडवाईस फ्रॉम एक्सपर्ट्स और यू कॅन टेक हेल्प फ्रॉम एक्सपर्ट्स.
1: नक्कीच चेतना हिमांती मॅम, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आणि त्याविषयी आमच्यासोबत खूप दिलखुलास गप्पा मारल्या, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार.
2: मला पण म्हणजे हेच म्हणायचं आहे की मला इथे बोलवून या विषयावर म्हणजे जे प्रश्न विचारण्यात आले मला पण फार छान वाटलं आणि याचा वापर पूर्ण समाजाला हो हीच माझी इच्छा आहे.
1: नक्कीच. श्रोते हो, आताच आपण सायकोलॉजिस्ट चेतना हिमांदी यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आणि याबरोबरच आजचा आजचे पाहुणेचा भाग इथे संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा ठीक 12 वाजता.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजलेत. भगिनींसाठी कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज 11 जून, आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले, अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही, तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी, हो ना. आज सोशल मीडियाचा काळ आहे, पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते, हे पण तेवढंच महत्त्वाचं. मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे. त्यांना खेळण्यासाठी वेळ, स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागासुद्धा महत्त्वाच्या असतात. तर भगिनींनो, खेळाच्या महत्त्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्त्वाचा. तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे, बालपणाच्या विकासात खेळाचं महत्त्व अधोरेखित करणं, मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे. तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्त्व त्यांना पटवून देऊया.

डोबी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपरपासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं. हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मग आत गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्ममध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह.
0: हो.
1: हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्याबरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून, नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रेमध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या, एक वीत भर म्हणा, त्या ट्रेमध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटंसं झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला, किंवा गिटार आहे बाजूला, किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वित्तीच्या बरोबरच्या ट्रेमध्ये किंवा छोट्याशा पॉटमध्ये आपल्याला करता येत.
0: हो. अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधना ती मला असं वाटतं याला फेरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाहीत, पाथवे आहे, झुला आहे, असं किंवा भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो. आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी. म्हणजे आपण जे काही काम करतो घरात, थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस, आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
0: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
1: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स.

0: मला सप्लायज करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्या समोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला, म्हणूनच मी समोर गेले.
1: हो, मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आहे आम्हाला.
0: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला किंवा पाईपलाईन किंवा कंपाऊंड वॉल किंवा झाडं, इवन तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं, पानांची निवड करायला मला थोडंसं शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपल्या जी लॉनची लादी असते ती लादी छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा,
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलं, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं, मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोट्याशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली 2 चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे. ते गार्डन तर नाही, ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल, ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं, सगळे घरातले किती सुंदर दिसतंय, लॉन किती छान झालाय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात टेबलवर कुठेही ठेवू शकत होता, ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता, म्हणे मला इथून बुके घ्यायचं आहे तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझ्या खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल. म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय, मला याची प्राईस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाहीये. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचं आहे, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते लक्ष्मी घरी येते नाही कशाला, म्हणा 500 रुपयाला तो मी पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करतात, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात. तर छोटस मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीटमध्ये पण बरंच काही थोडंसं टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं, तर अशी ती माती तयार होते. आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीटमध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं, ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्यासमोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं.
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट आणि छोटी झाडं 2-3.
1: आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात.
0: हा, सजावटीसाठी मी म्हणलं, आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो, मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा टेबल म्हणा, मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता.
0: पहिले मी विकत घेतले

0: पण एक बेंच, सुंदर बेंच, आणि म्हणजे ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता,
1: हो,
0: 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार.
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो,
1: हो,
0: मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला, हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं, म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला.
0: शिकत म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील.
1: हो,
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर.
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाचवे म्हणणं तुम्ही जाताना आर्च आहे वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान. हे सगळं बघायला मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतं.
1: अरे वा, सगळी तयारी होत असेल.
0: हा, तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचा बेंच, चार तास बेंच अर्ध्या तासात नाही बनत तो, आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात. पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर. तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी.
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून 4 दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकतं.
1: बरोबर. पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीतला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन्स लावायला सुरुवात केली.
1: बरं.
0: एक्झिबिशनमध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्समध्ये मला बराच छान रिस्पॉन्स, म्हणजे मी एकही पॉट, एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्समध्येच राहते, हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा, नाही केवढ्याला आहे एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे त्याला, मेहनत आहे तुमची,
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं,
1: हो,
0: या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर. थोडंसं झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना, की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात?
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच
1: आपण वापरू शकतो. बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढती असतील, पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35-40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडंसं खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते, मी वरून प्रून

0: ट्रेनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, तर ते ऑटोमॅटिक बोन्साईचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडंसं मन घट्ट करून कापावी लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
0: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे धोधो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मग अशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत. मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडंसं सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडंसं सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाही आहे पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात तणे तर छानच असतात, इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात. त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं.
1: आणि थीमनुसारही अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
0: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती,
1: बरं,
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीतनं तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे. पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं,
1: बरं,
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
1: वा वा वा.
0: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
1: बघा ना, म्हणजे तुमची आवड किंवा छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला, आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना?
0: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात. मग तुझी मुलगी आहे का घरी, का मी पाठवतेस का तिला? मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं की हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत.
1: बरं,
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय.
1: बरोबर,
0: तर मला हे करायला अजून आवडेल, तयार हो.
1: म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतो आणि आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत तुम्ही काय सांगाल?
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी. पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठल्या खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो. समजा एखाद्या फॅमिलीन, छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मिनिएचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं. आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं, जे बाहेर नाही करू शकत. आपण बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्याला, पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री छोटंसं ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी होत
0: चालले हो,
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे.
0: हो,
1: कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे. कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे, त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे. पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: लगेच आगले
1: बरं, ऐकूया हे गीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकतो आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डनबद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेल्या आहेत. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे, आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्समध्ये बिझी आहे, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरीमध्ये, तुम्ही बघाल कोणी यंग मुलगी नाही आहे, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात, त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस.
0: हो,
1: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या, कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं, पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांडं आहे, जी घागर आहे, त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: हा, त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
0: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
1: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल,

0: किंवा काळी असेल मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे मग एवढी महाग का, पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही, साधा न्यूजपेपर तर. अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट
1: बरोबर,
0: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
1: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना,
0: हँडमेड गोष्टी तुम्हाला महागच मिळणार.
1: बरोबर. मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट्स बनवल्या का?
0: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता.
1: हो,
0: म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे.
1: हो,
0: मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता असं डस्टबिन म्हणतो आपण त्याला.
1: हो,
0: ती पण, पण सुखी, याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
1: हो हो,
0: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या पण. माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा. आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना. कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज.
1: हा,
0: एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं. म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो. पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर यूज केला. म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते. एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर.
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर.
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू. पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की हे तू बनवलंय साधना, म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं आहे.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे.
1: हो.
0: आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो, म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत. पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षोनवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपले आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रुपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला, ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बरं, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे आणि असं असं. तो आनंद पैशात मोडण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही. त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन

0: ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते. तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग, फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो. अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोललात, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड हानिकारक आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन, समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घराबाजूनी असे वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला, तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे, पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 आरवर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डनमध्ये उतरवत असाल.
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळा वेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली थंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणासुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषयी या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर भारती सुदामे. ऐकूया तर.

मयुरारे पानांचे मधु गीत गाऊने थेंबांचे पदिन उपुर बांधुने रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करिलयकारा मयुरारे फुलवित येरे पिसारा. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसली, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरे.

Talleres Pizarra. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसली, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू, नको नको तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चात्तापवायचा गाणं लिहिण्याचा बिचारा पुरे हां, मला माहीत आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग, ऐकव ना किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना, कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं, अंबरातीला निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेक तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुईथुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होतं. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात, आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं, त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे, अगदी आंब्याच्या वनात नचरे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं, जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं, पानांचे मधुगीत गाऊनी. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचं, पावसाच्या रिमझिम नादाच्या लईवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्त बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे, पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात, मन पटकन म्हणतं, सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे, बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते.
हा सौंदर्याचा खजिना कोणी

वर लुटवला असेल. जिथवर नजर ठरेल तिथवर फुलले ते बहरलेले पसरलेले ताटवे. जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग? आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी. त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश. आहा, त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून? आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो, कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना? मन पन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा, नीला नीला ये गगन, उस पे बादलों की पालकी उड़ा रही है पवन. दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, एक किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है. तपस्वियों सी अटल है ये पर्वतों की चोटियाँ, ये सरपसी घुमेरदार घेरदार घाटियाँ, ध्वजा से खड़े हुए वृक्ष है देवदार के, बगीचे ये गुलाब के, गलीचे ये गुलाब के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है.

हे बघितलं, ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे, या खुलवाया स्वप्न धरेची, तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रविवर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते, क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो, होताच येत असेल. प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी, गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिचे अज्ञात रहस्य जाणून घ्यायचे असोत, किंवा अंतराळातले ग्रहतारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं

ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळे लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, उठुनी मी ही राखे मधुनी धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्षदीप घन तिमिरांतरी, तेवेन मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटतं म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता, होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना, जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंससुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होतं असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, खत्म होती है जब स्याही उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेतं पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आरत पुकारी, अवती भोवती असून दिसेना शोधितोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी.

जिवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो, मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात, तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हसो तो वो खिल खिला कर हसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी, नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतला. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचा आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे. 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अजय शंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला. सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिख बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मा

सविता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुविधा द्याव्या.

0: गमोकळा या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
1: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडून विविध मागण्या केल्या आहेत. तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ तैनात करावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेससह अन्य गाड्या सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. रखडलेली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि पीएम गतिशक्ती योजना यामध्ये समावेश करावा. तसंच राजधानी आणि वंदे भारतसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी इथं थांबा द्यावा अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी लावून धरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भीषण विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील अवैध गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये गावठी दारू रसायन आणि वाहनांसह तब्बल 86,83,985 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे.
2: पालघर जिल्ह्यातल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासोबत 5,00,000 रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत जव्हार प्रकल्पाचा हा गौरव करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 वर तब्बल 6 पादचारी उड्डाण पूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ई निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदसंधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आलाय. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेतपद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळ्याची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना देशातील प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील केवळ 5 खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी कामगिरी आणि जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता सवरे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: दुपारचे 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा ह्या कार्यक्रमात दशरथ पुजारी यांनी गायलेलं वंदना वेटणकर यांचं गीत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्या प्रसाद चिन्हे या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: मराठी भाषक ख्रिस्ती समाजाचे साहित्यावलोकन. डॉक्टर सिसिलिया कारवालो यांनी सिद्ध केलेला प्रसाद चिन्हे हा ग्रंथ. असा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी काही साहित्यिक मूल्यमापनांची मानदंड निश्चित करावे लागतात. यात तीन मापदंड आहेत. एक, ख्रिस्ती बांधवांनी आतापर्यंत मराठी भाषेत जे साहित्य निर्माण केलेले आहे अशा साहित्यिकांची समग्रपणे नोंद घेणं. दोन, ज्या साहित्यात वाङ्मयीन मूल्यांचा समावेश आहे अशा कसदार साहित्याचा मागोवा घेणं. आणि तीन, धार्मिक अनुवाद आधारित ऐतिहासिक मानवशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र अशा प्रवर्गांना टाळणे. यानुसार कथा कादंबरी कविता ते संशोधनपर्यंत जे जे म्हणून साहित्याचे विविध प्रकार आहेत त्यांची संख्या 18 इतकी भरते. यात ज्या साहित्यिकांची नोंद घेतलेली आहे त्यांची संख्या 268 इतकी आहे. कामिल पारखे, डॉक्टर सिसिलिया कारवालो, फादर फ्रान्सिस द्रिबिटो, अनुपमा उजगरे, रेवरंड टिळक, फ्रान्सिस लोपिस यासारखे काही साहित्यिक ज्यांनी साहित्याच्या विविध प्रकारात लेखन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नावांच्या नोंदी त्या त्या साहित्य प्रकारासमोर दिसून येतात. यातून अशा साहित्यिकांनी किती विपुल प्रमाणात साहित्य प्रकार लिलया हाताळलेले आहेत यांचाही अदमास येतो. यात दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तो म्हणजे पथनाट्य सारख्या साहित्य प्रकाराचा उल्लेख होय. जुरान लोपिस हे एकमेव या साहित्य प्रकाराचे साहित्यिक आहेत हे आपल्याला इथं कळतं. तसंच संशोधन प्रकारात ज्यांचे प्रकल्प पूर्ण होऊनही ते अद्याप प्रकाशित झालेले नाहीत अशा 19 साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश आहे. सर्वाधिक 52 नोंदी या काव्य प्रवर्गात आहेत. चरित्र आणि आत्मचरित्र यांना हे स्वतंत्र स्थान देण्यात आलेलं आहे. या दोघांची मिळून जी संख्या होते ती 55 इतकी भरते. त्या खालोखाल साहित्य प्रकार हाताळला गेला आहे तो कादंबरी. या कादंबरीकारांची संख्या 52 इतकी आहे. ख्रिस्ती साहित्यिकांचे मराठीतील साहित्य हे केवळ 21व्या शतकातील आहे असं समजण्याचं कारण नाही. 16व्या शतकापासून यांचा आरंभ झालेला आहे. हिंदुस्थानात आलेले पोर्तुगीज आणि इंग्रज यांनीही मराठी भाषा आत्मसात करून त्यात पारंगत होण्यासाठी जे वाङ्मय निर्माण केलेले आहे त्याची नोंद आपल्याला या ग्रंथात समग्रपणे मिळते. मराठी साहित्यावर ख्रिस्ती साहित्याचे फार मोठे ऋण आहे. मराठी साहित्याच्या आज दिसणाऱ्या वटवृक्षाचे बीजावरोपण महाराष्ट्रात आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी केलेले आहे असं कुसुमाग्रज म्हणतात. त्याचा उल्लेखही इथं आपल्याला सापडतो. सदरचा ग्रंथ वाचत असताना सिसिलिया कारवालो यांनी किती प्रामाणिकपणे या लेखनाला न्याय दिलेला आहे याची प्रचिती येते. त्या त्या साहित्यकृतीचा परिचय करून देणं इतकाच हेतू त्यांनी समोर ठेवलेला नाही तर त्यातील सौंदर्यस्थळांची कर्तृत्वाची आणि जाणवलेल्या वेगळेपणाची नोंद त्यांनी आवर्जून घेतलेली आहे. मिरज येथील वानलेस हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक कांबळे यांचं जयदीप हे आत्मकथन पंडिता रमाबाईंनी माझा इंग्लंडचा प्रवास आणि युनायटेड स्टेट्स ऑफ स्थिती आणि प्रवास वृत्त ही लिहिलेली दोन प्रवास वर्णने फादर थॉमस स्टीफन यांची छंदबद्ध काव्यरचना असलेलं ख्रिस्त पुराण रेवरन नारायण टिळक यांचं ख्रिस्तायन काल आज उद्या हा सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचा कथासंग्रह नेपोलियन डिसिल्वा यांचं वळणावळणांच्या वाटा सारख्या अनेक साहित्यकृतींचा आणि साहित्यिकांचा परिचय या ग्रंथातून होतो. हा ग्रंथ केवळ इतरांच्या साहित्याचा परिचय करून देतो असं नाही तर वाङ्मय कोशासारखं संदर्भीय मूल्य असलेलं याचं स्वरूप झालेलं आहे. मराठी भाषेत ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यावर कुठलाही प्रकल्प म्हणून काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ दीपस्तंभ ठरावा इतका मौलिक आहे.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्या प्रसाद चिन्हे या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 1:55 झालेली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आयसी अक्षरे रसिके.

0: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, सोयाबीन हे आपल्या भागातील एक महत्वाचं पीक. शेतकरी बंधूंनो, या खरीप हंगामात आता सध्या पाऊस सुरू न झाल्यानं खरं तर पेरणीला उशीर होतोय. आपल्या परिसरात मात्र 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला तरच आपण पेरणीला सुरुवात करावी. आता बरेचदा आपण बघतो की खरीप हंगामासाठी आपण बियाणं जे वापरतो ते घरच्या घरी तयार केलेलं बियाणं देखील वापरू शकतो, कारण बाजारातलं बियाणं हे थोडं महाग पडतं आणि म्हणूनच बरेचसे लोक सोयाबीनची विक्री ही बाजारात न करता काही प्रमाणात बियाणं म्हणून आपल्याकडे ठेवून पेरणीसाठी वापरतात. आता आपल्याकडे जर सोयाबीन असेल तर सोयाबीनला चाळणीनं गाळून घ्यावं, सोबतच त्याची उगवण क्षमता आपण तपासून घ्यावी. उगवण क्षमता ही 75% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर वाणानुसार आपल्याला एकरी 24 ते 26 किलो बियाणं वापरावं लागेल. ही उगवण क्षमता जर तुलनात्मक कमी असेल, म्हणजे ती जर 60% असेल, तर जितकी उगवण क्षमता कमी असेल अंदाजे तेवढा किलो बियाणं पेरणीसाठी जास्त वापरावं. साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचं प्रमाण हे 10% जास्त नसावं. बियाणं साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्यांचा वापर करावा, त्यावर आपलं सोयाबीनचं पोतं ठेवावं, जेणेकरून खालची ओल बियाणाला लागणार नाही आणि बियाणं खराब होणार नाही. बियाण्याची साठवणूक करताना जास्तीत जास्त 5 पोत्यांची थप्पी आपण लावावी. यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवण शक्ती ही कमी होण्याची शक्यता असते. बियाणं पोत्यामध्ये साठवताना चारही बाजूनं हवा खेळती राहील अशा रीतीनं आपण ती साठवणूक करावी. बियाणं साठवणूक करण्याचं ठिकाण हे थंड ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, परंतु त्यासाठी कूलरसारख्या गोष्टींचा आपण वापर करू नये, अन्यथा बियाण्यांची आर्द्रता वाढते आणि त्यामुळे बियाणं खराब होतं. उगवण शक्ती तपासण्यासाठी अगदी साध्या आणि सोप्या पद्धती ज्या आहेत त्याचाच आपण वापर करावा. लक्षात घ्या, उगवण शक्ती कोणत्याही परिस्थितीत 70% एवढी असायला हवी आणि त्या दृष्टिकोनातून पेरणीसाठी आपण प्रति एकरी 24 ते 26 किलो बियाणं आपण वापरावं. लक्षात घ्या, सोयाबीनला वाणानुसार साधारणपणे एकरी 24 ते 26 किलो प्रति एकर बियाणं वापरण्याची शिफारस ही डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केलेली आहे. याशिवाय आपल्याला पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करायची असते, तर ही बीज प्रक्रिया कशी करावी या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाडीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: సంపద.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
2: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळ होणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत. तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत, यांनी लवकरात लवकर जवळपास

0: जे काही मूत्ररोग तज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोग तज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो. मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये, काही आम्हाला पाल्पेबल नोड्यूल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो PSA रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे, हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत याच्यामध्ये सगळीकडे PSA एक रिपोर्ट केला जातो, ज्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो, ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचं आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्वाची तपासणी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी MRI करून घेतो. सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये CT स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे. तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
1: तर आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत, तर स्टेज 1 आणि स्टेज 2 याला काय ट्रीटमेंट केली?
0: हे बघा, स्टेज 1 आणि स्टेज 2 जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाथीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, तशामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
1: म्हणजे यात सर्जरी हा
0: मुख्य भाग आहे, जर तो लोकलाइज म्हणतो आपण स्टेज 1 आणि स्टेज 2 आहे आणि बाकीही त्याची लॉन्गविटी, पेशंट फिट आहे सर्जरीसाठी, पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
1: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
0: नाही नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे, काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
1: स्टेज 3 आणि 4 ट्रीटमेंट बद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग तिसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपा

0: अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
1: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता, याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक सीबीडी वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टींशी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
0: बरोबर.
1: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
0: खूप छान मॅम.
1: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
0: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.
0: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

प्रणव कुमार बिश्वास यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग भीमबला असं आपण ऐकलं. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी, सारंगी साथ उस्ताद फारुक लतीफ खान, हार्मोनियम साथ विनोद पडघे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले दोन जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली.

असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे.
तर उस्ताद बिस्मिल्ला

0: लाखा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. 3:10 आणि 30 सेकंद झालेली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या नोंदींचा हा सारांश आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या अनेक भागात पावसानं जोर धरलेला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता किनारपट्टीवरून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. राज्यामध्ये काल दिवसाचं तापमान सरासरीहून वाढलेलं होतं. ब्रह्मपुरी या ठिकाणी सर्वाधिक तापमान

ची नोंद झाली 45 अंश सेल्सिअस. पावसाच्या प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये काणकोण 5, पणजी 2, कणकवली 1, देवगड 1, मापुसा 1, गगनबावडा 1, चंद्रपूर 1, बल्लारपूर 1, परवा सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात काही ठिकाणी, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात परवा सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 36, किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये मेघगर्जनांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 3:13 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता आपली दुसरी सभा सुरू होत आहे. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 11व्या बैठकीत ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 53% वरून 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कावेलू निर्माते आणि मूर्तीकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 151 अंकांची घसरण झाली आणि तो 73,833 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 53 अंकांची घसरण नोंदवून 23,162 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोदवादन राग पुरिया कल्याण. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोदवादन राग पुरिया कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य आपटे यांचं सरोदवादन आपण ऐकलं. राग पुरिया कल्याण, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मना

0: त्यावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे, तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
1: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणूसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्रीमधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
0: खरंच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
1: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
0: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक

0: तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर. गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून
2: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या भागात मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज 11 जून म्हणजेच आपले लाडके साने गुरुजी यांचा स्मृती दिवस. चला तर मित्रांनो, आज साने गुरुजींच्या काही स्मृतींना उजाळा देऊया. 11 जून हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासातील एक भावपूर्ण दिवस आहे. या दिवशी आपण एका अशा थोर व्यक्तिमत्वाचं स्मरण करतो ज्यांनी आपल्या विचारांनी, लेखणीने आणि कृतीने लाखो लोकांच्या मनात माणुसकीची ज्योत प्रज्वलित केली. ते व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींचं जीवन हे केवळ एका लेखकाचं किंवा स्वातंत्र्य सैनिकाचं जीवन नव्हतं. ते प्रेम, करुणा, समता, त्याग आणि राष्ट्रभक्ती याचं जिवंत उदाहरण होतं. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा मागोवा घेताना आपण एका महान मानवतावाद्याला अभिवादन करीत आहोत. 24 डिसेंबर 1899 रोजी पालगड या कोकणातील निसर्गरम्य गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव पांडुरंग सदाशिव साने असं होतं. घरची आर्थिक परिस्थिती साधी जरी असली तरी संस्कारांची श्रीमंती मात्र मोठी होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आई यशोदाबाई यांचं योगदान अनन्यसाधारण होतं. आईने दिलेलं प्रेम, दयाभाव, प्रामाणिकपणा आणि परोपकाराची शिकवण त्यांच्या आयुष्याचा पाया ठरली. पुढे त्यांनी लिहिलेल्या श्यामची आई या अजरामर साहित्यकृतीतून त्यांच्या संस्कारांचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण दिसतं. गरिबी, हालअपेष्टा आणि अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. अनेकदा उपासमार, आर्थिक विवंचना, प्रतिकृत्यांवर त्यांचं अपार प्रेम होतं. ते केवळ धडे शिकवत नसत तर जीवनमूल्ये शिकवत असत. विद्यार्थ्यांसाठी ते मित्र. माणुसकीचं विद्यापीठ साने गुरुजी हे मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय लेखक होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, निबंध, चरित्रे, बालसाहित्य आणि भाषांतरे अशा अनेक विविध साहित्य प्रकारात लेखन केलं. त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधेपणा, भावनिकता आणि मानवतावादी दृष्टिकोन. त्यांचं लेखन वाचकांच्या हृदयाला थेट स्पर्श करतं. श्यामची आई हे त्यांचं सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक जरी असलं तरी त्यांच्या इतर साहित्यकृतींमधूनही समाजप्रेम, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्यांचा संदेश मिळतो. त्यांच्या लेखणीने असंख्य तरुणा काळात साने गुरुजींचे विचार अधिकच महत्वाचे वाटतात. त्यांनी शिकवलेली प्रेमाची भाषा कवी आणि समाज प्रबोधक होते. त्यांनी समाजाला माणुसकी, साधेपणा आणि सत्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या

0: महत्त्व सांगितलं आहे. चांगली गोष्ट करण्यासाठी योग्य वेळ उकडे चुका काढत असतो, पण विसरतो की चुका स्वतःमध्येच असतो. ती पडपड जगमुआ पंडित भया नकोय ढाई आखर प्रेम का. म्हणतात माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोहे. हा दोहा
1: प्रसिद्ध गायक अमर कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागात आपण संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी जाणून घेणार आहोत, आणि त्यासाठीच आपल्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आहेत नागपुरातील नामवंत गायक अमर अनिल कुलकर्णी. मित्रांनो, अमर कुलकर्णी यांचा मीडिया संबंधित निर्मिती क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय असून गेल्या 25 वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी त्यांनी 3000 अधिक कार्यक्रम केलेत. तसंच नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन, एनडीए खडकवासला तसंच सशस्त्र सेनेच्या सगळ्या मुख्यालयांमध्येही त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, अवधूत गुप्ते यांसारख्या असंख्य मान्यवरांसोबत देखील त्यांना कार्यक्रम करण्याचा बहुमान मिळालाय. त्यासोबत पूर्वीच्या ई टीव्ही मराठीवरील गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमाचं 175 अधिक भागांचं सूत्रसंचालन सुद्धा अमर कुलकर्णी यांनी केलंय. तर अमर दादा, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद. आणि नागपूर आकाशवाणीला सुद्धा मी सुरुवातीलाच पूर्वक धन्यवाद देतो. आजच्या या युवावाणी कार्यक्रमात त्यांनी मला इथे बोलवलं आणि काही तुमच्याशी संवाद करायची संधी दिली त्याबद्दल.
2: नक्कीच, आपण संगीत क्षेत्रातील करिअर या विषयी तर बोलणार आहोतच, पण मला सगळ्यात पहिले हे जाणून घ्यायचंय की आपली कशी सुरुवात झाली या सगळ्याची.
3: जसं म्हणतात की कुठलीही कला ही 80% निसर्गत असते, आणि जे कलावंत पुढे होतात ते त्या उरलेल्या 20% मेहनत करून ती कला आपली वाढवत असतात. तसंच आई वडिलांच्या पुण्यामुळे म्हणा किंवा ही थोडीशी कला जन्मजात मिळाली. आणि लहानपणीच गातही होतो, त्याच्यामुळे आमच्या शेजारीच नागपुरातील प्रख्यात गायिका श्रीमती उषाताई धारप या राहायच्या. त्याही आकाशवाणीच्या ग्रेडेड आर्टिस्ट होत्या. इथेच त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यांच्याकडे अनायसे अगदी लागून कंपाऊंड असल्यामुळे आणि एका घरासारखे संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे लहानपणी शिकायची आपसुकच संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे शिक्षण घेतलं. नंतरच्या काळात जसं वय वाढत गेलं तेव्हा अनेक वेगवेगळ्या आवडीनिवडी निर्माण होत गेल्या. त्याच्यामध्ये क्रिकेट हा खेळ जीवन आला आणि गाण्याला एक म्हणजे गमतीने म्हणायचं झालं तर गाण्याला एक सवत मिळाली. आणि त्या क्रिकेटमुळे गाण्यावरच्या प्रेम कधीच कमी झालं नाही, पण थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं की असं घरच्यांनाही वाटत होतं. घरच्यांनी कधी असं बंधन केलं नाही की अमुकच कर, पण क्रिकेटमध्येही चांगल्या संधी मिळाल्या. पुढे जाऊन थोडं वय वाढल्यानंतर शिक्षण घेताना इंजिनिअरिंगकडे वळल्यानंतर गाणं, क्रिकेट, शिक्षण या तिन्ही गोष्टींचा समतोल तसा साधणं कठीण होतं. परंतु सुदैवानी हेही सगळं सुरू असताना गाणं थोडं बहुत सुरू राहिलं. काही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग राहिला, कॉलेजमध्ये सहभाग होत होता. त्याच्यातून मग आपसुकच असं वाटलं की इंजिनिअरिंग संपता आपण गाण्यात विशारद सुद्धा पूर्ण केलं पाहिजे असा एक भाव आला. आणि मग पंडित केशवराव राजहंस यांच्याकडे उरलेलं शिक्षण गाण्याचं पूर्ण केलं. त्याच्यामुळे असं त्रिकोणी या सगळ्या गोष्टींमध्ये अटकल्यामुळे, परंतु गाणं हे सुरू राहिलं. त्याला विशारद केल्यानंतर मग अनेक प्रसंगांमधून गाणं चालू राहिलं आणि अशा काही घटना घडत गेल्या की आपसुक या क्षेत्राकडे मी ओढल्या गेलो आणि त्याच्यात एक चांगली संधी मला मिळाली.
2: आजच्या काळात गायन आणि संगीत संयोजन ह्यात करिअरच्या संधी किती उपलब्ध आहेत युवकांना?
3: तसं तर खूप आहेत. म्हणजे अगदी जर म्हटलं की एखाद्या कलावंतासाठी आताचा काळ हा संधी म्हणून सुवर्ण काळ आहे. आजपासून साधारण 20-25-30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी एखाद्यानी जर म्हटलं की मला केवळ गायन संगीत याच्यातच आपलं करिअर करायचं आहे तर एखाद वेळेस घरच्यांनी तितकं समर्थन केलं नसतं.
2: बरोबर.
3: पण आज ज्या पद्धतीची प्रसार माध्यमांमध्ये संधी उपलब्ध आहेत, म्हणजे प्रसार माध्यम असो अगदी छोट्या स्तरापासून तर तुम्हाला अगदी मोठमोठ्या सिनेमाच्या प्लॅटफॉर्म्सवर
2: अगदी
3: इतक्या मोठ्या संधी आहेत. म्हणजे माणसं कमी पडतील इतकं जास्ती काम आहे. आणि आपण नागपूरमध्ये आहोत, पण ओव्हरऑल देशाचा जर विषय आपण विचारात घेतला तर देशभर या क्षेत्रात अनेक संधी आहेत. तुम्ही छोट्या छोट्या जिंगल्स तयार करण्यापासून, म्हणजे तुम्ही संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी गायक असलंच पाहिजे
2: असं नाही.
3: तुम्ही वादक असलंच पाहिजे असं नाही, परंतु तुम्हाला ती जर जाण असेल

0: तर तुम्ही रेकॉर्डिंगच्या क्षेत्रात, रेकॉर्डिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, रेकॉर्डिंग मिक्सिंगच्या क्षेत्रात, ज्याला प्लेबॅक स्कोर किंवा आपण बॅकग्राऊंड स्कोरिंग म्हणतो, अशा अनेक संधी आहेत. त्याच्यामुळे त्याला मर्यादा सुद्धा नाहीत. म्हणजे गायन वादनाच्या व्यतिरिक्त सुद्धा संगीत क्षेत्रात अनेक संधी आहेत. आणि आता तर आपण बघतो की ओटीटी प्लॅटफॉर्म सारख्या गोष्टींमुळे तुम्ही एका भौगोलिक स्थितीमध्ये सुद्धा अडकून राहत नाही. तुम्ही तुमची आता झेप जी आहे ती जागतिक झालेली आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे ज्यांना खरोखर गांभीर्याने याच्या करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी अनेक संधी आणि त्या दृष्टीने हा सुवर्ण काळ आहे. पण त्याच्यामध्ये चिकाटीने जो या संधीला हाताशी घेईल, हातात घेईल, तोच करू शकेल. कारण शेवटी त्याच्या गाभ्यामध्ये कला आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जरी संगीत क्षेत्रात करिअर करत असाल तरी आतमध्ये कुठेतरी कलावंत पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्या दृष्टीने कलेचं शिक्षण सुद्धा झालंच पाहिजे.
1: अगदी.
0: त्यामुळे तसं आजचा काळ हा कला क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उत्तम असा काळ आहे असं माझं मत आहे.
1: तुम्ही आता जसं म्हणालात की भरपूर प्लॅटफॉर्म्स वाढले आहेत, संधी वाढल्या आहेत, तर याच्यामुळे कुठेतरी स्ट्रगल पण फार वाढलाय असं वाटतं का?
0: तो कुठल्या क्षेत्रात नाही आहे. आजचा जो काळ आहे आणि जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे, तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, संगीत म्हणून कशाला, तुम्ही ज्या क्षेत्रात तुमचं करिअर घडवू बघता, तुमचा जीवनक्रम घडवू बघता, तिथे तुम्हाला स्पर्धा आणि ज्याला म्हणतो आपण की कट थ्रोट कॉम्पिटिशन ही सगळीचकडे आहे. परंतु कलेच्या बाबतीत एक आहे की जिथे अस्सल कला असते त्याचा स्ट्रगल सुरुवातीला जरी दिसला तरी एकदा ते त्या स्ट्रगलच्या पार गेले की मग ती केलेली मेहनतच त्यांना तिथून तारून नेत असते. आणि म्हणून स्ट्रगल आणि हा सगळा भाग तर या क्षेत्रातला अगदी प्राथमिक आणि तो असलाच पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा अतिशय कष्टसाध्य असते आणि त्याला आपण ती साध्य करून घेतो आपल्या प्रयत्नांनी, तेव्हा त्याची जी फळं मिळतात ती अतिशय उत्तम अशी असतात. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कष्ट तर आहेतच, विशेष करून संगीत क्षेत्रात. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये थोडासा सामाजिक भाग सुद्धा आहे. समाजामध्ये अजूनही सुदैवाने आजच्या काळात तशी स्थिती नाही, पण एक काळ असा होता की जेव्हा कला क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाकडे तो यशस्वी आहे याची मापदंड नव्हती. तो कला क्षेत्रात काम करतो म्हणजे याला काही येत नाही म्हणून हा कला क्षेत्रात शिरला असे धरायचे. पैशाशी आपण एका करिअरचं जेव्हा मोजमाप करतो, यशस्वीतेचं मोजमाप पैशाशी जोडलं जातं. आणि जो ओरिजिनल कलावंत असतो, जो खरा कलावंत असतो, त्याला पैसा हा महत्वाचा नसतो, त्याला त्या गोष्टीतून मिळणारा आनंद महत्वाचा असतो. अशा आनंद यात्रींना यशस्वीतेच्या पट्टीवर आपण कसं मोजतो माहित नाही, पण समाजामध्ये तसं वातावरण होतं. पण आता मात्र हळूहळू परिस्थिती बदलत चालली आहे. तंत्रज्ञानाचा विकास, इतके सगळे चॅनल्स, इतके सगळे माध्यमं, त्यामुळे आता याही क्षेत्रात आपलं करिअर घडवणाऱ्यांकडे आदराने आणि सन्मानाने बघितलं जातं. अगदीच आपल्या बोलीभाषेत म्हणायचं झालं तर कोणी या क्षेत्रात करिअर करणाऱ्याला आता पोरगी देणार नाही असं कोणी म्हणत नाही.
1: अगदी. संगीत क्षेत्रात जर युवकांना करिअर करायचं असेल तर त्यासाठी लागणारं शिक्षण त्यांनी कुठून घेतलं पाहिजे?
0: कुठून घेतलं पाहिजे याच्यापेक्षा ते घेतलं पाहिजे हे महत्वाचं.
1: अगदी.
0: कारण आजकालच्या काळामध्ये म्हणजे सुवर्ण संधी जरी खूप असल्या ना तरी कलेच्या बाबतीत असलेली एक समर्पणाची जी भावना आहे ती मात्र आता हळूहळू हरपत चालली. आपण बघतो ना की एकाच काळामध्ये इतके दिग्गज कलावंत निर्माण होत होते. भीमसेन जोशी असो, वसंतराव देशपांडे असो, सी रामचंद्र असो, मोहम्मद रफी, मन्नाडे, मुकेश, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, किती नावं घ्यावी. एकाच काळात या सगळ्यांची साधारण कारकिर्द घडलेली आपल्याला दिसते. आणि तो एक काळ असा होता की या सगळ्यांनी मेहनतीने आपलं एक स्थान बनवलं. भीमसेन जोशींचं उदाहरण आपण ऐकलं आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 20-20 तास रियाज केलेला आहे.
1: अगदी.
0: त्यामुळे पहिले सिद्धी कमवणं हा मंत्र पहिले लक्षात घेतला पाहिजे तरुणांनी. आज कसं झटपट पाहिजे. एक तर याला हे माझं वैयक्तिक मत असू शकतं की आजकाल टीव्ही चॅनल्सवर येणारे हे जे तथाकथित रियालिटी शो आहे ते रियालिटी पासून दूर नेणारे आहेत असं माझं
1: व्यक्तिकडे येणारच होत नंतर.
0: त्यामुळे चार गाणी तयार करायची आणि त्यातून मग ते चॅनलच्या प्रसिद्धी माध्यमातून जाणारी जी आहे मग ते SMS माध्यमातून होणारं सगळं गणित, त्या गणितातून कोणता चेहरा मत ओढेल याला पुढे नेणं, त्याच्यात खरोखर त्यांनी तेवढी सिद्धी प्राप्त केली आहे की नाही याच्याकडे दुर्लक्ष होऊन. पण त्यामुळे तरुणांना पहिले सांगणं हेच आहे की पहिले सिद्धी आणि मग प्रसिद्धी.
1: अगदी.
0: हा मूल मंत्र आहे कलेच्या क्षेत्रात. कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला काम करायचं असेल पहिले सिद्धी आणि मग प्रसिद्धी. दुर्दैवानी आता उलट होत आहे की आता प्रसिद्धी कशीही मिळवा आणि त्या प्रसिद्धीच्या लाटेवर जितके दिवस आपल्याला आपलं आर्थिक समाधान करून घेता येईल
1: किंवा करून घ्या
0: आणि आर्थिक जे काय मिळवायचं आहे तेच म्हणजे यश आहे अशी जी धारणा युवकांमध्ये दिसते ती कलेच्या क्षेत्रात चालणार नाही. कारण अस्सल कला ज्यांच्याकडे असते ते पैशासाठी कधीच कले

0: कलेला आपलं गहाण ठेवत नाही. आपण तानसेनांपासून उदाहरण बघितले, तानसेनांचे जे गुरु होते ते कधी राजाच्या दरबार अकबराकडे जाऊन गात नव्हते, अकबराला त्यांच्याकडे जावं लागतं, असे अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे पहिले सिद्धी मग प्रसिद्धी हा जर मंत्र केला तर तुम्ही या क्षेत्रात उंच स्थान मिळवू शकता. आणि कसं आहे की प्रसिद्धी आणि पैसा हे माझ्या मते अशा दोन गोष्टी आहेत की जेव्हा आपण काही त्यांच्या पाठीमागे लागतो तेव्हा ते हाताशी येत नाही. पण तुम्ही फक्त तुमच्या क्षेत्रात श्रद्धेने काम करत राहिला, निष्ठेने काम करत राहिला, तर त्या दोन गोष्टी तुमच्या मागे येतात हे सुद्धा आपण बघतो.
1: खरंय खरंय. कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किलसेट असतात किंवा क्वालिटीज असतात. तर संगीत क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं आहे, चिकाटी आणि रियाज हे तर आहेच, पण या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः एक गायक आहात, तर युवकांमध्ये अजून असे कुठले गुण असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: जसं मी सांगितलं की संयम हा हवाच. म्हणजे कलेच्या क्षेत्रात हे सुद्धा एक सर्जन आहे, कला सर्जन, जशी सृजनशील ही कला आहे, याच्यात निर्मितीचा आनंद हा आपल्यासोबत इतरांना मिळत असतो.
1: बरोबर.
0: आणि ती होण्याकरता जबरदस्ती ती होऊ शकत नाही, त्याच्यासाठी तेवढा प्रयत्न तेवढा संयम आपल्याला ठेवावा लागतो. तर पहिले तर तुम्हाला संयम ठेवणं आवश्यक आहे. आणि स्किल सेटचा जो तू विषय काढला की स्किल सेट हा त्या उरलेल्या 20% आहे, जो तुम्हाला 80% निसर्गत जर तुमच्याकडे कला असेल तर त्याच्यातला भाग. की कला ही निसर्गदत्त असते, जर ती सामान्य कोणालाही मिळाली असती तर मग कलावंतांचं महत्व राहिलं नसतं. परंतु ही कदाचित देवाची रचना अशी असेल की कला ही फार कमी लोकांकडे असते आणि त्यातून देणं, आणि म्हणून इतरांचं रंजन करण्यासाठी ते उरलेल्या 20% आपले स्किल सेट डेव्हलप करत असतात. तर पहिले आपण बघितलं पाहिजे की आज कसं झालंय की प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक कलावंत कलेची तेवढा पिंड नसतानाही आजकाल गाणं म्हणायला बघतात, काहीतरी वाद्य. पण आपण जेव्हा ती मंचीय कला म्हणून सादर करत असतो त्या मंचीय कलेमध्ये त्या मंचाला कमवावं लागतं.
1: बरोबर.
0: ते विकत घेता येत नाही हा भाव विसरून जातात. तरुणांनी याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. सूर्यासारखं लखलखणारं जर तुमची कला असेल तर ती कधीच लपून राहत नाही. त्याच्यामध्ये प्रामाणिकता, सचोटी, संयम आणि अतिशय निगर्विता, आत्मविलोपी वृत्ती कलाकाराला लागते. हे मी करतो आहे हा भाव ज्या क्षणी येतो तेव्हा ती कला तुम्हाला खाली पडते.
1: बरोबर.
0: त्या कलेला समर्पण आवश्यक असतं. त्याच्यामुळे पाचवा मुद्दा याच्यात आहे की संयम, चिकाटी यासोबत तुम्हाला समर्पणाची गरज आहे. तर हे कलेच्या प्रति समर्पण आणि आत्मविलोपी वृत्ती हे तरुणांनी आपल्या अंगात बाणवलं पाहिजे, स्काय इज द लिमिट हे मी नक्की सांगू शकतो.
1: यासोबतच त्यांनी आर्थिक नियोजन कसं करायला हवं.
0: हा, आता पैसा कमवायचाच नाही असं तर आपण म्हणू शकत, कारण ज्या क्षेत्रात आपण आपलं जीवन घालवणार आहोत अर्थार्जन हा सुद्धा एक पुरुषार्थ मानला गेला.
1: अगदी अगदी.
0: त्यामुळे तो पुरुषार्थ तर केलाच पाहिजे. पण पैशासाठी कला असं म्हणून चालणार नाही. त्याचं मॅनेजमेंट हे प्रत्येक व्यक्तीला आलं पाहिजे. त्यामुळे आपण कलेची साधना करत असताना त्याच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकून आपले स्किल्स डेव्हलप करू शकतो आणि आपली कला समाजात प्रस्थापित होता होता आपण या क्षेत्रात आपलं अर्थार्जन कसं होईल याच्याकडे बघितलं पाहिजे. आमचे एक फार सुंदर एक मित्र होते, ज्येष्ठ होते, त्यांनी मला आयुष्यात एकदा खूप सांगितलं की जुन्या काळीच्या ज्या म्हणी आहेत त्या काहीशा बदलल्या गेल्या पाहिजे. पूर्वीच्या काळी असं होतं की जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन अशी एक म्हण होती. त्यांनी सांगितलं की आताचा जो काळ आहे तो असा आहे की यू शुड बी जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन. म्हणजे तुम्ही तुमची एक कला इतकी उत्तुंग करा पण त्यासोबत सगळ्या क्षेत्रातलं तुम्हाला थोडं थोडं का होईना त्याचं तंत्र तुम्हाला अवगत पाहिजे. म्हणजे समाजात तुमच्यासोबत कधी काय घडेल, कशी काय परिस्थिती येईल याचं तुम्हाला भान राहणार नाही. एक तुमचा खांबा मजबूत आहे, पण जर परिस्थिती जर तशी आली तर मला याही क्षेत्रातलं ज्ञान आहे, त्याही क्षेत्रातलं ज्ञान आहे, तर मी माझ्या कोलमडून जाऊ शकत नाही. एक आत्मविश्वास राहील की मला हे येतं. एखाद्याच्या काही नैसर्गिक एखादी घटना काही घडली, तब्येतीमुळे काही समजा गळा नाही चालला किंवा एखादं वाद्य नाही वाजवता आलं, पण जर त्याच्यासोबत जर बाकीचे स्किल सेट असतील आणि त्याला रेकॉर्डिंग करता येत असेल, त्याला स्क्रिप्ट लिहिता येत असतील, त्याला काही पंच लाईन्स लिहिता येत असतील, तो उत्तम निवेदन करू शकत असेल, तो एखादं नॅरेशन करू शकत असेल, तो एक संगीत देऊ शकत असेल, अशा अनेक गोष्टी याला जोडून आहेत की ज्या आपण करू शकतो. आणि म्हणून आपली जी मूळ कला आहे त्याच्यासोबत अनेक स्किल सेट्स आज तंत्रज्ञानासोबत आहेत ज्याच्यामध्ये आपण करू शकतो. आणि कलावंतांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं आर्थिक नियोजनासाठी यू शुड बी जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन.
1: म्हणजे संगीत म्हटल्यानंतर फक्त गायक किंवा गायिकाच होणं हा विचार

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. विटा कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आणि स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांसाठी DPIIT मार्फत कार्यशाळेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते म्हणाले. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय होते. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25% आणि 27% तसंच 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वीज निर्मिती केंद्रामधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍशही देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लाभार्थी कुटुंबाची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्याद्वारे आवश्यक माती उपलब्ध करून दिली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कुंभार, मूर्तिकार आणि मडके निर्मात्यांना आर्थिक आधार मिळून पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे रेडी रेकनर दर निर्धारणात बदल करण्याचे निर्णय झाल्याचं देखील त्यांनी कळवलं. आतापर्यंत मोठ्या व्यावसायिक इमारती आणि छोट्या घरांना अनेक ठिकाणी समान दर लागू होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत होता. आता राज्य शासनानं मायक्रोझोन संकल्पना स्वीकारली असून परिसर, बांधकामाचा प्रकार आणि मालमत्तेच्या स्वरूपानुसार स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहे. यामुळे मोठ्या इमारतींना

0: वगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर लागू होईल आणि घर खरेदी विक्रीवरील शुल्काचा भार कमी होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला, यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याच्या वृत्ताची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आयोगानं तंत्रशिक्षण संचालनालय DTE, प्रवेश नियामक प्राधिकरण ARA आणि तांत्रिक शिक्षण विभागाकडून सविस्तर अहवाल मागवलाय. या तक्रारी अत्यंत गंभीर असून त्यामुळे वास्तविक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येत असल्याचं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटलंय. चौकशीत कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची शिफारस करण्यात येईल असं ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना 5% महागाई भत्ता देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केली. यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल. तसंच घरभाडे भत्त्यावरही वाढ करण्यात येणार असून भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्ता तात्काळ ST कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वेतनवाढीची थकबाकी टप्प्याटप्प्यानं अदा केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या DPIIT अर्थात उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग यांच्यामार्फत उपलब्ध असणाऱ्या सुविधा, संबंधित परवानग्या तसंच व्यापार सुलभता यासंदर्भात माहिती देण्यासाठी नागपुरात आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेला DPIIT सचिव डॉ काजल तसंच नागपूर इथल्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटना पेसोच्या मुख्य विस्फोटक नियंत्रक डॉ संजना शर्मा यांनी संबोधित केलं. व्यापार संवर्धन हे DPIIT या विभागाचं मुख्य काम असून व्यापार सुलभतेच्या दृष्टीनं सुरक्षेसोबत कुठलीही तडजोड केली जात नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपुरात वाढत्या स्फोटक कंपन्यांची संख्या ही व्यापारामधील स्पर्धा असून या कंपन्यांमधील सुरक्षा मानकांसाठी अधिक स्थानिक प्रशासनासोबत घेऊन सुरक्षा संदर्भातील प्रक्रिया स्वयंचलित करण्यावर आपला भर असल्याचं सचिव डॉ काजल यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या,
2: पेसो इज अ रेगुलेटरी बॉडी जिसके तहत बहुत सारे रूल्स बनते हैं, सेफ्टी को इंश्योर किया जाता है. तो हम लोग जैसे एक्सप्लोजिव एक्ट है, गैस सिलेंडर रूल्स है, SMPV रूल्स हैं, तो इन सब से रिलेटेड जो भी रूल्स हैं उनको हम कैसे स्ट्रीमलाइन करें. हमारे रूल्स काफी जैसे पुराने थे और आज के कॉन्टेक्स्ट में गिवन हमारी जैसे सिचुएशंस चेंज होती हैं ओवर द टाइम, नई टेक्नोलॉजीज आ जाती हैं, तो इस बढ़ते हुए समय के साथ आपको बदलना है और उसमें क्या रिफॉर्म्स किए जाएं, किस तरह से हम अपने लोगों के लिए, अपनी इंडस्ट्री के लिए उसे और बेहतर कर सकते हैं जिससे कि हमारे देश की ग्रोथ में मदद हो सके. यही
0: DPIIT अंतर्गत नॅशनल सिंगल विंडो सिस्टम, स्टार्टअप इंडिया, भारत औद्योगिक विकास योजना, भाव्या उन्नती 2024 योजना, इंडिया इंडस्ट्रीयल लँड बँक यासारखे उपक्रम राबवले जात आहे. राज्यातील 350 शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रशासनानं आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. शाळांचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे पार पाडावं यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, गणवेश आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसंच कोणीही याला बळी पडू नये असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. आगामी मान्सून, पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. बचाव आणि मदत कार्यांसाठी आवश्यक यंत्रणा, वाहनं आणि प्रतिसाद पथकं पथकं सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांसाठी हवामानविषयक माहिती आणि आपत्तीपूर्व सूचनांसाठी दामिनी आणि सचिन

येत या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07232 2407 220 20 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होते आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहे. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यांना स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं भारताच्या ईशाराणी बरुचा हिला 22-20, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभूत केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. विटा कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आणि स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांसाठी DPIIT मार्फत कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स अर्थात 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, ऐकूया शुभमंगल सावधान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना आहे प्रवीण दवणे यांची आणि संगीत पथ्य केली आहे अनिल मोहिले यांनी.

0: नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपला विषय आहे कामगारांमधील व्यसनाधीनता आणि याचविषयी आज मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बातचीत करणार आहे. मुक्ताताई, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: थेटच मला वाटतं आपण विषयाला हात घालूया. कामगारांमधील व्यसनाधीनता असं म्हणत असताना कोणकोणत्या प्रकारची व्यसनं तुमच्या एकूणच सगळ्या अनुभवातनं तुम्हाला निदर्शनाला आली आहेत आतापर्यंत, त्याचे प्रकार म्हणजे थोडक्यात हे आम्हाला आधी सुरुवातीला सांगा.
1: तर असं म्हणतात की साधारणतः दोन प्रकारचे व्यसनं असतात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थांचं व्यसन,
0: हो,
1: त्याच्यामध्ये मग दारू, तंबाखू, वेगवेगळी ड्रग्ज किंवा आजकाल औषधांचा सुद्धा व्यसन करायला गैरवापर केला जातो.
0: बर,
1: तर हे झाले सगळे अंमली पदार्थ. आणि अलीकडे वाढायला लागलेलं आणखीन एक व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसन. त्याच्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलं जात नाही पण आपल्या वागण्याचं ते एक प्रकारे व्यसन असतं. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारची व्यसनाधीनता दिसून येते.
0: बरोबर. आपण याच्यातले जे दोन भाग आहेत त्यातला पहिला भाग असा घेऊया की अंमली पदार्थांची व्यसनाधीनता. तर यामध्ये काय काय तुम्हाला अनुभवायला येतं?
1: आपल्या देशामध्ये सगळ्यात जे कॉमन व्यसन आहे ते म्हणजे दारूचं आणि तंबाखूयुक्त पदार्थांचं. उपचार घ्यायला येतात त्या जवळजवळ प्रत्येकाला तंबाखूयुक्त पदार्थाचं व्यसन असतं. मग याच्यामध्ये जी चावली जाते ती तंबाखू, गुटखा किंवा महिलांमध्ये आढळणारं मिश्री किंवा सिगरेट, हुक्का, बिडी, हे सगळे जे आहेत ते तंबाखूयुक्त पदार्थ आहेत. हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय. तर खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं काही नाहीये.
0: खरं
1: सगळंच व्यसन भयानक असतं पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ज्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं किंवा सर्व अगदी विद्यार्थ्यांमध्ये, गृहिणींमध्ये, सगळ्यांमध्येच हे व्यसन दिसून येतं. दुसरं कॉमन म्हणजे दारूचं. जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात त्यांना असं कोणीतरी विचारलेलं

0: होतं की किती प्रमाणात दारू प्यायली तर ती आपल्यासाठी सुरक्षित आहे, तर त्यांचं उत्तर होतं झिरो, शून्य. कुठली किती तुम्ही कमी प्या, महागाची प्या, स्वस्तातली प्या, तरी दारू तुमचं नुकसानच करते. त्यामुळे दारू ती धोकादायकच आहे. तर हे दुसरं झालं व्यसन. मग आता कॉमन आजकाल व्हायला लागलेली व्यसन अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज. तर याच्यामध्ये सगळ्यांनाच एक ऐकून माहिती असतं की गांजा, ज्याला वीड म्हणतात, किंवा ब्राऊन शुगर, ज्याचं खरं नाव आहे हेरॉईन पण आपल्याकडे त्याला ब्राऊन शुगर म्हणतात. इतर वेगवेगळी ऐकली असतील की ज्याच्यामध्ये एलएसडी आहे, कोकेन आहे, तर अशी वेगवेगळी ड्रग्ज सुद्धा व्यसनासाठी त्यांचं सेवन केलं जातं. आणि पहिलं मी जे नाव घेतलं की गांजा, त्याला कॅनाबिस किंवा वीड म्हणतात, तर हे विशेषतः तरुण मुलांमध्ये आजकाल वाढायला लागलेलं व्यसन आहे. कारण त्याच्याही बाबतीतले बरेच गैरसमज आहेत. रेव पार्टी झाली तर रेव पार्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अगदी गांजापासून ते एलएसडी, कोकेन, ब्राऊन शुगर, एमडी, मेथ ही सगळी ड्रग्ज त्याच्यामध्ये सेवन केलं जातं. आणि अजून एक प्रकार अंमली पदार्थांचा म्हणजे औषधं.
1: बर,
0: औषधं जी आपल्याला जेव्हा काही आपण आजारी पडतो, आपण डॉक्टरकडे जातो, तर आपल्याला डॉक्टर औषधं देतात आणि आपण डॉक्टरी सल्ल्याने ती औषधं घेतो.
1: हो, मी अपेक्षित असतं
0: की ती औषधं व्यवस्थित घ्या, बरं झालं, आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ते बंद करा, त्याच प्रमाणात घ्या. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याचा गैरवापर केला जातो, की झोप येत नाहीये मग झोपेची औषधं घ्या, किंवा पेन किलर्सचा सुद्धा अशाच प्रकारे नशा करण्यासाठी वापर केला जातो. तरुण मुलांमध्ये तर खोकल्याचं औषध अतिप्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अलीकडे औषधांचा सुद्धा गैरवापर व्यसन करण्यासाठी केला जातो. आणि अलीकडे अजून आम्हाला एक असं व्यसन दिसून येतं की जे विशेषतः स्टेशनवरती जी राहणारी मुलं आहेत किंवा जी अति गरीब घराण्यातली किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वासावाटे घेण्याचं एक व्यसन असतं.
1: बर,
0: की जे व्हाईटनर इंक असते त्याचा ते वास घेतात, किंवा डिझेल, पेट्रोल याचा वास घेतात, आणि ते सुद्धा खूप घातक आहे. त्या मुलांना असं वाटतं की हे तर काही शरीरात माझ्या जात नाहीये, मी काही ते पीत नाहीये, पण त्याच्यातनं ज्या वाफा निघतात, ज्या शरीरात जातात, मेंदूपर्यंत जातात, त्या खूप घातक असतात. मेंदूवर कायमस्वरूपी त्याचा परिणाम होऊ शकतो, किंवा बेशुद्ध पडतात, त्याच्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो. तर असे बरेच अंमली पदार्थ आहेत की ज्याचा व्यसन करण्यासाठी वापर केला जातो.
1: पुढचा प्रश्न असा आहे की आपण कामगार सभेमध्ये बोलत असताना तुमच्या एकूण अनुभवामध्ये काय येतं की कोणत्या प्रकारचे कामगार जास्त व्यसनाधीन होतात, म्हणजे याला शिक्षण, आर्थिक स्तर असा काही फरक आता उरलाय का?
0: असं म्हटलं जातं की व्यसन कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. स्त्रियांमध्ये पण वाढतंय जसं पूर्वी पुरुषांमध्येच फक्त आपल्याला दिसायचं, किंवा कुठल्याही प्रकारचं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तरी पण व्यसन दिसतं की अगदी गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत ते श्रीमंत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही हेच दिसून येतं, किंवा कामगार म्हणजे जे आपण म्हणतो की जे सॅलरीड आहेत, ज्यांना पगार मिळतो त्यांच्यामध्ये जसं दिसतं तसं समजा कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा कोणी शेती करतंय तर त्यांच्यामध्ये पण दिसून येतं. म्हणजे वयोगट, तुमचं वैवाहिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता या सर्वाच्या पलीकडे व्यसन गेलेलं आहे, ते कोणाही मध्ये आपल्याला दिसून येतं. सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये आढळणारं सगळ्यात कॉमन व्यसन म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बर,
0: मग त्याच्यामध्ये थोडा फरक असेल की समजा एखादी महिला आहे की ती झाडू मारायचं काम करतेय तर ती कदाचित मिश्री सकाळी लावते, ते तिचं हे असेल. किंवा एखादा अगदी खूपच उच्च शिक्षित आणि उच्च पदावरती काम करतोय तो एखादी महागडी सिगरेट ओढत असेल, किंवा तो हुक्क्याद्वारे तो हे करत असेल, किंवा ई सिगरेट करत असेल, किंवा मग काही प्रकारे जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये बिडीचं दिसतं, काही वेळा सिगरेटचं दिसतं. तर सगळ्यात कॉमन हे सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये असणारं म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बरोबर,
0: मग त्याच्याच बरोबर मग दारूचं सुद्धा. आणि ते पण आपण बघतो की जसं इन्कम आहे, आर्थिक आपलं जे स्थिती आहे तर त्याच्यानुसार ते बदलतं, की खूप अति उच्चभ्रू जे असतील तर ते महागडी दारू पितील, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पितील. मध्यमवर्गीय, ज्याला इंडियन मेड फॉरिन लिकर म्हणतात, तर ती पितील, की जी मध्यम साधारण त्याचा खर्च असतो. तर मग नाहीतर इन्कम कमी असेल तर देशी पितील, किंवा मग इन्कम कमी असलेले जे लोक असतील ते हातभट्टी पितील, देशी पितील. तर सर्वच प्रकारच्या कामगारांमध्ये

0: तंबाखूयुक्त पदार्थांचं आणि दारूचं हे व्यसन खूप कॉमन होत आहे. आणि मगाशी आपण अजून एका व्यसनाचा उल्लेख केला की वर्तनात्मक व्यसन.
1: हो, मी आता येणारच होते तिकडे की त्याचा परिणाम आणि त्यांनी किती जणांना व्यापलंय, किती प्रकारच्या कामगारांना, तेही सांगा.
0: कालच ना मी सकाळी चालले होते ऑफिसला आणि सिग्नलला थांबले होते तर शेजारी एक बस उभी होती आणि त्याच्या ती बस जी कारखान्यात कामगारांना नेणारी असते तर सहज माझं लक्ष गेलं तर खिडकीत जे सगळे लोक बसलेले होते प्रत्येकाच्या हातात फोन होता आणि फोनमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. तर अलीकडे आपण हे दृश्य सतत बघतो. पूर्वी प्रवासात गप्पा मारायचे सहप्रवाशांशी तर आता प्रवासात सगळ्यांच्या समोर आपला फोन असतो.
1: बरोबर.
0: तर हे व्यसन नक्कीच वाढतंय. सुरुवातीला फोन वापरणं किंवा ही सर्व्हिस घेणं हे महाग होतं पण नंतर ते स्वस्त होत गेलं. इंटरनेट आपल्या हातात आलं. त्याला इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डर IAD असं नाव आहे. तर ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की एक तर साधं फोनचं व्यसन किंवा इंटरनेटच्या संदर्भातली जे काही सर्व व्यसन असेल की ते सोशल मीडियाचं असेल, व्हिडिओ बघण्याचं असेल, वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह गेम असतात ते खेळण्याचं असू शकतं किंवा काहीतरी ऑर्डर करायचं, खरेदी करायची, हे पण आजकाल वाढतंय ऑनलाईन शॉपिंगचं. अजून एक वाढतंय ते म्हणजे जुगाराचं की ऑनलाईन जुगार असतात ते खेळले जातात आणि त्याच्यावरती पैसे खूप खर्च होतात. तर हे वर्तनात्मक व्यसन सुद्धा आता सर्वांमध्ये वाढतंय.
1: आता आपण व्यसनांचे दोन भाग बघितले, अंमली पदार्थाचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन. या सगळ्या व्यसनाधीनतेचा त्यांच्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि कुटुंबावर आणि सगळ्यात महत्वाचं कामाच्या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो व्यसनाचा?
0: सर्वात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या लिव्हरवरती. कारण लिव्हरमध्ये आपलं जे रक्त आहे ते शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं आणि त्यामुळे जर का दारू किंवा कुठलेही अंमली पदार्थ घेतलेले असतील तर लिव्हरवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपले अतिशय महत्वाचे अवयव मेंदू, हृदय, किडनी या सगळ्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. हे एकदा जेव्हा दुष्परिणाम होतात तेव्हा कित्येकदा त्याच्यातून बरं होणं हे अवघड असतं. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की हे करूच नका, ते जास्ती महत्वाचं आहे एकदा ते परिणाम झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा. त्याचबरोबर मानसिक नुकसान होतं. मनाला सतत तिथे ओढ लागते, त्याच्यामुळे चिडचिड वाढते, अँझायटी म्हणजे चिंता, निराशा, नकारात्मक भावना ह्या सगळ्या वाढतात.
1: पण अनेकांचं म्हणणं असतं की नकारात्मक भावना, अँझायटी कमी करण्यासाठी आम्ही व्यसन करतो
0: तर ते अतिशय तो मोठा गैरसमज आहे. अल्कोहोल एक डिप्रेसंट आहे, ते आपल्या नर्वस सिस्टीमची ऍक्टिव्हिटी कमी करतं. ऍक्च्युली जेव्हा दारू घेतली जाते तेव्हा तात्पुरतं असं बरं वाटल्याचं फिलिंग येतं, त्याच्यामुळे मनावरची बंधनं सैलावतात आणि बरं वाटल्यासारखं वाटतं. पण हे खूप तात्पुरतं असतं. तो जो परिणाम असतो तो लगेच ओसरतो आणि मग अजून घ्यावी असं वाटतं आणि मग ह्याच्यातूनच पुढे व्यसनाधीनता निर्माण होते कारण ती ओढ त्यांच्या मनाला लागलेली असते. आनंदासाठी आम्ही घेतो असं काही लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझा हाच प्रश्न असतो की ही गोष्ट करून तुम्हाला आनंद मिळतो पण तुमच्या कुटुंबाचं काय, हे सगळं तुमचं बघून त्यांना किती त्रास होतोय. असं पण उत्तर लोक देतात की मी माझ्या पैशांनी पितो, मी काही त्यांच्याशी भांडत नाही, त्यांना मारत नाही, मी काही त्यांना त्रास देत नाही. तुम्ही त्रास देत नाही पण तुम्ही व्यसन करता याचा कुटुंबियांना त्रास होत असतो. तुमच्या तब्येतीचं नुकसान होतंय हे ते बघतायत, त्यांचा त्यांना त्रास होतो किंवा तुमचं वागणं बदलतं, तुम्ही जबाबदाऱ्या पाळत नाही. लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील आणि ते जर काही रोजचं बघत असतील तर मुलांच्या आत्मविश्वासावर किंवा एकूणच वाढीवर परिणाम होतो असंही दिसून येतं. मुलांना लहान वयापासून याची उत्सुकता वाटते आणि पुढे ते सुद्धा व्यसन करू शकतात.
1: बरोबर.
0: तर नातेसंबंध कायमचे तुटणं हे एक होतं. समाजामध्ये आपली किंमत कमी होते. आणखीन एक महत्वाचा परिणाम होतो म्हणजे आर्थिक. त्याच्यावरती पैसे खर्च कितीतरी होत असतात. जे रुग्ण येतात त्यांना आम्ही मुद्दामून एक ऍक्टिव्हिटी करायला लावतो की आतापर्यंत तुम्ही व्यसनावरती किती खर्च केला आणि तो जेव्हा ते लिहून काढतात तेव्हा खूप मोठे आकडे समोर येतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं की मी केवढे पैसे याच्यावरती आतापर्यंत घालवलेले आहेत आणि व्यसन बंद केलं तर केवढा माझा आर्थिक फायदा आहे त्याच्यामध्ये.
1: आता तुम्ही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचे परिणाम सांगितले, वर्तनात्मक जे काही व्यसन आहे तर त्याचे परिणाम पण सांगा.
0: जेव्हा आमच्याकडे असे काही रुग्ण येतात की ते फोनचा अतिवापर करतात,

किंवा इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत, तर तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की ह्याचा काही आमच्या तब्येतीशी संबंध नाही ना, की मी काही सेवन करत नाहीये कसलं. तर आपण जेव्हा स्क्रीनचा अतिवापर करतो तेव्हा त्याचे आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. स्क्रीनकडे आपण जेव्हा सतत बघतो तेव्हा त्याचा डोळ्यावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो, त्याच्यामधून काही रेडिएशन्स निघत असतात त्याची आपल्याला कल्पना पण नसते. त्या रेडिएशनच्या आपण सतत संपर्कात असतो, त्याचा मेंदूवरती परिणाम, सतत कानामध्ये ते हेडफोन्स घालून ऐकलं तर त्याचा कानावरती परिणाम, फोन बघत असताना आपली मान कशी असते, आपण वेडवाकडं झोपून किंवा बसून ते बघत असतो. खूप लहान वयात अलीकडे लोकांना मानेचे पाठीचे आजार होत आहेत. स्क्रीनचा अतिवापर करणारे

0: त्याच्यामधून काही रेडिएशन्स निघत असतात त्याची आपल्याला कल्पना पण नसते. त्या रेडिएशनच्या आपण सतत संपर्कात असतो, त्याचा मेंदूवरती परिणाम, सतत कानामध्ये ते हेडफोन्स घालून ऐकलं तर त्याचा कानावरती परिणाम, फोन बघत असताना आपली मान कशी असते, आपण वेडवाकडं झोपून किंवा बसून ते बघत असतो. खूप लहान वयात अलीकडे लोकांना मानेचे पाठीचे आजार होत आहेत. स्क्रीनचा अतिवापर करणारे जे लोक असतात ते सहसा व्यायाम करताना दिसत नाहीत, नीट पौष्टिक आहार घेत नाहीत, स्क्रीनकडे बघत काहीतरी खाल्लं जातं, या सगळ्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. स्क्रीनच्या अतिवापराचे मानसिक सुद्धा खूप गंभीर दुष्परिणाम होतात. या लोकांमधला चिडचिडेपणा वाढतो, चिंता करणं वाढतं, नैराश्य वाढतं. तर स्क्रीनचा अतिवापर केला तर त्याचे शरीर, मन आणि सगळ्या कौटुंबिक परिस्थिती सगळ्यावरतीच गंभीर दुष्परिणाम होतात.
1: ते पटकन दिसले नाहीत तरी ते परिणाम होत असतात,
0: पुढे होतच असतात.
1: कामगार म्हणून काम करताना जी काही व्यसनाधीनता असते तर त्याचा खरं तर प्रत्यक्ष संबंध किंवा अप्रत्यक्ष कामाच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये त्याचा संबंध येतो, तर तो काय काय जाणवतो?
0: कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं तर जे शारीरिक दुष्परिणाम होतात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कार्यक्षमतेवरती सुद्धा होतच असतो ना. त्याच्यामुळे एकूणच कामाचा उत्साह कमी होतो, किंवा पूर्वी ज्या एनर्जीनी काम केलं जायचं ती ऊर्जा आता राहत नाही, त्याच्यापुढे ते वाढतच गेलं तर मानसिकतेवर परिणाम, मग निर्णय क्षमता त्याच्यामुळे कमी होते, चुकीचे निर्णय घेतले जातात, एकाग्रता याच्यामुळे कमी होते, तर या सगळ्याचा कार्यक्षमतेवरती परिणाम होतच असतो. खूप ठिकाणी आपण बघतो की इतकं ते व्यसन वाढत जातं की कामात चुका सुद्धा होतात. आमच्याकडे ना काही दिवसापूर्वी एक रुग्ण आले होते की ते त्यांना त्यांच्या फॅक्टरीनी पाठवलेलं होतं आणि ते इलेक्ट्रिशियन होते, तर त्यांनी एकदा इतकी मोठी गंभीर चूक केली की त्या सगळ्याचं प्रोडक्शन थांबण्यावरती परिणाम झाला. तर त्या कंपनीच्या दृष्टीने खूप गंभीर चूक होती, पण सुदैवाने त्यांनी संधी द्यायचं ठरवलं आणि आमच्याकडे ऍडमिट केलं आणि काही बाकी काही झालं नाही गंभीर परिणाम वगैरे. त्याचा अकाउंटंट होतं, त्यांनी पैसे मोजताना गंभीर चूक केली आणि मग नंतर त्यांना ते पैसे स्वतःच्या पगारातनं भरून द्यायला लागले. कोणाच्या बाबतीत पोलीस केसपर्यंत वेळ आली, नोकरी गेली, तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स हे करत राहिलं तर कामावरती सुद्धा होत असतात.
1: तरी पण मग माणसं कशी यामध्ये अडकतात की एखाद्याला व्यसनाधीनतेनं बाजूला करणं किंवा आधीच आगाऊ सूचना देणं की तू थोडा चुकतोयस बर का, तर असं काही स्ट्रक्चर उभं करता येईल का, याच्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिक आरोग्य संघटनेनी असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा आजार आहे, त्यामुळे त्या माणसाकडे तो एक वाईट माणूस आहे असं न बघता तो एक आजारी माणूस आहे या दृष्टीने बघा आणि त्याला मदत करा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक कंपन्या किंवा ऑफिसेसमध्ये या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. विशेषतः इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ते सुद्धा नेहमी सांगतंय की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. अलीकडे आम्हाला अनेक कंपन्यांमधून बोलावलं जातं की आमच्या कामगारांसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम घ्या, व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती द्या, किंवा कोणाला व्यसन लागलं असेल तर त्यांना उपचार द्या. तर खूप ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. जर का स्वतःहून आपण पुढे गेलो, सांगितलं की मदतीची गरज आहे, तर लोक तयार असतात. आता बऱ्याच ठिकाणी काउन्सिलर असतात, डॉक्टर्स असतात, त्यामुळे तिथे आपण वैद्यकीय उपचारासाठी गेलो आणि हा प्रॉब्लेम सांगितला तर तिथे सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी नावाची एक संघटना आहे आणि जगभर त्यांच्या शाखा आहेत. आपल्या महाराष्ट्रातही प्रत्येक गावामध्ये यांच्या शाखा असतात की आपण नुसतं इंटरनेटवरती बघितलं तरी आपल्याला त्याचे पत्ते आणि फोन नंबर मिळू शकतात. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग घेतात, एकत्र जमतात आणि एकमेकांना अनुभव कथन करतात आणि त्यामुळे त्यांना मदत मिळते. तर अशा प्रकारे हा अवेअरनेस अलीकडे खूप ठिकाणी आलेला आहे. तर याची सुरुवात अशी झाली, अनेक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये अशी एक घटना घडली की बॉब आणि बिल नावाचे दोन दारुडे एकमेकांना एका संध्याकाळी भेटले आणि ते गप्पा मारत बसले आणि सांगायला लागले की मला कसा दारूमुळे त्रास होतो. आणि मग गप्पा मारून झाल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे बराच वेळ गेलाय आणि आपल्याला दारूची आठवण पण नाही झाली. मग

0: त्यांनी ठरवलं की आपण नियमितपणे असं संध्याकाळी भेटू, म्हणजे आपण एकमेकांना मदत करू. तर ही अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेची सुरुवात होती. आणि मग आता ठिकठिकाणी हा सपोर्ट ग्रुप, असे लोक एकत्र जमतात, ते एकमेकांना उपदेश करत नाहीत, फक्त एकत्र जमतात आणि अनुभव कथन करतात. संध्याकाळच्या वेळेला एकत्र जमल्यामुळे ती जी पिण्याची वेळ असते तर तेव्हा ते सुरक्षित राहतात. पण अलीकडे तर काही मीटिंग सकाळी असतात, 24 तास ऑनलाईन मीटिंग असतात, ते पण आपल्याला इंटरनेटवर मिळेल की आपल्याला हवी तेव्हा या मीटिंगच्या माध्यमातून मदत मिळू शकते. याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही, डायरेक्टली आपल्या जवळच्या मीटिंगला किंवा ऑनलाईन मीटिंगला आपण जाऊ शकतो. आणि या मीटिंगमध्ये जाऊन सुद्धा व्यसनमुक्त राहिलेले हजारो लोक आहेत. आणि याच्यात एक सांगितलं जातं की पूर्ण आयुष्यभराचा निश्चय करू नका, असं म्हणू नका की आता मी जीवनभर व्यसन सोडलं, एवढाच निश्चय करायचा फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन. वन डे ॲट अ टाइम म्हणतात ते त्याला, फक्त आजचा दिवस. आणि एक एक दिवसाच्या हिशोबानी पुढे जायचंय. तर हे कोणीही या संघटनेमध्ये जाऊन व्यसन सोडू शकतं. आणि व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा प्रत्येक गावात असतात. त्यातली अनेक केंद्र अशी आहेत की जी सरकारी मदतीवरती चालतात, त्यामुळे उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा लोक तिथे जाऊन उपचार घेऊ शकतात.
1: आता यामध्ये हे सगळं जास्त करून आपण अंमली पदार्थांचं बोललो, हे जे मोबाईल नावाचं यंत्र आहे आणि त्याच्यामुळे जो काही वर्तनात्मक प्रश्न निर्माण होत आहेत कामाच्या ठिकाणी आणि असं, तर शेवटी मला असं सांगा की हा प्रश्न सोडवण्यासाठी काही मदतगट तयार झालेत का, वर्तनात्मक काय म्हणू आपण व्यसनाधीनता सोडवण्यासाठी?
0: हो, त्याचेही आता मदतगट अलीकडे तयार व्हायला लागलेले आहेत. या बाबतीत ना आपण प्रत्येकानी स्वतःला मदत करायची आहे. डॉक्टर किंबरली यंग नावाच्या एक सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी सुरुवातीला याच्यावरती काम केलं. त्यांनी याच्यासाठी एक टेस्ट तयार केली, त्याचं नाव आहे इंटरनेट अडिक्शन टेस्ट, IAT, की जी सहजगत्या इंटरनेटवरती आपल्याला उपलब्ध असते. तर 20 प्रश्न आहेत, मग शेवटी त्याचे मार्क मोजायचे, मग त्याचा अर्थ लिहिलेला आहे की इतकं मार्क म्हणजे काय. याच्यामध्ये असं दिसून येतं की 3 प्रकारचे स्तर आहेत, यूज, अब्यूज आणि मिसयूज, म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपण वापर करतोय का, म्हणजे जेवढा लागतोय तेवढाच फोन आपण बघतो ना, उगीच अतिरेकी नाही ना वापर करत. गैरवापरामध्ये आपण ठरवतोय की मला इतकाच वेळ फोन बघायचा आहे, पण ती वेळ टळून गेली तरी आपलं चालू असतं आणि सगळं आपलं एंटरटेनमेंट त्याच्यावर असतं. आणि मग तिथे आपण वेळीत सावध नाही झालो तर मात्र व्यसनाधीनतेमध्ये रुपांतर होतं. आपण पूर्ण त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो, गुलाम होतो. तर आपण प्रत्येकानेच बघायचंय की आपण वापर करतोय, गैरवापर करतोय का आपलं व्यसनात रुपांतर झालेलं आहे. ही टेस्ट आपण स्वतःला दिली ना तर आपण जरा सावध होतो आणि आपण गैरवापरावर ना वापराच्या स्तरावरती नक्कीच येऊ शकतो.
1: खरं म्हणजे स्वतः आधी शोधणं की मी व्यसन करतोय का, व्यसनाधीन झालोय का, इतरांना तसं वाटतंय का की माझ्या वर्तनामध्ये आणि माझ्या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कौटुंबिक स्तरावरती काही बदल होतोय माझ्या व्यसनामुळे, हे पहिल्यांदा मला वाटतं शोधणं ही पहिली पायरी आहे. मान्य करणं स्वतः हा पण एक त्यातला महत्वाचा टप्पा आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आनंदासाठी व्यसन हे असू शकत नाही, त्याचे दुष्परिणामच आहेत, मग ते आज दिसतील नाही तर उद्या दिसतील. त्यामुळे व्यसन न करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि आपण त्यात अडकलो असू तर मदत गट, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, समुपदेशक यांची वेळोवेळी योग्य त्यावेळी मदत घेणं हाच याच्यावरचा उपाय असू शकतो. हेच मला वाटतं आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून, गप्पांमधून मला जे काही दिसतंय ते असं आहे. ही मुलाखत ऐकताना हे जाणवलं असेल, आपली कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर व्यसनाला लांब ठेवणं हीच त्याच्यावरची गुरुकिल्ली आहे. आज मुक्तातही तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप विस्तृतपणे आपण व्यसन, व्यसनाधीनता, त्यातले टप्पे याबद्दल चर्चा केली. आकाशवाणी पुणेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.

0: मृदुला दाढे यांनी गायलेलं, दिनेश केळुसकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं विश्वास पाटणकर यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार

जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पीव्ही सिंधूनं भारताच्या ईशारानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष

दुहेरीच्या फेरीत भारताच्या यमआर अर्जुन आणि हरिहरन अंश करुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलॅन सोएडजसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: या नंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेसी, क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणित चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेऱ्याही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफाने 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होतीये. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोट्यात छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेतेपद पटकावलेली आहे, त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमतीजमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही

0: आता बोलला त्याच्यावर ना आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगू शकता.
1: तो अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नाही का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र ठरतो, किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ हे असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडली पात्रता फेरी जिंक तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इटसेल्फ हे मोठं आव्हान असतं. त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटं आहेत त्यातले काही पात्र झाले होते, उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितलंय की कॅमेरून जो 1990 साली गतविजेते तेव्हाच्या गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल, किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅन्डियागो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधनं जगातले आघाडीच्या स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉलसाठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष, आता केप वर्देचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीने सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशिया खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियातनं आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन, जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग आहे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश अगदी मी म्हणलं तसं ब्राझील फ्रान्स पोर्तुगाल अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
0: सर यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सह यजमानपद अमेरिकेकडे आहे आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची.

0: मला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची इराणच्या कोट्याची तिकीट पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि तुम्हाला ते घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
1: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल.
0: बरोबर.
1: तिथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर चार वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती आणि त्यावेळेला रशियानी युद्ध कोरी जरा करून ते युक्रेन वरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफानी एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही. फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. संभवना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक टू म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉचा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहिती आहे की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याच्यामुळे दूर राजकीय सगळं म्हणजे सुटण्यास अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर टेक थ्री जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलंय. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं दुसरीकडे ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देणं आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थिती तिचा एक कॅनव्हस यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊक आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला आणि जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50 दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 ला एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला की जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हतं. फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 2022 ला कतारमध्ये एक राग उफाळून आला तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्री. अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाईज करणार. त्यामुळे साईडच्या UAE असेल सौदी असेल त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती. त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यामुळे कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
2: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा घर माझा वावर या कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रमात मी रोहिणी आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज दिनांक 11 जून 2026 आणि दिवस गुरुवार. शेतकरी बांधवांसाठी एक विशेष सूचना. वन महोत्सव येत्या 15 जून पासून सुरू होत आहे. या सुवर्ण संधीचं औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभागांतर्गत असलेल्या ठोंबरा वाटिकेमध्ये उच्च दर्जाची बालकोवा आणि टुलडा या बांबूच्या प्रजातींची रोपं अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही रोपं मिळविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाशी त्वरित संपर्क साधू शकता. दीपक बागडे, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, उमरेड, 9764848695 हा त्यांचा टेलिफोन क्रमांक आहे. सोबतच बालाजी टिपराळे, वनरक्षक, 9765342020 हा पुढला क्रमांक आहे. बांबूची लागवड ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही उत्तम दर्जाची बांबूची रोपं आपल्या शेतात तसंच शेताच्या बांधावर नक्की लावावीत. त्यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि भविष्यात उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार करता येईल, असं आवाहन नंदकिशोर राऊत, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांनी केलेलं आहे. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर करीत आहोत तुमचीच आपली आवडती कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गावगाड्याच्या. आजच्या आपल्या या मालिकेचे लेखक आहेत रवींद्र भुसारी.

0: अरे शामिया, ए शामिया, अरे बंद करना तो तू यार ट्रॅक्टर चा आवाज।
1: राहू देना, ट्रॅक्टर माया, डिझेल बी माया, पैशाचं तुले काय येऊन पडलं रे राम्या? हा
0: अरे तसं नाही बे शामिया, अरे आपले पंतप्रधान आहेत ना नरेंद्र मोदीजी, ते का सांगून राहिले
1: काय?
0: पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, तेल कमी वापरा, अरे इंधनाची बचत करा म्हणे। ठीक आले का तुले एकाले सोडून समजा देशाला सांगून राहिले का बे? अरे ट्रॅक्टर मंगापासून उभ्याच्या उभ्या आहे, तुम्ही करून ठेवला तिकडं, फुकट डिझेल नाही जळत का?
1: आता हे धंदे उरले का तुले आता?
0: अरे तसं नाही ना बे शाम्या, पाय ट्रॅक्टर तू या तर त्याचा आवाज बी तू याच, पण त्याच्यातलं डिझेल मात्र आपल्या देशाचा आहे ना। तो ट्रॅक्टर जिथे उभा आहे ती जागा बी तुझी नाही आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा आवाज आणि धुरानं समजा गावातल्या लोकांच्या तब्येती बिघडायला सुरुवात होऊन राहिली आहे, आणि ती तब्येत बिघडवायचा तुला कवडीचा अधिकार नाही आहे। हा
1: कायच्या अधिकाराच्या गोष्टी सांगून राहिला बे कापूस कोंड्या, आला मोठा नाकाचा।
0: ए हात दाखवून अवलक्षण नको करू लेका, माया नाकापेक्षा स्वतःचा नाक कान घसा सांभाळ तू। या तुया ट्रॅक्टरचा आवाज, त्याच्यामधून निघणारा धूर, आणि तुया बिड्या फुकण्याने गावाचं समजा वातावरण लई खराब करून टाकलं आहे तू, समजा गावाचं पर्यावरण फार बिघडून टाकलं आहे।
1: अबे बिघडला असन तू, बिघडला असन तू आ,
0: ए तोंडाले कुलूप लाव आपल्या, आणि बोल तो ट्रॅक्टर बंद करतो का चढू आता मी?
1: कोठीचा चढशीन बे?
0: अबे ते ट्रॅक्टर वर बंद करायसाठी, समजला? हागे चढलो, आणि हागे तुवा ट्रॅक्टर बी बंद केला।
2: वा वा वा वा।

0: एवढं शांत शांत वाटतं बाबा आता जीवाले.
1: खरंच आहे बाबा, खरंच आहे. रामूचं म्हणणं ना अगदी खरं आहे, एकदम 100% सत्य. या शाम्याचा ट्रॅक्टर नुसता करते थड थड थड थड थड थड थड थड, आणि त्याच्या पायी माया छातीत होते नुसती धड धड धड धड धड धड धड धड. अब कितनी शांती है, सुकून मिला है मेरे तन मन को, समजलास?
2: काऊन लक्ष्मी, जास्तीची छमछम करून राहिली का वो तू?
1: नाही, त्याले तर आमच्या राज्यामंदी बंदी आहे. काऊन शाम्या उचलली जीवन लावले टाळूले. हा बाई माणूस काही विचार करावा लागते माणसानं. कोर्टाचे नियम पाहिले का? नवीन कायदे झाले आहेत, कुणा बी बाईशी बोलताना सांभाळून बोलत जा, अदबीनं. हा सांगून ठेवतो.
2: कायची लावली व? मला समजत नाही, इथं इशय सुरू आहे ट्रॅक्टरचा, हे का भलतच आहे? काऊन काय झालं?
0: पाय शाम्या, आमच्या दोघांचं आम्ही पाहून घेऊ. हा
2: अच्छा, तुम्ही तुमच्या दोघांचं पान?
0: हो.
2: मग काय आहे तुमच्या दोघांचं आणि कवापासून सुरू आहे?
1: मेल्या तो काय बी बोलते आणि तू समजते का? काऊन शाम्या जास्तीचे समजून राहिला का तुले? हा म्हणे आमच्या दोघांचं आम्ही पाहून घेऊ, दाखव का तुले आता? हा मुरदाड महिला शक्तीची ताकद, हा कशात काय आण लफडत पाय?
2: अरे बाबा, काऊन येलाले बेल लावता बे तुम्ही? मी आता दोघांचं म्हणजे माया ट्रॅक्टरचं आणि माया म्हणलं होतं.
0: अरे तुमच्या दोघांपैकी तर चाललाय जीव संध्या गावकऱ्याचा. तू दिवसभर बिडे आडून धूर सोड आणि तुझा ट्रक कानाचे पडदे फाडणारा आवाज करेन आणि पुऱ्या गावाचे चेहरे काय करणारा धूर सोडून समद गाव आणि गावकऱ्याचे जीव उद्ध्वस्त करून सोड तू. हा आणि म्हणे दोघांचं दोघं पाहून घेऊ म्हणून.
2: बापा, मायावाला ट्रॅक्टर म्हणजे काय? पिपी साठलेलं कुत्र आहे का लोकायले चावत सुटला आहे तो का? मोकाट सांड होय बाय माणसाले ढुशा मारत धावणारा.
1: हो का? मला तर वाटते राम भाऊ का या श्याम्याची नाही का पोलीस स्टेशनात कंप्लेंटच करा लागते. घोड्या तूच त्याच्या उरावर बसशील तर मग तोडं घोडा मारणच कसा?
2: हसा लेक हो दोघ बी तुम्ही. म्या जातो आपला वावराकडं. अरे बापा, आता लक्ष्मी कायले माया ट्रॅक्टरवर सोडून राहिली. बापा बापा बापा बापा,
1: ऐका हो ऐका, जंगमवाडीच्या समजा गावकऱ्यांना ऐका, म्या ज्या ट्रॅक्टरवर उभी हाव तो ट्रॅक्टर शामरावचा हाय, हे तर आपण समजांनी ठावच आहे, पण हे धूळ आपलं समजाचं जीवन बरबाद करून राहिलं हाय.
0: वय लोक हो, लक्ष्मी बरोबर बोलून राहिली आहे.
2: बापा, आता रामा बी चढला माय ट्रॅक्टरवर.
0: श्याम आणि त्याचं हे ट्रॅक्टर म्हणजे सिम्बॉल आहे, सिम्बॉल रेड्यावर बसलेल्या यमदूताचं.
1: नाही नाही, मी तर म्हणतो का यमदूतच आहे शाम्या. दिवसभर बिड्या उडू उडू गावभर धूर करते निसता आणि खोकत राहते.
0: साम्याच्या संगतीनं त्याचा ट्रॅक्टर आवश्यकतेपेक्षा बी जास्तीचा आवाज करते आणि काळा काळा धूर सोडते.
1: त्याच्या पायी आम्ही समदे बेजार झालो आहोत, त्याच्या ट्रॅक्टरच्या धुरानं थोडेसे काळे बी पडले आहोत.
2: फुकणीचे नो आ काय चालवलं बे हे? समजा गाव कायले जमा करून राहिले, समजे ट्रॅक्टर आवाज करतेत आणि धूर बी सोडतेत.
0: असं काय नुसता पैसा वसूल करायच्या मागे लागला आहे तू? ट्रॅक्टरची वज नाही करत, त्याला वेळेच्या वेळी तेल पाणी नाही करत, मेंटेनन्स नाही करत मेंटेनन्स, म्हणून तर बिघडला आहे तू, म्हणूनच सोडतो तो लय काळा काळा धूर.
1: जनाची नाही तर मनाची काही लाज लज्जा भीती? तू या ट्रॅक्टर मधून निघणाऱ्या डिझेलच्या धुरासंग दूषित वायू आपल्या गावकऱ्याच्या नाका तोंडातून त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे.
0: हो ना? तर
1: मग
0: त्या पाय मग खोकला, फुफ्फुसाचे आजार, सर्दी, पडस, छातीचे आणि पोटाचे इकार उद्भवते. अरे भूक मंदवते, ट्रॅक्टरच्या मोठ्या आवाजानं कानावर बी परिणाम होते. बहिरेपणा याची भीती राहते ना. आता छोटे छोटे पोर बाळ आहे, आजारी लोक म्हातारे आहे, याच्यासाठी तर अति जीवघेणा झालाय त्याचा आवाज.
1: म्हणजे पहा लोक हो, ट्रॅक्टर सुरू असल तेव्हा तो आणि तो बंद असण तेव्हा शाम्याच्या बिड्या फुकून वातावरणातील हवा प्रदूषित करत राहते.
0: म्हणजे हे दोघे मिळून आपल्या अख्ख्या संगमवाडीत प्रदूषण पसरवून राहिले, पर्यावरणाला धोका निर्माण करून राहिले. याच्या विरोधात आता आपण समजाने काहीतरी केलंच पाहिजे.
2: अरे बाबा, मजाकीत हे काय करून राहिले तुम्ही? मी निघतो, लाता खायची वेळ आणान का बाबा तुम्ही?
1: नाही, तुमने गाव का नमक खाया आहे शामराव.
0: हो अभी लाता खाओ.
1: नाही तो बोल, फिर ऐसा करेगा?
2: नाही नाही नाही नाही नाही.
1: वातावरण दूषित करेगा?
2: कधीच नाही कधीच नाही.
1: आपल्या शेतीच्या आणि इतर सर्व यंत्रसामुग्रीच्या

0: वाहनांची योग्य प्रकारे काळजी घेईन का?
1: रोजच्या रोज घेईन, रोजच्या रोज घेईन.
2: धूम्रपान मद्यपान करशील का?
1: नाही नाही नाही, मला माझी गलती समजली आहे. याच्या मंदी याच्या बाद मंदी ना असं नाही होईल.
0: शाबास पठ्या, या पुढे दर महिन्याले आपलं ट्रॅक्टर ट्यून करायचा.
1: ट्यून करायचा?
0: हा
1: म्हणजे संजावानी का तो रायते रात्रंदिवस ट्यून?
0: वा रे अकलीच्या कांद्या, मीन ट्यून नाही ट्यून करायचं म्हणलं. ट्यून म्हणजे ट्रॅक्टरचं इंजिन एकदम व्यवस्थित करायचं. त्याचा आवाज, धूर सोडाची स्थिती, ऑइल समद तपासाचं, चेक करायचं म्हणतो मी, चेक करायचं. समजलं?
2: सोबतच तुझं ते टायर आहे ना, त्याचं एअर प्रेशर, कार्बोरेटर, जेट, पाणी, कूलंट समद दर 15 दिवसांनी चेक करायचं.
0: म्हणजे तू हा ट्रॅक्टर काम बी फास्ट मंदी करण आणि आवाज बी कमी करण, धूर बी एवढा सोडणार नाही. समजलं?
2: आणि इसेस म्हणजे असं केल्याने ट्रॅक्टरचा ऍव्हरेज वाढून कमी डिझेल मध्येच तू खूप चांगलं काम करशील. तो खूप चालन म्हणजे डिझेलची बचत पण तर होईल.
0: आणि पेट्रोल डिझेल वाचवणं आता आपल्या समजायचं कर्तव्य आहे.
2: हो
1: होय गड्या, याच चालणं जादा म्हणजे महाच जास्त फायदा आहे. बरोबर आहे.
0: तू या एकल्याच नव्हे तर समजा गावाचा याच्यानं फायदा होईल.
1: महा फायदा होईल हे ठीक आहे, पण गाव करायचा कसा बा फायदा होईल?
2: अरे अरे नाही कसा. अरे श्याम, तू बिड्या फुकणार नाही. तुझा ट्रॅक्टर शांतपणे गावातून आणि शेतातून वावरातून फिरन काडा काडा घाणेरडा धूर सोडणार नाही, तर लोकांचं आरोग्य चांगलं राहील का नाही?
0: आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं तर त्याच्या उपचाराचे, डॉक्टर कडे जायचे याचे पैसे वाचतील, नाही का? थकवा येणार नाही, जास्त मेहनत करायचा उत्साह राहील.
2: अनु मग आपापच आपल्या जंगमवाडीचा सर्वांगीण विकास साधला जाईन.
0: नाही तर का. श्यामभाऊ, तू आणि तुझा ट्रॅक्टर म्हणजे रेडा आणि त्याचा यमदूत दोघं दिसले का लोक म्हणतीन,
3: आला आला ट्रॅक्टर राजा, जसा श्यामराव संग बँड बाजा.
2: सारे म्हणती आला यमराज.
0: चला पळवू याले आज.
2: चला पळवू याले आज.

0: मंडळी, आताच आपण गोष्टी गावाड्याच्या ही कौटुंबिक संवाद मालिका ऐकलीत आपल्याच ग्रामीण बोलीभाषेत. आपल्या आजच्या या मालिकेचे लेखक होते रवींद्र भुसारी, सहभाग निहास लोखंडे, शंतनु ठेंगणी आणि रोहिणी सूर्यवंशी यांचा. यानंतर कार्यक्रमाची पुढली प्रसूती म्हणजे सघन कापूस तंत्रज्ञान आणि उत्पादन या विषयावर डॉ मयूरकुमार मेश्राम यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण सघन कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर जाणून घेणार आहोत आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण डॉ मयूरकुमार मेश्राम यांना आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. आजचा हा विषय अत्यंत महत्वपूर्ण असा विषय आहे. आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी कापूस हे एक फारच मुख्य असं नगदी पीक आहे. तेव्हा आज आपल्याबरोबर सर आहेत. तेव्हा सर, आजच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीनं मी आपलं खूप खूप स्वागत करते. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर, आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय ती सघन कापूस लागवड तंत्रज्ञान आणि उत्पादन या विषयावर. तर या अनुषंगानं सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की सघन लागवड म्हणजे नेमकं काय?
1: सघन लागवड कापूस तंत्रज्ञान हे खूप प्रगतशील तंत्रज्ञान आहे. मुख्यत्वे आता मागच्या 10 वर्षात आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात कापूस उत्पादकतेमध्ये कमी झालेली आहे. शेतकऱ्यांना जसं उतारा पडायला पाहिजे प्रति एकरी, तो उत्पन्न कमी झालेलं आहे, प्रोडक्टिव्हिटी. तर ती प्रोडक्टिव्हिटी का कमी झालेली आहे आणि त्यामागचे जेव्हा कारणं शोधण्यात आली तेव्हा असं दिसून आलं की शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे एका झाडाकडून 100 ते 150 बोंडाची, ती ह्या जमिनीमध्ये ती प्रोडक्टिव्हिटी नाही आहे किंवा इथलं वातावरण आणि हे सगळं कारण असल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काही नवीन तंत्रज्ञान पाहिजे होते. जेव्हा इतर देशांच्या बाबीमध्ये जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो त्यामध्ये असं दिसून येतो की तिथली उत्पादकता जास्त आहे. त्यामागचं कारण आहे की त्यांनी ते प्रगतशील तंत्रज्ञान म्हणजे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान त्यांनी अवलंबलेलं आहे.

आणि यामागचं त्यांना उद्देश एकच आहे की झाडांची संख्या वाढून उत्पादकतेमध्ये वाढ करणं, कमी जागेमध्ये जास्त झाडं घेऊन जास्त उत्पादन घेणं हे सोपं तंत्रज्ञान आहे. ते फक्त शेतकऱ्यांना आपल्या पारंपरिक पद्धतीपासून लांब होऊन, म्हणजे त्यांचं जे अंतर असतो 90 किंवा 120 सेंटीमीटरवर दोन उडी आणि झाडातलं अंतर 90 किंवा 120 सेंटीमीटर 4 बाय 3 फूट किंवा 3 बाय 2 फूट असं अंतर असतो. त्यामुळे पिकांची संख्या ही कमी असते, झाडांची संख्या कमी असते आणि उत्पादनात अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तर याकरता सघन कापूस लागवड तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. ज्यामध्ये जर आपल्याकडे कोरडवाहू जमीन आहे आणि अशी जमीन हलकी आणि मध्यम प्रकाराची आहे आपल्याकडे, तर अशा जमिनीमध्ये आपण 3 फूट बाय 1 फूट म्हणजे 90 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर दोन झाडातलं अंतर किंवा

0: सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर दोन झाडातलं अंतर, किंवा अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान जसं 90 बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय अर्धा फूट अशा अंतरावर जर उत्पादन घेतलं तर आपल्याला निश्चितच ह्या तंत्रज्ञानामुळे जास्त उत्पादनात वाढ मिळते आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर राहील.
1: नक्कीच सर. सर, सघन लागवडीसाठी कुठलं वाण योग्य असतं?
0: याकरता अपेक्षित वाण पाहिजे, म्हणजे सघन लागवड तंत्रज्ञानाकरता जे सघन पद्धतीनं उत्पादन देऊ शकतात अशा आपल्याला वाणांची गरज असते. त्यामध्ये CICR म्हणजे आपल्या नागपूरला असलेलं केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर वर्धा रोडवर ही आहे, यामध्ये संकरित केलेले वाण जे कमी उंचीचे आहेत आणि ह्या पद्धतीसाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच प्रायव्हेट मार्केटमध्ये सुद्धा पण भरपूर वाण आहेत, ज्यामध्ये अजितचे 155, अजून भरपूर व्हरायटी आहेत, NCH 2778, नुजीवडीचं 858, रासी, अमेझॉन, साकेत, असे भरपूर वाण आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास करून नंतरच अशा वाणांची निवड करून त्याची लागवड करायला पाहिजे. याकरता योग्य वाण असणं खूप गरजेचं आहे.
1: अच्छा, आणि सर यासाठी जमीन कशी निवडायची आणि जमिनीची मशागत कशी करायची याविषयी सांगा.
0: हे खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये शेतकऱ्यांनी लक्ष देणं आहे की जर आपल्याकडे मध्यम आणि हलक्या प्रतीची जमीन असेल, कोरडवाहू तर किंवा बागायती असली तरी चालते, पण जर हलकी आणि मध्यम जमीन आहे आपल्याकडे तर अशा जमिनीमध्येच हे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान खूप छान उत्पादन देते. तर ह्या जमिनीमध्ये आपल्याला pH जे सामू असतो तो जवळपास 6.5 ते 8 दशांश पर्यंत असावायला पाहिजे, आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी आणि जमिनीत हवा खेळणारी अशी जमीन पाहिजे, ज्यामध्ये वापसा स्थिती जास्त असणार आणि पाण्याचा तहान सहन करणारी. आणि जर याला ठिबक सिंचनाची आपण जोड दिली तर हे खरंच उत्पादनास वाढ करण्यास मदत मिळते. ज्यामुळे बघा, ही वाणं छोट्या प्रमाणात वाढ करायची असते आणि यामध्ये हवा खेळती असायला पाहिजे. तर झाड जवळ असल्यामुळे जमिनी वापसा स्थिती असणं खूप गरजेचं असते. यामध्ये जर आपल्याला योग्य मशागत केलेली असली तर त्या जमिनीमध्ये सरीवरंभा पद्धतीने लागवड केल्यास याचं आपल्याला निश्चितच खूप फायदा मिळतो.
1: अच्छा बरं, तर आता लागवड पद्धत कुठली आणि अंतर नेमकं किती असायला हवं?
0: मी आताच सांगितलं की सरीवरंभा पद्धत ही खूप गरजेची असते. यामध्ये कसं, यावर्षी यलनिनोचा प्रभाव आपल्या मध्य भारतात आणि पूर्ण भारतातच राहणार आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सरीवरंभा पद्धतीने लागवड केलेली शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर राहणार. जर पाणी जास्त आलं तर सरीमधून वाहून निघून जाणार, आणि जर पाण्याची कमतरता भासली तर वरंभ्यामध्ये तो पाणी स्टोर राहणार आणि तो झाडांना योग्य वेळेवर त्याची वाढ करण्यास मदत करणार. जर योग्य पद्धतीने लागवड म्हटली तर 2 ओळीतलं अंतर जे पारंपरिक पद्धत आहे त्यापेक्षा वेगळं असायला पाहिजे, म्हणजे 90 बाय 30 सेंटीमीटर. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 14,000 पेक्षा जास्त झाडे मिळणार आणि याकरता आपल्याला 1.25 ते 1.4 किलोपर्यंत आपल्याला प्रति हेक्टरी पॅकेट लागतील, म्हणजे जवळपास 3 पॅकेटे लागतील आपल्याला. असंच अधिसघन लागवड पद्धतीमध्ये आपल्याला 90 सेंटीमीटर बाय अर्धा फूट म्हणजे 15 सेंटीमीटर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला जवळपास 2 किलो ते 2.5 किलोपर्यंत आपल्याला बियाणे लागतील, जवळपास 6 पॅकेट आपल्याला ताकदता लागतील. आणि यामध्ये शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे की योग्य पाण्याचं नियोजन करून तेव्हाच पेरणी करायची. जर महाराष्ट्रात समजा आपल्या मध्य विदर्भात 15 मे ते 15 जून पर्यंत जर पाण्याची योग्य सुविधा असेल तुमच्याकडे तर अशा परिस्थितीमध्ये आपण आधी पाणी देऊन पेरणी करू शकता, किंवा जेव्हा जमिनीमध्ये जवळपास 75% पाणी जमा झालं 75 सेंटीमीटर पर्यंत तर अशा परिस्थितीमध्ये आपण पेरणी करावी, ज्यामुळे उगवण क्षमता चांगली राहणार ह्या बियाण्यांची आणि व्यवस्थित वाढ होणार ह्या झाडांची. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की बीज लागवड करताना याला जे आपल्याकडे बायोफर्टिलायझर असतात सूक्ष्म अन्नद्रव्याची किंवा ज्याला जैविक खतं म्हणतो आपण, अशा खतांचं जर बीज प्रक्रिया करून यांची लागवड केली तर निश्चितच आपल्याला उत्पादनात त्याचं वाढ दिसून येते.
1: बरं, मग या बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यांची खोली नेमकी किती ठेवायची सर?
0: जवळपास यामध्ये 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत जर खोल पेरणी केली तर उगवण क्षमता छान असते आणि प्रत्येक ठिकाणी 2 बियाणे तरी टाकावे, ज्यामुळे रोप व्यवस्थित येणार, हे महत्वाचं आहे.
1: अच्छा, तणनाशकाचे नियोजन करत असताना सघन कापूस लागवडीत कसं करायला हवं?
0: निश्चितच हे खूप महत्वाचं आहे, कारण झाडं जवळ असतात त्यामुळे लोकांना यामध्ये आपल्या भागात जसं डवरणी करतात ते करणं थोडं कठीण असते, पण जर का योग्य नियोजन केलं तर 90 सेंटीमीटरमध्ये व्यवस्थित डवरणी होते. आणि जर नाही सरीवरंभा पद्धतीने लावली तर आपण तणनाशकाचा उपयोग करू शकतो. तणनाशकांनी आपल्या जमिनीमध्ये जवळपास पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत जर आपण पेंडीमिथाल

0: नवीन या तणनाशकाचा उपयोग केला तर निश्चितच सुरुवातीला आपल्याला तण नियोजन करायला खूप मदत होते. कापसामध्ये जवळपास आपल्याला 40 ते 45 दिवसापर्यंत तणाला नियोजन केलं तर उत्पादनात 20% वाढ आहे. आणि जर पेरणी केल्यानंतर शक्य झालेच तर मग जवळपास 30 दिवसानंतर आपण जर 5% इसीचं किजॉल्प ऑफ इथाईल आणि पॅराथिबॅग सोडियम 10 इसीचं जर फवारणी केली 2.5 ml प्रति लिटर प्रमाणे तर रुंद पाण्याचं तण नियंत्रित करण्यास मदत मिळते. तण उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसात म्हणजे जेव्हा छोटी असतात तण तेव्हा त्याची फवारणी करणं खूप गरजेचं असते. तर अशा पद्धतीनं तण नियोजन केलं तर शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार. आणि अजून एक गोष्ट महत्वाची की सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, तर यामध्ये जर एकदा कापसाची वाढ झाली तर कापूसच स्वतः तणाचं नियंत्रण करण्यास मदत करतो. त्यांना सूर्यप्रकाश पोहोचवत नाही, हवा देत नाही, त्यामुळे तणाची वाढ पण कमी असते.
1: अच्छा, सघन लागवडीत झाड जवळ असल्यामुळे कीड रोगांचा धोका जास्त नसतो असं आहे का सर?
0: नाही नाही, यामध्ये कीड रोगांचा धोका असतो पण जर योग्य नियंत्रण केलं तर त्यामुळे आपल्याला निश्चितच मदत मिळणार. म्हणजे जसं आपल्याकडे बीटी वान वापरले, फिरोमेन सापडे उपयोगात आणले आणि चिकट सापडे उपयोगात आणले तर निश्चितच मावा तुडते, बोंडअळी यांचा आपल्याला नियोजन करता येतो. पांढरी मासीचा आपल्याकडे असतो तर यामध्ये पिवळे चिकट सापडे लावले तर त्याला मदत मिळते. तर आधी नियोजन असायला पाहिजे, म्हणजे चिकट सापडे, कामगंध सापडे आणि त्यानंतर निंबोडी अर्क 5% अशी फवारणी केल्यास सुरुवातीला आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतो. आणि गुलाबी बोंडअळी जर वेळेवर आपलं बोंड निघाले, त्याचं गुलाबी बोंडअळी यायच्या आधी म्हणजे जवळपास नोव्हेंबर महिन्यात गुलाबी बोंडअळी येते, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपलं आधीच उत्पादन निघालं तर आपल्याला त्याचा त्रास कमी होतो. आणि आता बीटी वान असल्यामुळे सुरुवातीला तेवढं रेजिस्टन्स असतो त्याच्यामध्ये की ती निश्चितच गुलाबी बोंडळीला थांबवते. आणि जसं आता रोग व्यवस्थापन म्हटलं तर यामध्ये मर रोग किंवा पानावरील ठिपके किंवा लाल्या असे रोग येतात. लाल्या हा रोग नाही, ही डिफिशियन्सी आहे. पण हे जसे निदर्शनास आले तर त्याचं नियोजन आधी असायला पाहिजे. जसं मर रोगाकरता बियाण्यास योग्य बीज प्रक्रिया झाली पाहिजे, ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया झाली पाहिजे, तुमचं अजोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया व्हायला पाहिजे, तसंच पीएसबी केएसबी हे जैविक साधनं जी आहेत आपल्याकडे उपलब्ध त्याची एक बीज प्रक्रिया होणं खूप गरजेचं असते. आणि जसं रोग निदर्शनास आले की त्याचं नियंत्रण तसं आपण लेबल क्लेम पद्धतीने केली पाहिजे.
1: सघन लागवड पद्धतीमध्ये सर झाडं जास्त असल्यामुळे खताची गरज जास्त असते का?
0: हो हो, निश्चितच हे खूप महत्वाचं आहे. कारण सघन लागवड पद्धत म्हटली तर यामध्ये खत खूप महत्वाचे आहेत. योग्य वेळेवर खत देणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये खताची मात्रा वाढवून द्यायला लागते आणि जवळपास 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालास अशी आपल्याला आवश्यकता असते. तर जेव्हा मशागत करतो आपण त्यावेळेस जवळपास 5 टन कुजलेलंच शेणखत जायला पाहिजे, ज्यामुळे जमिनीत आर्द्रता टिकवण्यास मदत मिळते आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात आणि जीवाणू हे असं मदत करतात आपल्या जमिनीला उत्पादन वाढवण्यामध्ये. आणि त्यानंतर जेव्हा पेरणी करतो त्या पेरणीच्या वेळेस 100% जवळपास 30% नत्र हे पेरणीच्या वेळेस आणि पूर्ण मात्रा 60 किलो स्फुरदची मात्रा आणि 60 किलो पालासची मात्रा ही आपण जमिनीत मिसळून पेरणीच्या वेळेस द्यायला पाहिजे. त्यामुळे झाडाला सुरुवातीला योग्य वाढ करण्यास मदत मिळते आणि त्यानंतर योग्य नियोजन ठेवून म्हणजे जसं पाते येण्याच्या अवस्थेमध्ये 30 ते 40 दिवसांनी आणि बोंड येण्याच्या अवस्थेमध्ये अशा दोन अवस्थेमध्ये उरलेल्या नत्राची मात्रा म्हणजे जवळपास 35-35% असे दोन भागात विभावून जर नत्राचं आपण प्रमाण दिलं तर आपल्याला निश्चितच उत्पादनास योग्य मदत मिळते. आणि जशी आवश्यकता असली सूक्ष्म अन्नद्रव्यांची बोंड येण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण झिंक सल्फेट किंवा बोरांची किंवा मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्याचं जसं असतं त्याचं फवारणी केली 20 ग्रॅम प्रति लिटरला घेऊन तर निश्चितच आपल्याला उत्पादनात आणि बोंड साईजमध्ये त्याचं वाढ दिसून येतो.
1: सर, आता एक महत्वाचा प्रश्न असा की उत्पादन किती वाढतं यामुळे आणि खर्च किती येतो या सगळ्याला?
0: निश्चितच उत्पादनात वाढ असते कारण आम्ही शेतकऱ्यांकडे याचा प्रयोग करून बघितलेला आहे. तर जे पारंपरिक पद्धतीने त्या शेतकऱ्याला जे उत्पादन मिळत होतं जवळपास 7-8 क्विंटल पर्यंत ते वाढून आता त्याचं 12 ते 15 क्विंटल पर्यंत त्याला उत्पादनात वाढ झालेली आहे. म्हणजे जिथे त्याचा खर्च हा एकरी 30-40 हजारापर्यंत जात होता तिथे त्याला आता निव्वळ नफाच 50 ते 60 हजारापर्यंत चाललाय. म्हणजे निश्चितच त्याला दुप्पट त्याचा लाभ मिळालेला आहे.

0: जे आधी त्याला त्याच्या उत्पादनाचं जे खर्च राहत होतं तेवढंच त्याला मिळत होतं आणि आता त्याचं उत्पादनात वाढ झाल्यामुळे निश्चित त्याला 50 ते 60 हजारापर्यंत त्याचा फायदा होत आहे प्रति एकरी. आणि महत्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट राहिलेली आहे यामध्ये सांगायची की जसं सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये झाडाची ही वाढ होत असते, वाढ होताना त्याला त्याची वाढ उंच होण्यापेक्षा त्याच्या फांद्या वाढणं खूप गरजेचं असते. तर अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना इथे एक ग्रोथ रिटार्डंट म्हणजे जी वाढ थांबवणारा एक केमिकल असतो त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये मेपिकोट क्लोराईड ह्या नावाचा एक ग्रोथ रिटार्डंट येतो. त्याला जर 12 ml/10 L फवारणी केली 45 दिवसांनी, दोन फवारण्या करायला लागतील, तर 45 दिवसांनी एक पहिली फवारणी केल्यानंतर झाडाची वाढ जी 4 फुटापर्यंत असते ती थांबवली तर निश्चितच फांद्या वाढण्यास मदत मिळते. फांद्या वाढल्या की त्यामध्ये बोंड येणार आणि बोंड जास्त येणार तर उत्पादनात निश्चितच वाढ मिळेल. तर सरळ वाढ होण्यापेक्षा झाडाची त्याच्या फांद्या वाढणं खूप गरजेचं आहे. तर या बाबीकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुमच्याने शक्य असेल तर हा केमिकल उपयोगात आणा किंवा नाही तर शेंडेखोड करणं. खूप कित्येक शेतकरी शेंडेखोड करतात, तर ही पद्धत जर प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंबिली तर निश्चितच फांद्या वाढ होऊन उत्पादनास वाढ होईल.
1: अच्छा सर, साधारण आपला आजचा हा विषय बघता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सरते शेवटी काय संदेश द्याल?
0: माझा शेतकरी बांधवांना संदेश देण्यापेक्षा त्यांना विनंती आहे की एकट्याने संपूर्ण शेत बदलू नका. प्रथम आपण एका एकरावर याचा प्रयोग करून पहा. एका एकरावर किंवा 2 एकरावर आपल्याकडे जेवढी जमीन आहे त्याचा एक प्रयोग म्हणून याचा एक प्रयोग करून पहा. आपल्या क्षेत्रातील असलेले कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शन सतत घेत राहा. याला जर ठिबक सिंचनाची साथ जोडली तर निश्चितच उत्पादनात वाढ होते आणि पाण्याची बचत सुद्धा होते. आणि खर्च, उत्पादन, वेळ याचं सगळं नियोजन ठेवून, याची एक नोंद ठेवून, तुम्ही जर सोबतच्या शेतकऱ्यांना गट तयार करून जर उत्पादन घेतलं आणि एक वाहन अशी पद्धती अवलंबली तर निश्चितच आपल्याला यामध्ये बदल घडून येता येईल. आणि जो उत्पादन आपलं कमी झालेलं आहे कापूस क्षेत्रामध्ये, कापूस शेतकऱ्याला नेहमी तक्रार असते की आपल्याला उत्पादन नाही, भाव वाढ नाही, पण आपण जर उत्पादन वाढवलं जे तर त्यामुळे निश्चितच आपल्याला जास्त फायदा होणार. तर माझी शेतकरी बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे की आपण शेतीमध्ये बदल घडू शकतो. आपण सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करा आणि यातले व्यवस्थितपणे यातले सगळी माहिती गोळा करा आणि तसं यावर्षीपासून आपण सुरुवात करा. एवढंच, धन्यवाद.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो, सघन कापूस लागवड तंत्रज्ञान आणि उत्पादन या विषयावर आपण जाणून घेतलं डॉक्टर मयूर कुमार मेश्राम यांच्या या मुलाखतीतून. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना या महत्वपूर्ण विषयाची इतकी छान अशी माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि येणाऱ्या खरीप हंगामाकरता शेतकरी बंधू भगिनींना शुभेच्छा.
1: धन्यवाद सर. मंडळी, आताच आपण सघन कापूस तंत्रज्ञान आणि उत्पादन या विषयावर डॉक्टर मयूर कुमार मेश्राम यांची ही मुलाखत ऐकलीत. संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
2: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
1: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
2: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
1: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव
2: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
1: तेव्हा ऐका महिन्याच्या 2 आणि 4 सोमवारी रात्री 7:30 कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. याबरोबरच आजचा आपला कृषी मार्गदर्शक दैनंदिन माझं घर माझा वावर कार्यक्रम इथेच संपवित आहोत. उद्या पुन्हा भेटूया आपल्याच वेळी आपल्याच माझं घर माझा वावर या कार्यक्रमात नवीन विषय घेऊन नव्या माहितीसह नव्या मालिकांमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता रोहिणीला दारजा. नमस्कार, शुभरात्री.

महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटी.

0: कर। यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची। तेव्हा एका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35 तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर।
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा।
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा।
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम।
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से।
2: फोन नंबर है 2548271
1: 254-82-71।
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर।
4: अहो हो आलेच।
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था।
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतो हो।
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
4: अरे वा किती छान, मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते।
5: न्यू रिलीजेस बॉलिवूड

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आज।
1: तेव्हा एका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
0: कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत

बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखी एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. PV सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा KC वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं

0: आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे लोकसंगीताची. माणिक गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्त्री शिक्षण गीत आता ऐकूया.

रामराव सीताराम बागुल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रसार गीत आपण ऐकलं. आता ऐकूया उत्तम गावंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकसंगीत.

उत्तम गावंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. आता ऐकूया भावधारा.

अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर रवींद्र बिजूर यांनी गायलेलं गीत आता ऐकूया.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं शक्ति सिंह।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजले आहेत। श्रोते हो, आता ऐकूया नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन आपण ऐकणार आहोत, राग जय जयवंती। त्यांना पखावतची साथ सुखद मुंडे यांची।

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद गायन. राग होता जय जयवंती, त्यांना पखवाज साथ सुखद मुंडे यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 10:30 वाजलेत. या पुढची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य मोगऱ्याच्या फुलांसाठी. लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी. सहभागी कलावंत विनया जोशी आणि श्रीपाद जोशी. सादर करते सतीश पप्पू. ऐकूया नभोनाट्य मोगऱ्याच्या फुलांसाठी.

0: कौन है? हो आले आले।
1: मोगरा फूलला मोग
0: तू? वीरेश, अरे किती वर्षांनी आलास? ये ना, अरे आत तर ये।
2: आलो आलो आलो अगं, जवळ जवळ 30 वर्षांनी आलोय मी। खूप काळ लोटलाय नाही?
0: अरे पण इकडे कुठे? आणि असं अचानक अचानक गेलास आणि अचानक आलास?
2: अचानक नाही ग, आलो आपला सहजच।
0: अच्छा, सहजच की काही खास काम?
2: खास काम? अगं छे छे छे छे, भेट घ्यायला आलोय।
0: बर बर बर, कोणाची?
2: अगं या गावात सगळं लहानपण गेलं, कॉलेजचं शिक्षण देखील इथेच झालं। म्हटलं देऊयात जरा मित्रांना भेट, बघूयात आपल्याला ओळखता येत का नाही।
0: अच्छा, मित्रांना आणि मला?
2: अर्थात तुला सुद्धा। वाटलं 30 वर्षांनी जातोय, विनीता ओळखते की नाही आपल्याला?
0: का नाही ओळखणार? अरे तुला कशी विसरेल, तुझ्या बरोबरच मी सुद्धा लहानाची मोठी झाले। आणि काय रे वीरेश?
2: हा बोल।
0: विनीता म्हणालास मला?
2: अगं विनीताच तर नाव आहे ना तुझं।
0: लहानपणी, तरुणपणी तू मला फक्त विनी म्हणायचास।
2: हो अगं, तेव्हा कळत नव्हतं, लहान होतो ना आपण। आता मी 58 वर्षाचा आहे। तू माझ्याहून किती लहान आहेस ग?
0: अरे 3 वर्षांनी फक्त।
2: म्हणजे 55 वर्षाची आहेस तू
0: तर।
2: म्हणजे सिनियर सिटीजन व्हायला अजून बराच वेळ आहे।
0: बरं जाऊ दे। अरे आल्या आल्या वयाचा हिशोब कशासाठी मांडतोयस वीरेश?
2: पण विनी सांगू का, अजून तू 55 वर्षाची वाटत नाही बरं का?
0: नाही ना।
2: नाही
0: मग किती वयाची वाटते? मोठी प्रौढ वाटते का?
2: छेग छेग, थोडे केस रुपेरी झाले तरी सुद्धा तू 47-48 वर्षाची वाटत, त्याच्यावर नाही।
0: अरे वाटून काय फायदा, जे वय आहे तेच सांगा।
2: हो,
0: वय लपवायचं कशाला?
2: हो पण बायकांना वय लपवायची सवय असते असं ऐकलंय।
0: ऐकलंय ना, मग हरकत नाही। अनुभवलंय का?
2: अनुभव?
0: लग्न केलंस
2: तू? नाही, घरात कोणी दिसत नाही म्हणून विचारलं।
0: मी एकटीच असते या घरात।
2: अच्छा, किती वर्षापासून?
0: आई गेल्यापासून।
2: किती वर्ष झाले?
0: 10 वर्ष झाली।
2: आणि तुझे मिस्टर, मुलं?
0: अरे मी लग्नच केलं नाही।
2: काय,
0: नोकरी, आईचं दुखणं, यात वेळच मिळाला नाही बघ।
2: पण म्हणजे लग्नाचा विचार होता ना?
0: नाही, अजिबात नाही। बर, तू लग्न केलंस?
2: हो।
0: अरे वा, तू तर लग्नच करणार नव्हतास, म्हणाला होतास माझ्याजवळ।
2: पण अगं काय, विचार बदलत जातात ना माणसाचे।
0: अच्छा, खरं विचार बदलतात, माणसंही बदलतात नाही का?
2: हो, आणि परिस्थिती सुद्धा बदलवते या सगळ्यांना।
0: जाऊ दे, लग्न केलंस हे छान झालं।
2: आवडलं ना?
0: अरे न आवडायला काय झालं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी नाही का?
2: मी हे गाव सोडलं, माझं शिक्षण कसंबसं पूर्ण झालं। तुझं शिक्षण?
0: माझंही शिक्षण झालं आणि कसंबसंच झालं।
2: अच्छा, आणि तूही नोकरीला लागलीस, पण नोकरीची तुला काय गरज म्हणा?
0: अरे परिस्थिती बदलते वीरेश।
2: कशी? म्हणजे मला कळलं नाही काय म्हणते।
0: सांगते सांगते। अरे आम्हाला सगळे श्रीमंत समजायचे, पण बडा घर आणि पोकळ वासा ही स्थिती होती बघ आमची।
2: मला तू खूप श्रीमंत घरातली वाटायची।
0: वाटायची पण नव्हते। आपली डबघाईला आलेली स्थिती समाजाला कळू नये म्हणून बाबांचा प्रयत्न होता। भरपूर कर्ज होतं डोक्यावर।
2: अच्छा।
0: कर्ज वाढतच गेलं आणि ते फेडता येईना, आणि पीळ मात्र जाता जात नव्हता बघ।
2: पण विनी तू कधी बोलली नाहीस याबाबत?
0: अरे सगळं सांगायला तू इथं कुठं होतास बाबा? आज उगवलायस 30 वर्षांनी। आणि वीरेश सांगू का, जसं वाटतं तसं नसतं हा धडा मी घेतला। बाबा कर्ज मागे ठेवून हे जग सोडून गेले। कर्ज फेडता फेडता जीव अगदी मेटाकुटीला आला बघ माझा। आईची सोबत होतीच, अंधारातल्या सावलीसारखी, पण सतत आजारी असायची आई।
2: अरे
0: तीही गेली रे, 10 वर्ष झाली आता।
2: 10 वर्ष? म्हणजे 10 वर्ष तू एकटी आहेस? पण कसं करमत तुला मग?
0: कसं करमत

0: अरे करमून घ्यावं लागतं वीरेश, शाळेत वेळ जातो तेवढंच माणसात असते मी।
1: हे बरं आहे।
0: अरे अरे आपण नुसतंच बोलत बसलोय।
1: मग
0: तू काय घेणार, चहा की कॉफी?
1: वा वा वा वा, म्हणजे फक्त माझी बोलवण चहाच्या कपावर करणार?
0: नाही नाही,
1: छान छान छान।
0: हे बघ जेवायला सुद्धा करते, सांग फक्त काय करू।
1: अगं त्याच इराद्याने आलोय मी।
0: काय सांगतोस?
1: हो संध्याकाळी मला मुंबईला जायला गाडी आहे, म्हटलं विनीकडे जाऊन थोडा वेळ काढूयात।
0: अच्छा, म्हणजे वेळ काढायला आलास की मला भेटायला?
1: नाही नाही, हे बघ मी तीन गोष्टींसाठी आलोय।
0: तीन गोष्टींसाठी? बरं कोणत्या?
1: सांगतो सांगतो सांगतो। एक, वेळ काढायला।
0: अच्छा।
1: दोन, जेवायला।
0: बर।
1: आणि तीन म्हणजे खास तुला भेटायला।
0: खास भेटायला का? अरे पण अधून मधून आला असतास तरी मी तुझं स्वागतच केलं असतं वीरेश।
1: अगं विनी खरं सांगू का, वेळच नाही मिळाला या सगळ्यात।
0: अच्छा का? वेळ मिळत नसतो, काढायचा असतो।
1: अगं ही नोकरी अशी, त्यातून संसार।
0: म्हणजे तू लग्न केलंस?
1: हो। अगं मुंबईहून जबलपूरला बदली झाली, जेवायचे नुसते हाल व्हायचे। मग मित्रमंडळींनी खूप आग्रह धरला आणि केलं लग्न।
0: बरं काय नाव रे तुझ्या बायकोचं?
1: हॅलो हॅलो डार्लिंग, बोल बोल बोल बोल। हो हो हो, अगं उद्या सकाळी मी पोहोचतोय पहाटे पहाटे। हो अगदी अगदी। अगं मित्रमंडळी भेटलीत, गावाला भेट दिल्यावर सगळ्या माझ्या आठवणी ताज्या झाल्यात। हो हो हो हो, ओके ओके, चल मी ठेवतो आता।
0: तुझ्या बायकोचं नाव सुद्धा?
1: विनी। येस विनीच।
0: विनी?
1: हो।
0: माहेरचं की सासरचं पण?
1: अगं सासरचं नाव तिचं विनी।
0: अच्छा, तुझ्या आईनं ठेवलं का रे?
1: नाही, माझ्या लग्नाआधीच आई गेली। मीच नाव ठेवलंय बायकोचं विनी।
0: का?
1: का म्हणजे सहजच।
0: सहज कसं असेल विरेश, काही खास कारण?
1: अगं काही नाही, आवडलं म्हणून ठेवलं।
0: पूर्वी आवडत होतं?
1: हो पूर्वी आवडायचं आणि आताही आवडतं।
0: काय वय असेल रे विरेश तुझ्या त्या विनीचं?
1: अगं काय म्हणजे तुझ्याच वयाची असेल।
0: अच्छा।
1: तिचेही रुपेरी केस व्हायला लागलेत, पण कोणी म्हणणार नाही। हा
0: 47-48 ची तरी म्हणतील ना?
1: निश्चितच निश्चितच। पण विनी मी तरी वाटतोय का तुला 58 चा?
0: अजिबात नाही, अगदी पूर्वी सारखाच दिसतोय। पण काळ बदललाय, तो काय आपल्याला हातात धरून ठेवता येतो का?
1: विनी विनी, अगं असं झालं असतं तर? म्हणजे काळ आपण हातात धरून ठेवलं असतं तर?
0: तसं होत नाही। बरं ते जाऊ दे।
1: बोल।
0: तुला मुलं बाळ?
1: फक्त दोन, म्हणजे हम दो हमारे दो, एक मुलगा एक मुलगी।
0: अरे वा।
1: अगं पण विनी नुसते आपण गप्पाच मारणारच का माझ्याशी, का जेव सुद्धा घालणारच?
0: बरं काय करू जेवायला ते नाही सांगितलंस?
1: अगं अगदी साधं काहीतरी कर। तुझ्या हातची खिचडी खाऊन 30 वर्ष झाली आहेत बघ। खिचडीच कर, सोप। आणि हा जोडीला लोणचं आणि उडदाचा पापड सुद्धा बरं का?
0: पण मी सांगू का विरेश, मी हेच करणार होते बघ अगदी।
1: अच्छा का? मी सांगितल्यानंतर आणि सुचवल्यानंतर तुला हे सुचलंय?
0: अजिबात नाही, तुझ्या आवडी निवडी मला ठाऊक नाहीत का?
1: हो। मग
0: बरं आताच्या नाटकात काम करतोस की नाही?
1: हो, आठवणी उथमल्या की करतो अधून मधून, पण लिहितो मात्र जास्त। आणि हो तुझं ते कथालेखन वगैरे
0: थांबलंय? नव्हे थांबवलंय।
1: थांबवलंय? अगं पण का?
0: विनाकारणच
1: का?
0: अरे का कथा बीज फुलवायची? जे घडत नाही घडणार नाही ते लिहायचं?
1: अगं पण लिहायला काय हरकत आहे, आपल्या हातात तेवढंच असतं।
0: काय खोट्या भ्रामक दुनियेत वाचकाला का न्यायचं आपण? अरे त्यापेक्षा
1: काय विनी,
0: मनातल्या मनातच कथा लिहिते, ती पात्र मीच बघते जगाला न दिसणारी, आणि पुसून टाकते मी ती पात्र विरेश।
1: अगं पण विनी हे कितपत योग्य चांगलं याचा विचार केलायस का तू कधी?
0: अरे पण जे घडत नाही घडणारच नाही त्याचा आभास आपण का म्हणून निर्माण करायचा?
1: जे घडतं तेच लिहावं। अगं मी वेळात वेळ काढून लिहितो, अगं तेवढाच विरंगुळा।
0: विरेश आठवतं तुला कॉलेजला असताना आपण नाटकं बसवायचो?
1: हो एकत्र काम करायचो आपण,
0: आणि मी नेहमी तुझी हिरोईन असायचे, आठवत?
1: हो मग
0: मला सगळं आठवतंय बघ।
1: अगं मग त्यावर लिही ना, आठवणीतला नायक म्हणून।
0: खोटा आभासी उमाळा कशाला निर्माण करायचा? अरे नाटक 2-2.5 तासांचं बघायचं फक्त आणि विसरायचं। विसरायलाच हवं विरेश।
1: हे बघ विनी, काही गोष्टी प्रसंग विसरायचं म्हटलं ना तरी आपल्याला विसरता येत नाहीत।

0: मात्र विसरलास सगळं, अगदी सगळं विसरलास.
1: अगं खरंय खरंय विनी, विसराळू विनू मी, आठवत आहे ना?
0: पुढचं सुद्धा आठवत आहे.
1: काय आठवत आहे विनी पुढचं?
0: अरे मुलं चिडवायची, विसराळू विनू विनीचा मला बोलवून ठेवायचा, निरोप सुद्धा ठेवायचा, कॅन्टीन मध्ये ये आणि विसरून फुटबॉल खेळायला निघून जायचा. जाऊ दे. अरे त्या फुटबॉलच्या बॉल सारखी ग्राउंड वर मी सैरभैर तुला शोधत फिरायचे. आणि अजूनही
1: शोधतेस? अजूनही शोधतेस तू मला?
0: छे आता कशाला शोधू, अरे तुझा पत्ताच नव्हता तेव्हाही आणि आताही.
1: विनी अगं शोधला असता म्हणजे सापडला देखील असता की
0: काय फायदा काय उपयोग? लग्न करण्याच्या आपण आणाभाका घेतल्या होत्या नुसत्या. उतार वय झालंय माझं आता, तू मात्र लग्न करून मोकळा झालास विरे.
1: अगं विनी काय करणार, परिस्थिती पुढे झुकावं लागतं आपल्याला.
0: झुकावं लागतं? अरे पण मी एकटी असली तरी ताठ आहे आणि तू झुकलास
1: काय करणार.
0: जाऊ दे, झालं गेलं विसरू आपण, नवे विसरायलाच हवं आता. विरेश काय करतात रे मुलं तुझी?
1: माझी मुलं ना अगं दोघही परदेशात असतात.
0: अच्छा, लग्नाची झाली असतील नाही का? त्यांच्या लग्नाचं आमंत्रण दे बरं का मात्र मला.
1: बरं का विनी, मी तर पोराला सांगितलंय.
0: काय रे?
1: हे बघ, तुला आवडेल त्या मुलीशी तू लग्न कर, सुखाचा संसार कर.
0: आवडेल त्या मुलीशी तू लग्न केलंस?
1: ऑफकोर्स, म्हणजे अर्थातच.
0: ऑफकोर्स अर्थातच, किती सहजपणे म्हणालास रे विरेश. आणि मी मात्र एकटी राहिले.
1: परिस्थिती विनी, परिस्थिती माणसाला हतबल करते. अगं मी गरीब, तू श्रीमंत घरातली, केवढी मोठी दरी होती आपल्यात.
0: अरे पण निदान तू एकदा तरी प्रयत्न करायला हवा होतास, मागितला असतास हात माझ्या बाबांकडे
1: आणि त्यांनी झिडकारलं असत तर
0: मी तुझ्या बरोबर आले असते. नक्कीच
1: विनी, खरंच सांगतो, सुचलंच नाही ग मला असं काही, खरंच सुचलं नाही.
0: तुला स्त्री मनाच्या भावना काय कळणार?
1: हा हॅलो बेटा भावना, कशी आहेस तू? हो नाही, एअरपोर्ट वर आई येईल बरं का तुला घ्यायला? हो अगं मी पहाटेपर्यंत पोहोचतोच आहे. हो आपण अगदी खूप खूप गप्पा मारू, एकमेकांचा आनंद शेअर करू. हो नाही अगं मी अगदी मजेत आहे, काही काळजी करू नकोस. विनी ना म्हणजे तुझ्या आईनं माझी तब्येत छान ठेवली आहे. हो ओके हे बघ आता मी ठेवतो, आपण नंतर बोलूयात निवांत.
0: तुझ्या बायकोचं नाव कळलं, मुलीचं भावना हे सुद्धा नाव कळलं, मुलाचं काय रे नाव?
1: हॅलो, हा हा बेटा बोल प्रसाद. हो अरे भावना सुद्धा बेंगलोरहून येते, मी तिच्यासाठी मुलगा बघून ठेवला आहे. हो अरे आपण आता प्रत्यक्ष भेटीत बोलूयात. चल मग ठेवतो मी, टेक केअर.
0: आपली प्रत्यक्ष भेट झाली, बोललो ही खूप, आता जेवायला घेते.
1: चालेल चालेल चालेल चालेल. अरे वा टेप रेकॉर्डर आहे, कॅसेट लाव ना. थांब मीच एखादी कॅसेट लावतो.
0: अरे अरे विरेश ती कॅसेट खूप जुनी आहे.
1: जुनी
0: आणि अडकती आहे मधून मधून.
1: कॅसेट महत्वाची असल्यास अगं नवी घेता येते, सगळं परत रेकॉर्ड करता येतं.
0: नको आता सगळंच अडकलंय विरेश.
1: म्हणजे मला सुद्धा अडकवतेस?
0: अरे आता काय करू तुला अडकवून. बरं ऐकतोस का कॅसेट? ऐक, गाणं अर्धवट राहिलेलं.

0: अरे कैसे टडकली वाटतं. मोगरा फुललाच नाही आणि आता वाट पाहून दमले रे मी विरेश.
1: अग
0: थकले हरले मी.
1: अग विनी दमणं थकणं ठीक आहे, पण हे बघ.

0: हरू नकोस विनी. अगं मी सुद्धा नाही हरलो.
1: तुझ्याजवळ आता हरण्यासारखं काहीच नाहीये. जाऊ दे, घर केलंस पण घर बांधलं की नाही?
0: मालाडला माझी बंगली आहे, मोठा बगीचा आहे.
1: अरे वा, फुलझाड पण असतील नाही का?
0: हो हो, तर मग गुलाब, चमेली, मोगरा भरपूर आहेत.
1: तू मला रोज

0: तू मला रोज मोगऱ्याची फुलं आणून द्यायचास, आठवतं?
1: जुन्या आठवणी नाही काही आठवत आता, कारण मी आपला तो विसराव विनू नाही का,
0: पण विनीचा म्हणजे तुझ्या बायकोचा.
1: माझी विनी, माझी बायको खरंच खूप सुंदर आहे ग, खूप प्रेमळ, अगदी सुग्रण आहे.
0: काय काय करून खाऊ घालते रे तुला,
1: काय विचारू नको, खूप काही, कधी कधी साऊथ इंडियन, कधी पंजाबी, कधी चायनीज चौचौ, खूप काही ना काहीतरी असत.
0: पण आपण शिकत असताना हे पदार्थ नव्हते नाही का, चौचौ?
1: नाही नाही, पण खरं सांगू का विनी, मला अजूनही आपलं ते ट्रॅडिशनल खाणंच आवडतं.
0: म्हणजे उपमा, पोहे, हिरडी, थालीपीठ आणि खिचडी.
1: अगं पण तू खिचडी टाकतेस ना?
0: हो टाकते, टाकी
1: लवकर टाक, भूक लागली आहे ग खूप. इने किती उकडतंय ग.
0: अरे पाकिट पडलं वाटतं तुझं.
1: दे दे दे दे. अगं त्यात माझं रिझर्वेशन आहे. काय नंबर आहे? S16. तीन वाजलेत.
0: अरे घड्याची गंमतच आहे बघ माझ्या. तीन टोले पडले म्हणजे दोन वाजलेत असं समजायचं.
1: अरे
0: आहे की नाही गंमत? काळ बरोबर पण टोल पुढे एक पाऊल. काही वेळेला मात्र काळाच्या या गमतीत मी संभ्रमात पडते बघ.
1: पण असं का?
0: माझ्यासारखीच या घराच्या भिंतींना, घड्याळाला सवय झालेली आहे वजाबाकीची.
1: कसली वजाबाकी विनी, काय तरीच काय.
0: अरे तीन टोल पडतात पण वाजलेले असतात दोन. तीन वजा एक बरोबर दोन, सगळीच वजाबाकी. थांब पंखा लावते मी.
1: थोडा स्पीड वाढव ना विनी त्याचा.
0: अरे अरे विरेश, तोही तसाच घड्याळासारखा. म्हणजेच माझ्यासारखा. रेग्युलेटर कितीही कसंही फिरवा, पंखा त्याच गतीनं फिरणार, संथ संथ अगदी.
1: अगं पण मग दुरुस्त नाही का करून घ्यायचं विनी, घड्याळ, पंखा, कॅसेट?
0: अरे मला सवय झाली आहे सगळ्याची.
1: अगं पण
0: आणि दुरुस्त करून मी म्हणते काय उपयोग?
1: काय उपयोग म्हणजे काय? वेळ बरोबर कळेल, हवा चांगली येईल.
0: अरे कळते मला वेळ. एक टोल वजा करायचा, दोन वजा एक म्हणजे एक, एकट.
1: बारा वाजले हे कसं समजायचं?
0: एकच टोल पडला म्हणजे म्हणजे वाजले बारा.
1: काळाच्या बरोबर नाही जायचं का?
0: काळ वेळ कळली तरी खूप. अरे काळ वेळ का हातात धरून ठेवता येतात?
1: मग काय, हातात हात घालून बसायचं.
0: हातात हात घालून गप्पा मारायचं नशीबीच नसेल तर?
1: आणि असलं तर?
0: अरे अरे विरेश, नशीब थोडंच बदलता येतं आपल्याला.
1: बघे बघे बघ विनी, प्रयत्न केला तर बदलता देखील येतो.
0: कुंडलीत तसे योग नसले, हातावर तशी पुसटशी रेषा सुद्धा नसली तरी?
1: विनी मी नाही बघा या कसल्यावर विश्वास ठेवत.
0: अरे विरेश, अरे आगतिक झाल्यावर ठेवावाच लागतो. माझ्या जागी असताच ना तर कळलं असतं दुःख एकटेपणाचं. आणि
1: आणि काय?
0: त्या आणा भाका, ती नजरेतली भाषा, ते घेतलेलं दिलेलं वचन.
1: अगं अगं विनी, काळ बदलतो, माणसानं सुद्धा बदलावं.
0: विरेश विरेश, मला नाही बदलता आलं. मी आहे तिथेच उभी राहिले स्वप्नात, जे सत्यात आलंच नाही कधी.
1: अगं स्वप्न असती, सत्यात कशी येणार?
0: असते माझ्यासारखी वेडीपिशी, स्वप्नालाच सत्य म्हणून कवटाळणारी.
1: स्वप्न विरल, भासमान आणि अदृश्य होण्यासाठीच असतात.
0: त्यालाच मी दृश्य समजले. स्वप्न, विरलता, भासमान हे सगळं लिहायचं बंद केलं बघ मी. मीच माझी कथा झाले, अपूर्ण कथा.
1: विनी इतका निराशावाद चांगला नाही. अगं उरलेले काळे केस देखील लवकर पांढरे होतील.
0: चांगलंय. अरे लहान मुलं आजी म्हणतील मला. तुझ्या मुलांची लग्न झाल्यानंतर तू मात्र आजोबा होणार. तुझी बायको विनी, गोरी सुंदर, ती सुद्धा आजी होणार.
1: ए विनी विनी, जाऊ देते. अगं पोटात कावळे कोकळायला लागलेत माझ्या.
0: अच्छा, मग माझ्या पोटात काय कोकिळ गाणं म्हणतात काय?
1: अगं अगं चल चल चल बाई, एकदाच जेवायला घाल आणि जाऊ दे मला.
0: एकदाच की एकदाच? विरेश आता भेट परत कधी रे? तू तू असं कर ना विरेश,
1: हां बोल,
0: तुझ्या बायकोला मुलांनाही घेऊन ये ना.

0: मी काही तुझ्या बायकोसारखी सुग्रण नाही, पण करेल चविष्ट जेवण प्रयत्न करून.
1: चालेल चालेल चालेल. अगं तुझा आग्रहच आहे ना, तर आम्ही येऊ सगळे.
0: नक्की.

0: सहा टोल पडलेत म्हणजे 6 वजा 1 म्हणजे 5 वाजलेत. विनी विनी विनी मी निघतो बघ
1: तुझ्या विनीला भेटायला. भावना प्रसाद या तुझ्या मुलांना भेटायला निघालास?
0: हो अगं त्यांना भेटायला मी खूप खूप आतुर झालोय.
1: विरेश अरे गेल्या 30 वर्षात माझी काय अवस्था झाली असेल. मन हृदयात आठवणी आहेत फक्त जपलेल्या. फक्त वय वाढलंय माझं.
0: अगं विनी वय सगळ्यांचीच वाढतात.
1: अरे पण काहींची वय दुःखानं वाढतात. फक्त दुःखानं. दुःखाची वाट पाहण्याची सवय जडते त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीकडे दुःखी वय असतं फक्त.
0: हे बघ विनी दुःख एकदम सुखात बदलूही शकतं.
1: अशक्य.
0: अरे
1: दुःख दुःखालाच जन्माला घालतं.
0: बर मला एक सांग विनी. बाळाचा जन्म होतो.
1: हो.
0: आईला वेदना होतात त्यामुळं. पण बाळाचा चेहरा पाहून ती आई वेदना विसरते की नाही? ज्या बाळानं वेदना दिलेल्या असतात त्याला जवळ घेते की नाही?
1: पण माझ्या बाबतीत हे शक्य नाही विरेश.
0: का?
1: अरे किती फिलॉसॉफिकल बोलतोयस तू.
0: अगं असेल फिलॉसॉफिकल पण ते सत्य आहे.
1: हो पण हे सत्य धारिष्ट्य तुझ्याकडे 30 वर्षांपूर्वी का नव्हतं?
0: अगं वयाचा दोष समज, भित्रेपण समज, तो काळ निराळा होता. आजचा हा काळ निराळा आहे. आता आता मी श्रीमंत आहे.
1: दरिद्री आहेस तू. कुठलीच आठवण न ठेवणारा दरिद्री विरेश.
0: असू दे असू दे. हे बघ याचं कारण आहे विनी. तुझ्यासारखा मी निराशावादी नाही. बरं चल निघू मी येतो. मी चल
1: येत जा रे अधून मधून. एकदम 30 वर्षांनी परत आलास तर मी 85 वर्षांची झालेली असेल.
0: ओ केस पिंजारलेली सुरकतलेली दात पडकी म्हातारी.
1: आणि तू सुद्धा तसाच अशी 88 वर्षांचा टक्कल पडलेला दात नसलेला हातात काठी घेतली ना म्हातारा.
0: अगदी अगदी खरं. बरं चल विनी निघतो मी. चल येतो मी. काळजी घे बरं का विनी.
1: हो हो हो.

0: Vireș? E, Vireș? Vireș?
1: Vini tu? Așa-i mașa, magă?
0: Are dhavat ali.
1: Agă, put!
0: Agă, daba. Iat, khichadi ahe, Vireș.
1: Agă?
0: Are, tu la avadte, na?
1: Agă, hi evdeși khichadi deneasati, tu dhavat alis? Dhavat?
0: Are, khichadi evdeși asel, पण माझा प्रेम विरेश
1: खूप मोठा आहे ग मिनी. हां मिनी, खरंच तू अजून तशीच आहेस, पूर्वी सारखीच आहेस.
0: खरंच? अरे तुला निरोप द्यायला आले विरेश. तू मात्र बदललास. हा
1: तो कसा काय?
0: लग्न केलंस, दोन मुलांचा बाप झालास, आणि मी मात्र वचनाच्या बंधनात अडकून घेतलं स्वतःला.
1: हे बघ मिनी, नशीब बदलवता येतं आपल्याला.
0: हे तू सिद्ध केलं स्वतःसाठी, मला नाही रे सिद्ध करता आलं. मी त्याच पूर्वीच्या काळात मलाच जेरबंद करून घेतलं.
1: तू जेरबंद नाहीयेस विनी, मी सोडवीन तुला.
0: तू? अरे पण कसं, म्हणजे माझी सुटका करणार विरेश तू? आणि अरे पण कशी
1: सांगतो विनी, मला माफ कर, मी तुझ्याशी खोटं बोललो.
0: म्हणजे?
1: अगं माझं लग्नच झालेलं नाहीये.
0: काय?
1: हो
0: विरेश,
1: माझं लग्न झालेलं नाही की मला दोन मुलं देखील नाहीत.
0: काय सांगतोयस?
1: माझा बंगला नाही की बगीचा नाही.
0: काय?
1: तुझ्याच आठवणीत एक एक क्षण काढला. तुझं लग्न झालं असेल या भ्रमात होतो मी.
0: विरेश, पण मी तुझ्या विश्वासाला तडा नाही ना दिला?
1: नाही.
0: पण तू खोटं का बोललास?
1: अगं
0: अरे, खरं बोलून हात मागितला असतास तर 30 वर्षांपूर्वी जी चूक केली ती परत का केलीस तू?
1: अगं आणि तू झिडकारला असतस तर?
0: माझ्या प्रेमावर आणि माझ्यावर विश्वास नाही तुझा?
1: होता ग विश्वास, होता विनी. पण 30 वर्षापूर्वी मी अपराध केला, हिम्मत दाखवली नाही.

0: आणि ती अजूनही आजही दाखवू शकला नाहीस.
1: विचारणार होतो सगळं. त्याच वेळेला माझा मोबाईल वाजायचा.
0: कोणाचे होते ते फोन? विनीचे, भावनाचे की प्रसादचे?
1: काहीतरी बोलून मी मनाशी हिंमत बांधत होतो.
0: माझी तू जीवघेणी गंमत मात्र केलीस हा विरेश, पण मला सारखं वाटायचं की हा खोटं बोलतोय माझ्याशी. नजरेला नजर देत नव्हतास तू, म्हणून मी धावत आले बघ.
1: विनेश, खरं सांगतो तुला, माझा अगदी छोटासा ब्लॉक आहे मालाडला. कुंडीत तुझा आवडता मोगरा लावलाय, बट मोगरा. आता विचारतो, येतेस माझ्याबरोबर?
0: काय? अरे अरे विरेश, मी
1: आपले आपले हात सुटले होते विनीत. मन नाहीत, हृदय नाहीत. चल आता तुझ्या माझ्या आपल्या दोघांच्याही घरी.
0: अरे विरेश, पण माझी काहीच तयारी नाही आहे.
1: अगं पण मनाची तयारी आहे ना, मग पुरे. आता एकटेपणा नाही, वजा बाकी नाही, आयुष्य किती उरलंय हे सांगता येत नाही का आपल्याला? सगळे उर्वरित क्षण आनंदात घालवूया. मोगरा फुलला ही अडकणारी कॅसेट तुझी सुरळीत सुरू झालेली आहे. कुंडीतला मोगरा आणि आपल्या दोघांच्या देहकुडीतला मोगरा आता फुलला आहे, फुलतोय, सगळीकडे सुगंध दरवळतोय. त्यासाठी 30 वर्षाचा काळ गेला.
0: तो मी वजा केलाय आपल्या दोघांच्या आयुष्यातून. किती काळानंतर
1: आपण एकत्र आलो.
0: खरंय,
1: खूप काळानंतर आपण एकत्र आलो मोगऱ्याच्या फुलांसाठी. माझा मोगरा फुललाय, माझी विनी मोगऱ्याच्या फुलासारखी फुलणारी, उमलणारी. माझा मोगरा, माझी विनी.

0: नभोनाट्य आपण ऐकलत मोगऱ्याच्या फुलांसाठी. लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी. सहभागी कलावंत होते विनया जोशी आणि श्रीपाद जोशी. सादर करते सतीश पप्पू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नभोनाट्य मोगऱ्याच्या फुलांसाठी हे आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.